102.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 7 ज्येष्ठ शके 1948, म्हणजेच 28 मे 2026. सुप्रभात श्रोते हो. यावेळी सकाळची 5:57 झाली आहेत. मंगलवाद्यानं प्रसारणाला सुरुवात करत आहोत.

102.7 मेगाहर्ट्स FM आकाशवाणी यवतमाळ. सकाळची 6:05 झाली आहेत. मंगल प्रभात.

यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना वसंत बापट यांची होती. स्वर होता उषा मंगेशकर यांचा. आर एन पराडकर यांच्या आवाजात पारंपरिक रचना आता ऐकूया.

अजित कडकडे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ही रचना प्रवीण दवणे यांची होती. संगीत होतं नंदू होनप यांचं. मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.

0: स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांची रचना लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आपण ऐकलीत. या गीताला संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं होतं. या रचनेबरोबरच मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण 102.7 मेगाहर्ट्सवर. सकाळची 6:30 झाली आहेत. चिंतन कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर अनिरुद्ध नरखेडकर यांचे विचार.
1: मी डॉक्टर अनिरुद्ध नरखेडकर. माझा आजचा चिंतनाचा विषय आहे परम वैभवम ने तुमे तत्स्वराष्ट्रम. आजच्या या प्रेरणादायी सकाळी आपण एका महान ध्येयाचा विचार करणार आहोत. परम वैभवम ने तुमे तत्स्वराष्ट्रम, अर्थात आपल्या राष्ट्राला सर्वोच्च वैभवाकडे घेऊन जाणं. मित्रांनो, परम वैभव म्हणजे फक्त आर्थिक समृद्धी नव्हे, खऱ्या अर्थाने वैभवशाली राष्ट्र ते असतं जिथे ज्ञान, संस्कार, शिस्त, चारित्र्य आणि आत्मविश्वास असतो. भारत हा प्राचीन संस्कृती आणि ज्ञानाची परंपरा लाभलेला देश आहे. जगात भारताची ओळख केवळ लोकसंख्येमुळे नाही तर त्याच्या विचारांमुळे आणि क्षमतेमुळे आहे. त्यामुळे भारताला अधिक उंचीवर नेण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मोठा विचार करणं आवश्यक आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नेहमी राष्ट्राच्या सामर्थ्यावर भर दिला. त्यांनी युवकांमध्ये आत्मविश्वास आणि राष्ट्रीय चेतना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाटत होतं की बलवान, जागरूक आणि संघटित समाजच वैभवशाली राष्ट्र निर्माण करू शकतो. म्हणूनच त्यांनी दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या वेळी भारतीय तरुणांना शस्त्र प्रशिक्षण घेण्याची आयती संधी साधून सैन्यात भरती होण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले होते. याचाच परिणाम म्हणून पुढे आझाद हिंद सेनेची उभारणी शक्य झाली. मित्रांनो, राष्ट्राला वैभवाकडे नेण्यासाठी आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो. जर समाज स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवत असेल तर तो मोठी उद्दिष्ट साध्य करू शकतो. आज भारताकडे जगातील सर्वात मोठी तरुण शक्ती आहे. ही शक्ती योग्य दिशेने वापरली तर भारत अनेक क्षेत्रात जगाचं नेतृत्व करू शकतो. पण त्यासाठी मेहनत, कौशल्य आणि सातत्य आवश्यक आहे. परम वैभव प्राप्त करण्यासाठी संशोधन, नवकल्पना आणि सर्जनशीलता यांनाही महत्त्व द्यावं लागेल. फक्त इतरांचं अनुकरण करून राष्ट्र महान होत नाही तर नवीन दिशा निर्माण करून ते महान बनतं. त्याचप्रमाणे चारित्र्यही तितकंच महत्त्वाचं आहे. समाजात विश्वास आणि नैतिकता टिकली तर विकास अधिक स्थिर होतो. प्रामाणिक आणि आत्मविश्वासपूर्ण नागरिक राष्ट्राची खरी ताकद असतात. मित्रांनो, प्रत्येक पिढीसमोर एक ऐतिहासिक संधी असते. आजची संधी म्हणजे भारताला अधिक सक्षम, स्वावलंबी आणि वैभवशाली बनवणं. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या क्षमतेचा सर्वोत्तम उपयोग केला पाहिजे. देशाला वैभवाकडे नेणं म्हणजे फक्त स्वप्न पाहणं नाही तर त्या स्वप्नासाठी सातत्याने मेहनत करणं आहे. आज या प्रेरणादायी सकाळी आपण एक दृढ संकल्प करूया. मी मोठी स्वप्न पाहीन आणि त्यासाठी मेहनत करीन. मी माझ्या कौशल्याचा विकास करीन. मी चारित्र्य, शिस्त आणि आत्मविश्वास जपेन आणि माझ्या देशाला सर्वोच्च वैभवाकडे नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन. यातूनच परम वैभव साध्य होईल. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोवर मी डॉक्टर अनिरुद्ध नरखेडकर आपली रजा घेतो. नमस्कार.
0: श्रोते हो, चिंतन या विचार मंथनाच्या कार्यक्रमात डॉक्टर अनिरुद्ध नरखेडकर यांचे विचार आपण

श्रोते हो, कृषीवाणी कार्यक्रम सकाळी 6:40 प्रसारित होईल. कार्यक्रमात आपण ऐकणार आहात उन्हाळी कांदा तसेच बीजोत्पादनातील कांदा या पिकांमधील किडींचं व्यवस्थापन याविषयीची माहिती देणार आहेत मृणालिनी दहीकर. 6:45 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पोस्टमॉर्टम डिप्रेशन याविषयी डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकणार आहात. 6:50 परिसर कार्यक्रमात बायोक्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती डॉक्टर पल्लवी भोसले आपल्याला देणार आहेत. ही निर्मिती असेल आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची. मुंबई केंद्रावरून परिसर कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दिनविशेष आपण ऐकणार आहात 6:55 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल 7:25 7:40 आपण ऐकणार आहात मिश्र संगीत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल 8:15 आणि हाच कार्यक्रम आपण ऐकणार आहात पुन्हा एकदा 8:40.

विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू सकाळी 9 वाजता मुंबई केंद्रावरून. 10 वाजता आपण ऐकणार आहात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराव पुणे. 10:10 सुगम संगीत प्रसारित होईल. 10:30 NCERT प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकणार आहात. 11 वाजता हॅलो रसिक हा फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सादरकर्त्या असेल मंगला माळवे.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. 1 वाजता आपण ऐकणार आहात विविध भारती सेवेचे कार्यक्रम. संध्याकाळच्या प्रसारणात 5:30 वाजता युववाणी कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 6:15 आपण ऐकणार आहात विविध भारती सेवेचे कार्यक्रम. वृत्तविशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल 7:15. 7:30 वाजता प्रसारित होईल कार्यक्रम किसान वाणी. कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पिकांच्या योग्य नियोजनाकरिता माती परीक्षण याविषयी प्राध्यापिका अंजली गट्टरवार, विषय विशेषज्ञ उद्यानविद्या कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ यांची मृणालिनी दहीकर यांनी घेतलेली मुलाखत. 8:15 पुन्हा एकदा विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील.

0: श्रोते हो, कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकलीत. हे कार्यक्रम आपण अवश्य ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी यवतमाळ.
1: अंबा ऍग्रो प्रोडक्ट्स आणि हर्बलची अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
2: रासायनिक खतांना जबरदस्त पर्याय,
1: सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि जीवाणू निर्मिती करण्यास मदत करणारी
2: अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
1: किंमत कमी उत्पन्न नामी.
2: संपर्क 950-377-4797.
0: 6:40 झाली आहेत. ऐकूया कृषी वाणी.
3: शेतकरी बंधू भगिनींनो सुप्रभात, नमस्कार. मंडळी, जगातील कंदवर्गीय भाजीपाला पिकांमधील कांदा हे एक महत्त्वाचं पीक असून भारतातील कांद्याखालील क्षेत्र आणि उत्पादन हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे आहे. कांदा हे गरीब आणि श्रीमंत अशा समाजातील दोन्ही वर्गांना दैनंदिन आहारात, भारतातील पद्धतीच्या जेवणात आवश्यक असणारा भाजीपाला आहे. वर्षभर भारत देशात कांदा पिकाला बाजारपेठ उपलब्ध असते. असे असले तरी कांद्याच्या दरातील चढउतार सामाजिक, राजकीय आणि आर्थिक गणिताची उलथापालथ करण्यास सक्षम आहे. कांदा पिकांमध्ये बियाण्यांपासून कांदा तयार करणे, याकरिता खरीप हंगाम जून जुलै लागवड आणि ऑक्टोबर नोव्हेंबर काढणी, रांगडा हंगाम जुलै ऑगस्ट लागवड आणि डिसेंबर जानेवारी काढणी, तसेच रब्बी किंवा उन्हाळी हंगाम डिसेंबर जानेवारी लागवड आणि एप्रिल मे काढणी, या तीनही हंगामाची निवड महाराष्ट्रातील शेतकरी बांधव करू शकतात. यामुळे भारतातील एकूण कांदा उत्पादनाच्या 55-60% कांद्याचे उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. या व्यतिरिक्त कांद्यापासून बियाणे तयार करण्याची क्षमता महाराष्ट्रातील, विशेषतः विदर्भातील बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, कांदा या पिकांवर येणाऱ्या किडींमुळे वेगवेगळ्या विषाणू रोगांचा प्रसार होतो, त्यामुळे कांद्यांची पाने पिवळी होऊन त्यावर मोझॅक आणि पाने गुंडाळी होते. वातावरणातील बदलामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढीस परिणामकारक ठरतो. या पिकांवर येणारी मुख्य कीड म्हणजे फुलकिडे, कोळी आणि रोपे कुरतडणारी कीड हे आहेत. फुलकिडे हे पानातील रस शोषण केल्यामुळे पाने पिवळी पडतात आणि अशा पानांची गुंडाळी करून आतमध्ये राहतात किंवा कांद्याच्या पातीच्या बुडात मधोमध राहून रस शोषण करत असतात. अशा खरचटलेल्या पानांची प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते आणि पाने गुंडाळी करणाऱ्या विषाणू रोगांचा प्रसार होतो. शेतकरी बंधू भगिनींनो, योग्य प्रतिकारक वाणांचा वापर करावा, लसणाचे पीक घेणे टाळावे आणि इतर आंतरपिके फुलकोबी, टोमॅटो, काकडी अशी पिके घ्यावी. कामगंध सापळे शेतात 4-5 प्रति एकर पिकांच्या 1.5 फूट उंचीवर लावावे. प्रकाश सापळा 1 प्रति एकर 15 सेंटीमीटर पिकांच्या उंचीवर लावावे. पिकांची फेरपालट करावी, यामध्ये शेंगवर्गीय पिके घ्यावे जेणेकरून नत्राचे प्रमाण समतोल ठेवण्यास मदत होईल. आजूबाजूला बांधांवर फुलांचे पीक घ्यावे जेणेकरून फळमाशांचा वावर वाढेल आणि ट्रायकोगार्ड्स यांचा सुद्धा उपयोग करावा. शेतकरी बंधू भगिनींनो, कांद्यावरील माशी, या माशीपासून 20-90% नुकसान होते. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या कांद्याच्या बुडाशी पोखरून जमिनीतील कांद्यात शिरतात, परिणामी कांदे सडतात. मादी कांद्याच्या झाडाच्या खालच्या भागात किंवा जमिनीच्या भेगांमध्ये अंडी घालते. कोशावस्था 15-25 दिवसांची असते. अळ्या फिक्कट पिवळ्या तपकिरी रंगाच्या असतात. वाढीच्या सर्व अवस्थेत कोवळ्या रोपांपासून ते पक्व कांद्यांवर तुटून पडतात. साठवणीत अशा कांद्यात रोगजंतूंचा शिरकाव होऊन कांदे सडतात. कीडग्रस्त शेतातील कांदे बीजोत्पादनासाठी वापरू नयेत. तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे उन्हाळी कांदा तसेच बीजोत्पादनाच्या कांद्यांमधील किडींचं व्यवस्थापन करावं. आणि शेतकरी बंधू भगिनींनो, ही माहिती आपल्याला प्राप्त झालेली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून.
0: श्रोते हो, कृषीवाणी कार्यक्रम आपण ऐकलात. वाचक स्वर होता मृणालिनी दहीकर यांचा. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम. 6:45 होत आहेत.

आरोग्य धनसंपदा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत आणि लगेचच परिसर कार्यक्रम सकाळी 6:50 मिनिटांनी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोते हो, नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयाची माहिती घेणार आहोत, ते म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन. सगळ्यात आधी जाणून घेऊया पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे काय. डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रीच्या शरीरामध्ये होणारे काही अनिश्चित आणि चिंताजनक शारीरिक आणि भावनात्मक जे बदल असतात त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतात. जनरली डिलिव्हरीनंतरच्या काही आठवड्यात किंवा वर्षभरानंतर हे बदल जाणवावे लागतात. याचा परिणाम इमोशनल, वैचारिक क्षमता, झोप, बाळासोबतचे तिचे बॉन्डिंग व संपूर्ण हेल्थवर होतो. आपल्याला वाटतं की हा आजार किंवा ही कंडिशन भारतामध्ये नाही आहे, कारण आपल्याकडे बाळ बाळंतिणीची काळजी घेणारे कोणी ना कोणी घरी असतेच. डिप्रेशन वगैरे ह्या गोष्टी आपल्याकडे फिरकू शकत नाहीत, कारण बाळ झालं की सोहळे सुरू होतात. पाचवीची पूजा, बारसे, जेवण, अन्नप्राशन संस्कार असे अनेक सोहळे होतात. तरीही आपल्याकडे ह्या केसेस सध्या वाढताना दिसत आहेत. आता हा आजार का होतो याची कारणं आपण पाहूया. यामध्ये काही महत्त्वाचे घटक आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे हॉर्मोनल शिफ्ट. डिलिव्हरीच्या दरम्यान होणारे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यामध्ये मेजर बदल हे एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे. स्ट्रेस हॉर्मोनचा स्पाईक, डिलिव्हरीनंतर होणारा थायरॉईडचा इम्बॅलन्स, तसंच न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, मेजरली आयर्न डिफिशियन्सी, B12 किंवा D3ची डिफिशियन्सी ही महत्त्वाची कारणं यामध्ये येतात. दुसरं महत्त्वाचं कारण आहे फिजिकल एक्झॉशन. रात्री बाळाला दूध पाजण्यासाठी किंवा बाळाचं रडणं वगैरे ह्यामुळे होणारी अपुरी झोप, तसंच ॲनिमियामुळे आलेला थकवा, सिझेरियनमध्ये होणाऱ्या वेदना असतील किंवा ब्रेस्ट फिडिंगमध्ये येणाऱ्या समस्या ही याची कारणं आहेत. तिसरा घटक म्हणजे भारतीय संस्कृती किंवा रूढीशी निगडीत कारण. स्त्रियांमध्ये सतत एक आदर्श सून किंवा आदर्श माता होण्याचं प्रेशर असतं, हेही याचं एक प्रमुख कारण आहे. काही कुटुंबामध्ये मुलगा होण्यासाठी दबाव असतो, हेही याचं एक कारण आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वडीलधाऱ्या व्यक्ती सतत काही ना काही सूचना देत असतात. या दबावामुळे मोकळेपणाने वावरता न येणं हे सुद्धा याचं एक कारण आहे. बाळाला सांभाळतानाही सततच्या सूचनांचा भडीमार करत राहणं हेही यामध्ये एक येतं. मानसिक आरोग्यासाठी तज्ज्ञांची मदत घेताना संकोच वाटणं हेही याचं एक कारण आहे. यानंतर चौथं महत्त्वाचं कारण सामाजिक व भावनिक गोंधळ. यामध्ये नवऱ्याचा सपोर्ट किंवा संवाद याची कमतरता भासणं, डिलिव्हरीच्या दरम्यान आर्थिक ताण किंवा नोकरीची अनिश्चितता हेही एक कारण आहे. घर व मित्रांपासून लांब राहणं, म्हणजे काही लोक नोकरीनिमित्त अदर स्टेटमध्ये राहतात किंवा देशाबाहेर राहतात, त्यांना मनमोकळेपणाने संवाद साधता येत नाही किंवा मदतीची कमतरता भासते. यासोबतच अँझायटी व डिप्रेशनची हिस्ट्री असणं हाही यामध्ये एक महत्त्वाचा घटक असू शकतो. श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. पुढील भागात आपण याची लक्षणं व चिकित्सा जाणून घेऊया. नमस्कार.
0: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.

श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये तयार होणारे एन्झाईम्स हे त्याचे मुख्य कार्यकारी घटक असतात. हे एन्झाईम्स घाण, तेल, चरबी आणि सेंद्रिय पदार्थांचं विघटन करतात. उदाहरणार्थ लिपेस हे एन्झाईम चरबीचं विघटन करतं, प्रोटीयस प्रथिनांचं विघटन करतं आणि ॲमायलेज स्टार्चचं विघटन करतं. त्यामुळे बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावीपणे स्वच्छता करू शकतो. या प्रक्रियेमध्ये तयार होणारं ॲसिटिक ॲसिड हा एक महत्त्वाचा घटक आहे. हे ॲसिड जंतुनाशक म्हणून कार्य करतं आणि दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं. याशिवाय फ्लॅवोनॉइड्स, टॅनिन्स आणि सॅपोनिन्स यासारखे घटक सुद्धा तयार होतात. ते स्वच्छतेमध्ये आणि जंतुनाशकात महत्वाची भूमिका बजावतात. बायो क्लिन्झर तयार करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. सर्वप्रथम वापरलेलं भांडं स्वच्छ आणि कोरडं असावं. मिश्रणामध्ये प्लॅस्टिक, काच किंवा धातूचे हानिकारक पदार्थ नसावेत. तसंच फर्मेंटेशन दरम्यान भांडं पूर्णपणे हवाबंद ठेवू नये, कारण गॅस तयार होतो. वेळोवेळी गॅस बाहेर सोडणं आवश्यक आहे. या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ती पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं कृत्रिम रसायन वापरलं जात नाही, त्यामुळे तयार होणारा बायो क्लिन्झर सुरक्षित असतो आणि पर्यावरणाला कोणतीही हानी पोचवत नाही. बायो क्लिन्झर तयार करण्याची ही प्रक्रिया केवळ घरगुती वापरापुरती मर्यादित नाही, तर मोठ्या प्रमाणावर देखील वापरता येते. शाळा, महाविद्यालय, उद्योग आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बायो क्लिन्झर तयार करून त्याचा उपयोग करता येतो. त्यामुळे कचरा व्यवस्थापन सुधारतं आणि पर्यावरण संरक्षणाला हातभार लागतो. याशिवाय या प्रक्रियेमुळे लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढते. लोक स्वतः सेंद्रिय कचऱ्याचा उपयोग करून उपयुक्त उत्पादन तयार करू लागतात. त्यामुळे वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना प्रत्यक्षात येते. शेवटी बायो क्लिन्झरची निर्मिती प्रक्रिया ही एक साधी, स्वस्त आणि प्रभावी पद्धत आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून आपण सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन करू शकतो, पर्यावरणाचं संरक्षण करू शकतो आणि सुरक्षित स्वच्छता साधन तयार करू शकतो. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती मुख्यतः फर्मेंटेशन प्रक्रियेवर आधारित आहे. या प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजीवांची महत्वाची भूमिका असते. फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा, गूळ यामध्ये नैसर्गिकरित्या उपस्थित असलेले बॅक्टेरिया आणि यीस्ट हे सूक्ष्मजीव गुळामधील साखरेचं विघटन करतात. या विघटन प्रक्रियेमुळं विविध प्रकारचे एन्झाईम्स आणि सेंद्रिय आम्लं तयार होतात. ही प्रक्रिया अंशतः ॲनारोबिक वातावरणात घडते, ज्यामुळं विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मजीव सक्रिय होतात. या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम गुळामधील सुक्रोज या साखरेचं ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये रूपांतर होतं. त्यानंतर सूक्ष्मजीव या साध्या साखरेचं विघटन करून ऊर्जा निर्माण करतात. या प्रक्रियेदरम्यान कार्बन डायऑक्साईड, अल्कोहोल आणि विविध सेंद्रिय आम्लं तयार होतात. ही जैवरासायनिक प्रक्रिया बायो क्लिन्झर तयार होण्याचा मुख्य आधार आहे. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. परिसर

कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. 102.7 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण. 6:55 झाली आहेत. ऐकूया दिनविशेष.

स्वातंत्र्यवीर विदा सावरकर एक प्रखर राष्ट्रभक्त, एक तेजस्वी व्यक्तिमत्व, देशाच्या स्वातंत्र्यासाठी राष्ट्रभक्तीच्या यज्ञकुंडात आपल्या जीवनाची समिधा समर्पित करणाऱ्या, अपयश आलं तरी झुंजत राहण्याची जिद्द, काहीही झालं तरी धन्यताच मानणारं मन, असा वीरत्वाचा, शौर्याचा, धैर्याचा, त्यागाचा, संयमाचा मेरुमणी म्हणजे स्वातंत्र्यवीर विदा सावरकर. सावरकर म्हणजे काव्य, सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे भाषाशुद्धी, सावरकर म्हणजे प्रभावी वक्तृत्व, सावरकर म्हणजे अंदमानाची ती पावन भिंत ज्यावर बाभळीच्या काट्याने कमलासारखं काव्य जन्माला आलं. श्रोते हो, हे सगळं आपण जाणतोच. महासाहसी त्यागवीरा उदारा किती आळवावे तुला, असे कवींनी साहित्यसूर्य सावरकरांचं वर्णन केलं आहे. कविमनाचे सावरकर, नाट्यकलावंत सावरकर, सतत मातृभूमीचा ध्यास असणारे सावरकर, एक धगधगता अग्निकुंड सावरकर, अंदमानातील काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असतानाही आपल्या प्रतिभेचं तेज जराही कमी न होऊ देणारे सावरकर, ज्यांनी समुद्राला सुद्धा ठणकावून सांगितलं की तू माझ्या भारतभूमीच्या चरणांना स्पर्श करून आला आहेस तरी असा क्रूर वागतोस माझ्याशी, तुला माझ्या मातृभूमीची महती माहिती नाही बहुधा, अगस्त्य ऋषी तुला एका घोटात पिऊन टाकतील, असे समुद्राला सांगून ने मजसीने परत मातृभूमीला, असं ते म्हणतात. काय निस्सीम प्रेम असेल त्यांना आपल्या मातृभूमीचं. श्रोते हो, स्वातंत्र्यवीरांना कैद झाली 1910 आणि त्यांची सुटका झाली 1960. हे सागरा, तुझ्याच साक्षीनं परत एकदा काळ्याकुट्ट तुरुंगात अंदमानात जन्मठेपीची शिक्षा भोगायला चाललो आहे. कठोर का असेना, पण तुझ्या सहवासात पुढची 50 काढायची आहेत. पण सागरा, ही मातृभूमी मला प्राणांहून प्रिय आहे. माझ्या मातृभूमीला मुक्त करण्यासाठी पर्वशितेची साखळ दंड तोडून प्राण अर्पण करणं यापेक्षा दुसरं भाग्य ते काय. आपला जन्म केवळ भारतमातेच्या मुक्ततेसाठीच झाला आहे आणि हेच कार्य देवकार्य आहे, असे स्वतःला आणि समाजाला सांगणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज जन्मदिवस. 28 मे 1883 भगूर येथे त्यांचा जन्म झाला. वयाच्या 13-14 वर्षापर्यंत भगूर या त्यांच्या जन्मगावीच ते होते. अवतीभोवतीचं वातावरण, घरातील संस्कार आणि अफाट वाचनाची शिदोरी त्यांच्याजवळ होती. लहानपणीच्या आठवणी पुढे अनेक काव्यांमधून दिसून आल्या. महाकाव्य म्हणजे काय हे न कळण्याच्या वयात महाकवी होण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. याच पार्श्वभूमीवर अंदमानात लिहिलेली कविता कमलासारखं काव्य, शिवाजीराजांवरची रचना, अशी बरीच साहित्य संपदा आपल्याला माहिती आहे. पण श्रोते हो, कधी विचार केलात का अंदमानातील शिक्षेचा, त्यांना होणाऱ्या त्रासाचा, त्यांनी भोगलेल्या यातनांचा? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानात सोसलेल्या अतोनात छळाची सर्वसामान्य माणसाला कल्पनासुद्धा करवणार नाही. भयंकर हा शब्दही सौम्य वाटेल अशा यमयातना. अंदमान

कारखान्यातील कारागृहात बैलाला ज्या कोलूला जुंपून तेल काढतात त्या कोलूला त्यांना जुंपलं जायचं. रोज 30 पौंड तेल काढावं लागत असं. हा कोटा पूर्ण झाला नाही तर पहिली चूक आणि गुन्हा म्हणून 7 दिवस हातबेड्यांची शिक्षा देण्यात येत असे. दुसऱ्यांदा पुन्हा असा गुन्हा घडला तर आठवडाभर हातबेडी.

सोबत 4 दिवस केवळ गांजी खाण्याला देत असे. पुन्हा अशी चूक घडल्यास महिना 2 महिनाभर बेड्या किंवा 10 दिवस आडव्या बेड्या अशी शिक्षा देण्यात येई. आणि त्यानंतरही पुन्हा कोटा पूर्ण झाला नाही तर 6 महिने बेड्या आणि एकांतवासाची शिक्षा देण्यात येत असे. आडव्या बेड्या ही सर्वात कठोर शिक्षा होती. यामध्ये 2 पायांना लोखंडी पट्टीने एकमेकांना जोडलेल्या 2 गोलाकार काड्या घातलेल्या असत, त्यामुळे बंदिवानाला पाय जवळ घेता येत नसत. पाय ताणून बसावे किंवा उभं राहावे लागे. उभं राहताना बसताना खूप कठीण जात होतं. या बेड्या पायाला घासून पायाला इजा पण होत होती. तसंच रात्री 6-7 त्यांना कोंडून येण्यात येई ते सकाळी 6 उघडण्यात येई. या अवधीत नैसर्गिक विधीसाठी एक मडके ठेवले जात असे. उभ्या रात्रीत 12 बंदिवानास जर शौचास न लागली पाहिजे असा बारीचा नियम होता. बंदिवानाने सकाळपर्यंत तसेच मलावरोध करून थांबलेच पाहिजे. जर कोणाला मलावरोध असह्य आणि अशक्य झाला तर तिथे कारागृहातच त्याला नैसर्गिक विधी उरकून घ्यावी लागत आणि रात्रभर तशाच घाणीत आणि दुर्गंधित त्यांना रात्र काढावी लागे. इतकेच नाही तर कारागृह मैलाने किंवा शौचाने खराब केले म्हणून सकाळी वॉर्डरकडून शिव्या खाव्या लागत आणि वेगळी शिक्षासुद्धा भोगावी लागत. श्रोतेहो, अंदमानातील शिक्षा, छळ, अत्याचार इतके भयावह होते की ते टाळण्यासाठी तेथील बंदिवान काय काय अघोरी उपाय करायचे याचे वर्णन सावरकरांनी स्वतः त्यांच्या जन्मठेप या पुस्तकात केले आहे. श्रोतेहो, डोळ्यासमोर हे उभं राहणंसुद्धा भयावह आहे. ऐकताना, विचार करतानासुद्धा डोळे पाणावतात. केवळ मातृभूमीसाठी सहन करणं कसं शक्य आहे? हे केवळ दैवी शक्तीला शक्य आहे, सर्वसामान्य माणसाला नाही. म्हणूनच अभिमानाने म्हणावंसं वाटतं श्रोतेहो, ती अंदमानातील काळ कोठडी नसून तो गाभारा आहे. अनादिमी, अनंतमी, अवध्यमी. स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांना कोटी कोटी वंदन.

0: श्रोतेहो दिनविशेष कार्यक्रम आपण ऐकलात. प्रस्तुती प्रज्ञान येळकरी यांची होती. दिनविशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकलात.
1: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
2: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
1: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ. NAC मान्यता प्राप्त.
2: संपर्क गजानन समृद्ध वारसर 95 274 28 472.

एक निवेदन आता ऐका. शेतकरी बंधूंनो, हॅलो कास्तकार हा फोन इन कार्यक्रम शनिवार आणि रविवार दिनांक 30 आणि 31 मे 2026 रोजी किसानवाणी अंतर्गत प्रसारित होईल. कार्यक्रमात आपण सहभागी होऊ शकता. आपले शेतीविषयक प्रश्न आणि समस्या विचारा, त्याला तज्ज्ञ शास्त्रज्ञ आणि अधिकारी उत्तरं देतील, त्याचं प्रसारण केलं जाईल. आपले शेतीविषयक प्रश्न आणि समस्या विचारा गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी दुपारी 3 ते 4 या कालावधीत, म्हणजेच आज तुम्हाला फोन करायचा आहे 0732-24-54-64 आणि 0732-24-55-82 या फोन क्रमांकांवर, आणि म्हणायचं आहे हॅलो कास्तकार. निवेदन संपलं. आकाशवाणी यवतमाळ, सकाळची 7:07 होत आहेत. 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक PDS योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल. नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम. आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक PDS योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक PDS मध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणाली टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे असं वैष्णव म्हणाले. साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणं, इथेनॉल कोटा वाढवणं, कर्ज पुनर्गठन, व्याजसवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचं ग्रेडिंग, कांदा बियाणांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणीसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे तत्काळ देण्याचं मान्य करण्यात आलं. नाफेड आणि NCCF सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणी मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही म्हणून कांदा बियाणावर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी देखील मान्य करण्यात आली. कांद्याच्या बियाणावर निर्बंध असले तरी कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही असं या चर्चेत स्पष्ट करण्यात आलं. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगितलं. इतर पुनरीक्षणापेक्षा SIR ची प्रक्रिया वेगळी आहे एवढ्याच कारणामुळे ती अवैध ठरत नाही असं सांगून SIR मुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला. आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळे अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातलं पहिलं आणि देशातलं 3रं राज्य ठरलं आहे. विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आणि लिव्ह इन संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी ईद अल अधा म्हणजे बकरी ईद निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल अधा हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो या शुभकामनेसह सर्वांना विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ईद मुबारकच्या शुभेच्छा राज्यपालांनी आपल्या संदेशात दिल्या आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम 21 जूनला यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव

यांनी काल खजुराहो इथं या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही माहिती देताना निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योगाभ्यासाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क कार्यक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यानिमित्त उद्या 29 तारखेला सारंग हेलिकॉप्टर पथकाकडून भव्य हवाई कसरती सादर करण्यात येणार आहेत. महिला कॅडेट्सच्या 3र्या तुकडीच्या सहभागामुळे सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. स्वदेशी ध्रुव हेलिकॉप्टरद्वारे आकर्षक समूह उड्डाण आणि कौशल्यपूर्ण हवाई प्रात्यक्षिक सादर केली जाणार आहेत. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली इथं दिली. केंद्रीय जलसिंचन मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्राकडून व्यक्त केलेल्या अपेक्षांना केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. राज्यातील 75%पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50 ते 75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार आहे. वेगानं बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीत बालकांसमोरची आव्हानं अधिक गंभीर स्वरूपाची होत आहेत. म्हणूनच संवेदनशील, जबाबदार आणि सकारात्मक वातावरण समाजात निर्माण करण्याची गरज आहे असं आवाहन महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय पुराणिक यांनी काल रत्नागिरी इथं केलं. आयोगाच्या अर्धन्यायिक सुनावणी आणि आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक नागरिकाची सामाजिक बांधिलकी अधिक सक्षम होऊन बालस्नेही समाज निर्माण करण्यासाठी माध्यमं, समाजसेवी संस्था आणि प्रशासनानं पुढाकार घ्यावा असंही बैठकीत सांगण्यात आलं. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखड्याअंतर्गत IFMS आणि ॲग्रीस्टॅक प्रणाली एकत्र करण्यात आल्या आहेत. यासाठी FSAS हे मोबाईल ॲप विकसित करण्यात आलं असून QR कोडद्वारे शेतकऱ्यांना खतांची ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. नोंदणीनंतर 3 दिवसात निवडलेल्या विक्रेत्याकडून खत खरेदी करता येईल. त्यामुळे रांगा, अनावश्यक खतांची सक्ती आणि उपलब्धतेबाबतचा गोंधळ टळणार आहे. या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात खरीप हंगामात कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवर नेत्यांनी पंडित नेहरू यांच्या आठवणींना उजाळा दिला. नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. भारतीय नेमबाज ईशा सिंगनं म्युनिक इथं सुरू असलेल्या ISSF विश्वचषक स्पर्धेतील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात जागतिक विक्रम मोडला. 21 वर्षीय ईशानं अंतिम फेरीत 50 पैकी 43 गुण मिळवत दक्षिण कोरियाच्या किम येजीच्या नावावर असलेला 42 गुणांचा मागील विक्रम मोडीत काढला आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. हवामान. देशाच्या अनेक भागात पसरलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी तापमान असामान्यरित्या उच्च पातळीवर कायम आहे. पुढील 2 ते 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. शरीरातील पाण्याचं प्रमाण कायम राखण्याचा आणि घराबाहेर पडताना सोबत पाणी बाळगण्याचा सल्ला त्यांनी काल दिला. वृद्ध आई वडील, आजी आजोबा आणि प्रियजनांची नियमितपणे विचारपूस करा. त्यांना पुरेसं पाणी पिण्याची, दुपारच्या कडक उन्हात घराबाहेर पडणं टाळण्याची आणि पुरेशी विश्रांती घेण्याची आठवण करून द्यावी असं आवाहन त्यांनी लोकांना केलं. हिंगोली जिल्ह्यात काल संध्याकाळी गारपिटीसह पाऊस झाला, त्यामुळे आंब्यासह फळबागांचं नुकसान झालं. विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. उत्तर कोकणातील तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक PDS योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्राकडून दखल. नेमबाज ईशा सिंगचा

25 मीटर पिस्तूल प्रकारातला जागतिक विक्रम आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतः भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: आमचे यानंतरचे उद्घोषणा लगेचच।
4: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। सकाळचे 7:22 झाली आहेत। जाणून घेऊया आजचे काही ठळक दिनविशेष। श्रोतेहो, आज आहे 28 मे। जागतिक स्तरावर 28 मे हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक भूक दिन म्हणून पाळला जातो। द हंगर प्रोजेक्ट नावाच्या ना नफा संस्थेनं तयार केलेला हा उपक्रम जगातील भूक संपवण्याचा प्रयत्न करतो। 28 मे हा दिवस महिलांच्या आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन म्हणून पाळला जातो। मराठी उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म 28 मे 1903 या दिवशी। 28 मे 1921 शास्त्रीय गायक पंडित दत्तात्रय विष्णू उर्फ बापूराव पलुस्कर यांचा जन्मदिवस। महान क्रांतिकारक, वक्ते, कवी, नाटककार आणि लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती। त्यांचा जन्म 28 मे 1883 रोजी झाला। त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन।

दिनविशेष आपण ऐकलेत. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र सकाळचे 7:25 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, बदलत्या हवामानामुळे आपल्याला वारंवार पूर, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा यासारख्या संकटांना सामोरं जावं लागतं. या बदलत्या परिस्थितीत राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा खूप प्रभावी होत आहे आणि प्रभावीपणे कार्य करत आहे. मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातनं आपत्ती व्यवस्थापन या महत्त्वपूर्ण विषयावर डॉक्टर भालचंद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधला. आजच्या कार्यक्रमातनंही याविषयी सविस्तर जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्त्वाचं आहे. तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
1: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉक ड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉकडिस्कप्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळं निर्माण करतोय, विशेषतः पदामित्र कार्यक्रम, पदामित्र व पदसखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदा सखी, आपदा मित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत, तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्तीवर सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः NCC, NSS, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करत होतो आणि यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार नव्हतं की मागे जे लँडस्लाईडचं घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः तळेमध्ये सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
0: नक्कीच, समुदायांची, विविध यंत्रणांची क्षमता बांधणी करणं या आपत्ती व्यवस्थापनासाठी फार फार गरजेचं आहे. तर ती नेमकी आपण कशी करत आहात?
1: कुठल्याही आपत्ती येण्यापूर्वीचे आपत्तीपूर्व ज्या उपाययोजना म्हणजे त्यामध्ये पूर्वतयारी आणि क्षमता बांधणी हे दोन महत्त्वाचे उपक्रम असतात. क्षमता बांधणीमध्ये जी व्यवस्थित आपली सद्यस्थिती जी यंत्रणा आहे त्यांना सक्षम करणं, ती सक्षम करण्यासाठी जी आपली वेगवेगळी यंत्रणा आहे शासनाची, मूलतः शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत, त्यांना प्रशिक्षित करणं. आपल्याकडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आहे, त्यांना आपण

0: वेगवेगळ्या शासनातील जे विभाग आहेत, जे रिस्पॉन्डर्स विभाग आहेत, त्यांना आपण प्रशिक्षण देण्यासाठी आपण वेळोवेळी पाठवतो. याशिवाय जी जनता आहे, जनतेच्या प्रशिक्षणासाठी आपण वेगवेगळ्या प्रशिक्षण योजना राबवतो. विशेषतः खेडेगावातील प्रत्येक नागरिकासाठी प्रशिक्षण संस्था आपण घेतो. याशिवाय शाळेतील विद्यार्थी आहेत, त्यांचंही प्रशिक्षण घेतो, जेणेकरून त्या प्रशिक्षणामार्फत एक आपत्तीला प्रतिसाद देणारे सक्षम युवक घडावेत, या अनुषंगाने आपण त्यांनाही ट्रेन करतोय. अशा वेगवेगळ्या विभागांना ट्रेनिंग देऊन क्षमता बांधणी करून, याशिवाय फक्त ट्रेनिंग देऊन थांबत नाही तर आपण आपत्ती व्यवस्थापन संरचना निर्माण करतो, त्यांना वेगवेगळे साधन निर्माण करतो. उदाहरणार्थ आपत्ती व्यवस्थापनासाठी वेगवेगळे रिस्पॉन्डर्स असतात, त्यांची साधनं जी साधनं लागतात आपत्ती व्यवस्थापनासाठी, ती उदाहरणार्थ फायर बाईक्स असतील, वेगवेगळे इन्फ्लेटेबल रबर बोट्स, मुळात इन्फ्लेटेबल रबर बोट असतात, NDRF SDRF मोठ्या प्रमाणात ते ड्रोनचा वापर करतात, उपग्रह छायाचित्राचा वापर करतात. या वेगवेगळ्या शासनाचे जे महत्त्वाचे उपक्रम आहेत, त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान कसं उपलब्ध होईल आणि त्यांच्या साधनांचा कसं आपत्ती व्यवस्थापनाची तीव्रता कमी करण्यासाठी उपयोग होईल, या अनुषंगाने आपण शासन काम करते.
1: आपत्ती प्रतिरोधक असा आपला महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण नक्कीच काहीतरी दीर्घकालीन असा रोडमॅप ठरवला असेल, तर तो नेमका काय आहे, दृष्टिकोन काय आहे?
0: भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 या संकल्पनेच्या अनुषंगानेच महाराष्ट्राने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र 2047 यासाठीचा रोडमॅप तयार केला आहे. या रोडमॅपमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी काय काम करावं यात स्पष्ट सूचना केल्या आहेत. या वेगवेगळ्या विभागांमध्येच आपत्ती व्यवस्थापन हा विभाग आहे आणि त्या विकसित महाराष्ट्र संकल्पनेतच आपत्ती व्यवस्थापनाने भविष्यात कसं काम करावं 2047 जेणेकरून महाराष्ट्राची आपत्ती व्यवस्थापन कधी अधिक सजग कसं होईल, सक्षम कसं होईल, या अनुषंगाने उपाययोजना आहेत. यात मुख्यतः वेगळ्या स्तरावरच्या उपाययोजना आहेत. एक प्रथमतः 2029 उपाययोजना, नंतर 2035 उपाययोजना आणि 2047 यात मुख्यतः महाराष्ट्राची सध्याची जी आपत्ती व्यवस्थापन संरचना आहे, संस्था आहे, ती अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. याशिवाय आपली आस्थापना आहेत यांना संरक्षण करण्यासाठीची यंत्रणा निर्माण करणं, याशिवाय आपत्ती प्रतिरोधक क्षमता ही अधिक सक्षम करण्यावर या विकसित महाराष्ट्रामध्ये धोरणात समाविष्ट केलं आहे. यासाठी 2029 आपण जे टप्पे केले 2029, 2035 आणि 2047 तर सुरुवातीला आपली जी NDRF म्हणजे आपल्याला म्हटलं त्यासोबतच राज्य प्रतिसाद दले याच्या तुकड्या वाढवणं 2-7 नेणं, याशिवाय त्यासोबतच प्रत्येक जिल्हा स्तरावर स्वतःचं एक स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद दल असावं आणि टप्प्याटप्प्याने त्यांची संख्या वाढवत जाणं हे काम करण्यावर भर देतं. याशिवाय राज्याची जी आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे त्यांचं बळकटीकरण करून अधिक सक्षम प्रतिरोधक्षम आणि जेणेकरून झिरो रिस्क झिरो टॉलरन्स ही जी शासनाची संकल्पना आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठीच्या सर्व उपाययोजना या विकसित महाराष्ट्र धोरणात अंतर्भूत आहेत आणि त्या दृष्टीने शासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागही प्रयत्नशील आहे.
1: फार सुंदर आपला हा रोडमॅप आणि एकूणच दृष्टिकोन आहे. झिरो टॉलरन्स म्हणजे ते अगदी सुसह्य होईल प्रत्येक नागरिकासाठी. बरं, हा रोडमॅप सांगितल्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्या समस्त प्रेक्षकांना आपण या निमित्तानं काय संदेश देणार आहात?
0: कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी हा फर्स्ट अफेक्टेड पर्सन आणि फर्स्ट रिस्पॉन्डर ही जनता असते, सर्वसाधारण लोक असतात, त्यामुळे त्या जनतेने अधिक सजग राहणं गरजेचं आहे. कारण कुठलीही योजना असेल शासनाची, कुठलीही कार्यक्रम असेल, जर जनता प्रभावीपणे प्रतिसाद दिली नाही तर तो यशस्वी होत नाही. त्यामुळे या प्रसंगी जनतेने पण सजग राहणं आणि शासनाद्वारे SEOC मार्फत वेगवेगळे जे अलर्ट्स वेळोवेळी इश्यू होतात त्याला प्रतिसाद देणं आणि त्याच्याकडे पॉझिटिव्हली पाहणं आवश्यक असतं, त्यावर कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने आपण बघाल तर अलीकडे आता हा जो सीझन आहे उष्माघाताची घटना वाढल्या आहेत, उष्माघाताच्या घटना वाढतात, यावेळेस नागरिकांनी उष्माघाताचे परिणाम टाळण्यासाठी शासनाने जी अडवायझरी केली त्याचं पालन करणं आवश्यक आहे आणि त्या सूचनांचं जनतेने पालन करावं. याशिवाय पावसाळ्याच्या काळातही वेगळ्या आपत्ती होतात, वेगळ्या दुर्घटना होतात, त्या दुर्घटना टाळण्यासाठी जनतेने थोडं सजग होणं गरजेचं असतं. अतिउत्साह काय बऱ्याच वेळेस असतं, तो उत्साह टाळणं, जेणेकरून बऱ्याच वेळेस प्रेक्षणीय स्थळ धबधबे इथे नागरिक पाहायला जातात पावसाळ्यात, तर त्या प्रसंगी जर अतिउत्साह दाखवला तर दुर्घटना मोठ्या प्रमाणात होतात, त्या टाळण्यासाठी जनतेने प्रयत्न करणं आवश्यक आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेगवेगळ्या आपत्ती असतात त्याला प्रत्येक जनतेने सकारात्मक प्रोत्साहन प्रतिसाद देणं आणि त्या अनुषंगाने शासनाद्वारे जे वेळोवेळी सूचना त्याचं पालन करणं बऱ्याचदा काय होतं, एखादी घटना घडते त्यावेळेस अफवा जास्त पसरते, अफवांवर विश्वास न ठेवता शासनाचे अधिकृत जे सोर्सेस आहेत त्यांचा अवलंब

0: करणं, त्यांचं पालन करणं, त्या अनुषंगाने कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने मी जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हा शासनाच्या इतर सर्व विभागांसोबत एकत्रित काम करून आपत्तीमुळे होणारे नुकसान, जनतेचं होणारं नुकसान टाळण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने मी जनतेला आवाहन करू इच्छितो की या प्रसंगी जे प्रसारण चॅनल आहेत, जे नंबर्स 1077A112A, यावर जर काही आपत्ती आली तर जनतेने संपर्क करावा, त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न शासन निश्चित करेल.
1: मंडळी, आपत्ती कोणतीही असो, वेळेवर केलेली अंमलबजावणी हीच हानी कमी करण्यास मदत करते. शासनाचे प्रयत्न आणि लोकांचा प्रतिसाद यावर फार सुंदर पद्धतीने आज डॉक्टर भालचंद्र चव्हाण सरांनी प्रकाश टाकला. सर, आज आपण इथे आलात आणि संवाद साधलात आणि अतिशय उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

श्रुतीहू प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळची 7:36 झाली आहेत. 7:40 आपण ऐकणार आहात मिश्र संगीत.

श्रोते हो, तहसील कार्यालय यवतमाळ यांच्याकडून एक सूचना आहे, ती येत आहे का? यवतमाळ तालुक्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की आपण स्वतः मोबाईल उपलब्ध असल्यास किंवा इतर कोणत्याही नातेवाईकांमार्फत किंवा सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सेवा केंद्रामार्फत लाभार्थ्यांना बेनिफिशरी स्टायपन ॲपद्वारे प्रमाणपत्र डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करणेबाबत शासन निर्णयानुसार आवाहन तहसीलदार यवतमाळ तसेच नगरपरिषद क्षेत्र यवतमाळ आणि नायब तहसीलदार पंचायत समिती क्षेत्र यवतमाळ यांनी केले आहे। लाभार्थ्यांनी स्वतः करावयाची कार्यपद्धती अशी आहे। प्रथमतः लाभार्थ्यांनी किंवा वापरकर्त्यांनी मोबाईलद्वारे गुगल प्ले स्टोअरवरून BSA म्हणजेच बेनिफिशरी स्टायपन ॲप तसेच आधार फेस RD हे ॲप डाउनलोड करावे। त्यानंतर BSA मध्ये लाभार्थ्यांनी किंवा वापरकर्त्यांनी भाषा निवडून प्रोसीड फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन येथे क्लिक करून आधार क्रमांक आणि मोबाईल नंबरद्वारे नोंदणी करावी। लाभार्थ्याने किंवा वापरकर्त्याने नोंदणी केल्यानंतर डिव्हाइस रजिस्ट्रेशन प्रत्यक्ष लाभार्थ्यांचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर याद्वारे नोंदणी करावी। नंतर लाभार्थी ज्या योजनेचा लाभ घेत आहे त्या योजनेची केंद्र किंवा राज्य पुरस्कृत निवड करून बेनिफिशरी व्हेरिफिकेशन हा पर्याय निवडावा। आधार क्रमांक आणि उपलब्ध मोबाईल नमूद करून सबमिट बटणावर क्लिक करावं। नंतर OTP सादर करून चेहरा ओळख किंवा बोटांच्या ठसेद्वारे पडताळणीचा पर्याय निवडावा। त्यानंतर निवडलेल्या पर्यायाच्या आधारे यात प्रमाणपत्र डिजिटल लाईफ सर्टिफिकेशन मिळण्यासाठी पर्याय निवडल्यानुसार बोटाचे ठसे किंवा चेहरा पडताळणी करावी। ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर यात प्रमाणपत्र डिजिटल लाईफ सर्टिफिकेट डाउनलोड करावे, असे आवाहन

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. सकाळची 7:40 झाली आहेत. ऐकूया मिश्र संगीत.

0: वंदना विटणकर यांचं हे बालगीत गायलं होतं रचना खाडीलकर यांनी, संगीत होतं मीना खडीकर यांचं.
1: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
2: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
1: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज आर्णी रोड यवतमाळ,
3: NAC मान्यता प्राप्त.
2: संपर्क गजानन समृद्धवार सर 95 274 28 472.
4: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92-899-22-344.
5: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381.
2: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
4: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PBBSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
2: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
4: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
2: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
4: मोबाईल 988-17-86-490.
2: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.

0: स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांची रचना लता मंगेशकर, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात आपण ऐकलीत.
1: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92,899,22,344.

श्रोतेहो मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया गुलजार यांची रचना रूपकुमार राठोड आणि साधना सरगम यांच्या आवाजात.

या रचनेबरोबरच श्रुतीहू मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 8 वाजता आहेत दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात काही क्षणात.

आई मिलन की बेला चित्रपटातील गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं शंकर जयकिशन यांचं आणि स्वर होता मोहम्मद रफी यांचा.

0: त्वरित कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: अभिनेत्री चित्रपटातील मजरूह यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात ऐकूया. संगीत लक्ष्मीकांत पेरेलाल यांचं.
2: सजना ओ सजना

0: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
0: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
0: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 988176490.
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.

0: श्यामल मित्रा यांनी संगीतबद्ध केलेली रचना. आनंद आश्रम चित्रपटातील आपण ऐकलीत स्वर होता आशा भोसले आणि किशोर कुमार यांचा. गीत होतं इंदिवर यांचं.
1: नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वच्छ भारत अभियान आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. समान नागरी कायदा स्वीकारणारं आसाम ठरलं ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातील तिसरं राज्य. आणि आठव्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा ऍथलेटिक स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत हरियाणाच्या सुमित अंतिलनं मिळवलं सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. स्वच्छ भारत अभियान 2 आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज असून अभियान केवळ पायाभूत सुविधा विकासापुरतं मर्यादित न राहता नियमित समीक्षा लोकसहभाग आणि विविध संस्था संघटनांच्या समन्वयानं कायमस्वरूपी यशस्वी करणं आवश्यक आहे असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. नवी दिल्लीत काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 51वी प्रगती बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नवीकरणीय ऊर्जा निर्मिती नदी सुधार प्रकल्प रस्ते आणि बंदरांचा विकास सागरी किनाऱ्यांचा विकास आदी सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. स्वच्छता अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी कचऱ्यावरील पुनर्प्रक्रिया प्रकल्प आणि गोबर गॅस प्रकल्प अधिक वेगानं राबवावेत अशा सूचना पंतप्रधानांनी केल्या. तसंच शहरातील रहिवासी इमारती सरकारी कार्यालयं आणि सार्वजनिक संस्थांच्या इमारतींच्या छतावर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जा निर्मिती वाढवावी. ग्रामीण भागात नदीकाठच्या मोकळ्या जागांवरही सौर ऊर्जा संयंत्र बसवून स्वच्छ ऊर्जा निर्मितीला चालना द्यावी असा सल्लाही मोदी यांनी यावेळी दिला. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांनी निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे असं वैष्णव म्हणाले. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगितलं. इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही असं सांगून एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला. आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळं अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातील तिसरं राज्य ठरलं आहे. विवाह घटस्फोट वारसा हक्क आणि लिव्ह इन रिलेशनशिप संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सिक्कीमच्या दौऱ्यावर असून गंगटोक इथल्या पालजोर क्रीडा संकुलात आयोजित विशेष कार्यक्रमात सिक्कीम पोलीस विभागाला त्यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा राष्ट्रपती पोलीस ध्वज प्रदान करण्यात येणार आहे. हा विशेष पुरस्कार मिळवणारं सिक्कीम हे देशातील 15वं राज्य तर पूर्वोत्तर राज्यांमधील तिसरं राज्य ठरलं आहे. राष्ट्रपती पोलीस ध्वज हा देशातील पोलीस विभागाला मिळणारा सर्वोच्च सन्मान मानला जातो. असामान्य सेवा शिस्त आणि राष्ट्रपती समर्पण भावना या गुणांच्या जोरावर हा सन्मान प्रदान करण्यात येतो. गंगटोक इथं

या सोहळ्यामध्ये सिक्कीम पोलिसांचे 400 कर्मचारी संचलनात सहभागी होऊन राष्ट्रपतींना मानवंदना देणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. दोन दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं, लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड, सेंद्रिय शेती, कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि एआयचा वापर आदी विषयांवर चर्चा होणार आहे. साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणं, इथेनॉल कोटा वाढवणं, कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचं ग्रेडिंग, कांदा बियाणांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणींसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची काल चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे तात्काळ देण्याचंही मान्य करण्यात आलं आहे. नाफेड आणि एनसीसीएफनं सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणीही मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही म्हणून कांदा बियाणांवर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी देखील मान्य करण्यात आली आहे. देशभरात आज साजरा होत असलेल्या ईद अल अधा अर्थात बकरी ईद निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल अधा हा सण भक्ती, त्याग आणि निस्वार्थतेचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो. या निमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये बंगळुरू इथं हरियाणाच्या सुमित अंतिलनं पुरुषांच्या भालाफेकीमध्ये स्वतःचाच जागतिक विक्रम मोडीत काढताना 74 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकला आणि सुवर्णपदक मिळवलं. महाराष्ट्राच्या संदीप सरगरनं 62.88 मीटर भाला फेक करून रौप्य पदक मिळवलं. महाराष्ट्राच्या दिलीप गावित यानं पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवलं आहे. हवामान. मध्य आणि वायव्य भारतासह देशाच्या अनेक भागात पसरलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी तापमान असामान्यरित्या उच्च पातळीवर कायम असल्यानं लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुढील 2 ते 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच त्यांनी परिसरातील पशुपक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करून त्यांची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वच्छ भारत अभियान आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं काल शिक्कामोर्तब. समान नागरी कायदा स्वीकारणारं आसाम ठरलं ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातलं 3रं राज्य. आणि
आठव्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत हरियाणाच्या सुमित अंतिलनं मिळवलं सुवर्णपदक. या होत्या याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7 मेगाहर्ट्सवर. 8:40 झाली आहेत. हिंदी चित्रपट संगीतातील उर्वरित रचना आता ऐकूया.

आरती मुखर्जी यांच्या आवाजात गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. मासूम चित्रपटाला संगीत आर डी बर्मन यांनी दिलं होतं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकत आहात. कार्यक्रमात शेवटी ऐकूया दादा चित्रपटातील रचना.

0: श्रुती हो, आपण ऐकत होतात विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून 102.7 मेगाहर्ट्सवर. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. जितेंद्र घोडके सराफ, पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?

0: आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
1: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
0: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
1: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता.
1: करे.
0: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठी बद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर.
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आद्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने

0: सहा महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुषामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात, चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही, ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का, युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात, ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात, पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेलेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार.
1: बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0202-44-78-286 किंवा 0202-44-80-135.
2: श्रोते हो, आताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. जितेंद्र घोडके सराफ, पुणे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो आता ऐकूया सुगम संगीत। कार्यक्रमातील सुरुवातीची रचना शांताराम नांदगावकर यांची गायली आहे अनुराधा पौडवाल यांनी आणि संगीत दिलं आहे अरुण पौडवाल।

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईटवर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92-899-22-344.
2: श्रोते हो, सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकत आहात.

खुल्यावाणी कधी गोडीने गाऊ गेलो जोडीने गाणी रमलो ही जरी विसरून सारे आम्ही खुळ्यावाणी सर्वस्वाची घेऊन दाने आले जरी कोणी सर्वस्वाची घेऊन दाने आले जरी कोणी अजून तरी सुटला नाही.

0: संदीप खरे यांचं गीत गायलं होतं सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
2: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92,899-22,344.

0: बरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकला. 10:30 झाली आहेत.
1: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92,899,22,344.
0: NCERT प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग आता ऐकूया.

0: हेलो
1: हेलो हेलो रसिक,
2: हाँ बोला भाऊ साहेब, कुठून बोलता तुम्ही?
3: मी कीर्तन भजन करतो ताई, कीर्तन भजन करतो ताई।
2: कीर्तन भजन करता?
3: हो हो।
2: कोणत्या गावाला?
3: आई लेना का केळगाव मध्ये।
2: केळगाव?
3: हो हो।
2: केळगाव कुठे आहे?
3: केळगाव आई लेना, केळगाव मधनगर।
2: जिल्हा कोणता आहे?
3: आई लेनागर आहे।
2: बर,
3: नगर जिल्हा आहे, नगर जिल्हा अहमदनगर जिल्हा।
2: बर बर, आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला?
3: चित्रपट आहे बोट लावीन तिचा गुदगुल्या।
2: हा,
3: ढगाला लागली कळे पाणी थेंब थेंब गळे, चल गेलानी जाऊया गाणी फिरूया पाखरा संग।
2: ढगाला लागली, 44 डिग्री टेम्परेचर आहे।

0: कीर्तन भजन करता?
1: हो हो.
0: कोणत्या गावाला?
1: आई लेना का केळगाव मध्ये.
0: केळगाव?
1: हो हो.
0: केळगाव कुठे आहे?
1: केळगाव आई लेना का केळगाव अहमदनगर.
0: जिल्हा कोणता आहे?
1: आई लेना का छे.
0: बर.
1: नगर जिल्हा आहे. नगर जिल्हा अहमदनगर जिल्हा.
0: बर बर. आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला?
1: चित्रपट आहे बोट लावीन तिचा गुदगुल्या.
0: हा.
1: ढगाला लागली कळे पाणी थेंब थेंब गळे. चल गे राणी जाऊया गाणी फिरूया पाखरा संग.
0: ढगाला लागली. 44 डिग्री टेम्परेचर आहे भाऊ साहेब. 44 डिग्री टेम्परेचर आहे बाहेर. तुम्ही म्हणता ढगाला कळ लागली. पाऊस आला होता. बर ठीक आहे. आणखी कोणाला ऐकायचं हे गीत?
1: आणखीन वय. हे सांगतो आमच्या घरच्याला ऐका सर्वांना. आठ हे चंदन ऋतुजा चंदन राजेंद्र मिश्र जयकुमार चंदन यांना सुद्धा ऐकायचे गाणं.
0: तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी ऐकूया हे तुम्ही सांगितलेलं गीत
2: ढगाला.

0: मुक्त भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते। टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन-जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: पुलिस?
4: मिस सीमा?
3: हाँ, बोलते हैं।
4: लगेज पुलिस स्टेशन लाया। थांबा, नाहीतर घरी येऊ। हा
3: पण का? मी
4: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
3: डिजिटल अरेस्ट?
4: 1,00,000 द्या, वाचाल।
3: इतके पैसे?
4: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
3: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय।
4: अरे,
3: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा। त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
5: हॅलो मम्मा।
3: हाय।
6: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा।
8: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM। महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
9: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ।
8: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ।
10: NAC मान्यता प्राप्त।
9: संपर्क गजानन समृद्वार सर, 95-274-28-472।
3: हॅलो रसिक।
11: हॅलो रसिक,
3: बोला, कोण बोलताय?
11: नमस्कार ताई, मी वडगाव पोलीस स्टेशन बोलतो ताई।
3: रूपराज जी मिलमिल?
11: हो ताई।
3: बर बर बर, काय म्हणत तुमच्या गावातून?
11: काय नाही ताई, ऊन तर खूपच आहे, भयानक ऊन आहे, टेम्परेचर खूपच आहे।
3: हो बरोबर आहे। काय सुरू आहे सध्या?
11: सध्या काही नाही, आता सध्या शेतीची कामं चालू आहे।
3: शेतीची कामं?
11: हो, आणि आता शेतीची कामं आटपत आली म्हणा, आणि काही मग असे वाइंडिंगचे कामं चालू आहे, मोटर वाइंडिंग, कूलर बिलर।
3: हो ना?
11: हो।
3: अच्छा बरं, आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला रूपराजजी?
11: गीत गाता चल मधलं द्या आज।
3: हा, धरती मेरी माता।
11: हो, धरती मेरी माता।
3: वा वा, म्हणजे तुम्हाला निसर्गावर आधारलेली गाणी जास्त आवडतात नाही का?
11: हो, निसर्गावर आधारलेली गाणी आणि जे काही वन्य प्राणी आहे।
3: हो,
11: वन्य प्राणी, पक्षी,
3: बरोबर,
11: त्याच्याबद्दल मला खूप जिव्हाळा आहे सर।
3: हो ना, तुमच्या गावाकडे तर खूप प्राणी आणि पक्षी दिसत असतील, जंगल लागून
11: आहे। खूपच जंगल आहे, पक्षी खूप आहे, प्राणी खूप आहे। आणि एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी प्राण्याबद्दलची। आमच्या गावाला लागून एक धरण आहे, वरुडला लागून। हॅलो।
3: हो हो, ऐकते, बोला।
11: पाझर तलाव म्हणून एक मुरडीला धरण आहे, मुरडी गाव आहे, खेडे गाव आहे ते। आणि त्या ठिकाणी कसं, मी आणि एक माझा मित्र दिनुभाऊ कटनकर आम्ही माग गेलो।
3: हो,
11: गेलो तर आम्हाला अशी नेहमीच म्हणजे हे जंगलात जाणे आणि धरण हे ते पाहणे आम्हाला आवड आहे, थोडी पक्षी प्राणी। तर त्या धरणामध्ये 15-20 डुकऱ्याचा कळप होता मॅडम पासून।
3: अरे बापरे। हा,
11: त्याच ठिकाणी 5-6 नीलगाई होती, म्हणजे आपण रोही म्हणतो ना,
3: रोही।
11: 10-12 माकड होते।
3: अच्छा।
11: आणि 2 मोर होते।
3: बर बर बर। हा,
11: आणि सगळे प्राणी त्याच ठिकाणी समूहाने बसून होते। पा,
3: वा वा,
11: आम्हाला इतकं आश्चर्य वाटलं।
3: हो,
11: काय हे सगळे प्राणी एका ठिकाणी बसणं आहे। मग आम्ही पाहिलं तिथे पाण्याची अवस्था काहीच नव्हती, एका ठिकाणी फक्त थोडासा एक डोबरा होता। आम्ही थोडासा विचार केला यावर, म्हटलं पाणी काहीच नाही, एकच डोबरा आहे आणि एका डोबऱ्यामध्ये माकड पाणी पित आहे, आता एवढे प्राणी पाणी कुठलं पिईल। मग आमचा मित्र जवळच मुरडीला गेला, तिकडून एक त्याची फावडं आणलं आणि आम्ही तिथे जवळपास टोगळभर मांडीवर खड्डा केला एकटा।
3: अरे बापरे। हा हा हा।

0: त्या प्राण्यासाठी.
1: अच्छा, पहा बरं, हा विचार सगळ्यांनी ठेवायला पाहिजे. आणि कसं आहे रूपराजजी, बघा तुम्ही, एका पानवठ्यावर सगळे प्राणी पाणी पितात. द्वेष आहे तो फक्त माणसांच्याच मनात आहे, नाही का? तर तुमच्यासोबत आणखी कोणाला ऐकायचं हे गीत?
0: हे गीत ऐकायचं आहे पत्नी आहे विद्याताई मिळमिले, मुलगा आहे पुष्पक मिळमिले,
1: बरं,
0: आमचे नातू आहे नंदन मिळमिले, वेदांत मिळमिले, आणि आमचे नाती आहे श्रेया मिळमिले, श्रावणी मिळमिले.
1: तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी आता आम्ही ऐकवित आहो हे जसपाल सिंग यांनी गायलेलं गीत, ऐकत.

0: हॅलो रसिक.
1: हा नमस्कार मॅडम.
0: नमस्कार, कोण बोलते?
1: आर्णीवरून शिवदास मामिडवार बोलतो.
0: शिवदास मामिडवार?
1: मामिडवार
0: हो. आजही प्रवासातच आहात का?
1: नाही, आज प्रवासात नाही आहे.
0: बरं. नाही, तुम्ही नेहमी प्रवासात असता म्हणून विचारलं.
1: नाही नाही नाही.
0: बरं, आता काय सुरू आहे मग सध्या?
1: काय नाही, घरी आहो.
0: घरी काय करताय म्हटलं?
1: घरी ना, आज शेतात गेलो. नाही नाही, शेतात जात असतो.
0: हो ना, शेतातले काम सुरू आहे नाही का?
1: हो हो हो.
0: काय मग काय फेरणार आहे यावर्षी?
1: ऊस आहे, लावलेला आहे.
0: ओके ओके ओके ओके. बरं बरं. किती एकरामध्ये आहे?
1: 4 एकर.
0: अच्छा, मग आता पाण्याची पण व्यवस्था आहे का तुमच्याकडे? कसं आहे पाण्याचं आता सध्या?
1: आपल्या आरणीच्या नदीला पाणी आहे ना भरपूर.
0: हो, अरुणावती अडाण.
1: अरुणावती, हा, त्याच्यामुळे पाण्याची काही टंचाई नाही.
0: हा, राईट. बरं, आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला?
1: मला ऐकायचं आहे काला पत्थर मधलं, बाहू मी तेरी मस्त.
0: बरं बरं. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय?
1: आमची पत्नी आहे सुरेखा मामिडवार.
0: हो.
1: सुनबाई आहे रचना मामिडवार. मुलगा आहे उमेश मामिडवार.
0: बरं.
1: नात आहे माझी नम्रता मामिडवार.
0: ओके. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारात?
1: मॅडम.
0: हो.
1: आकाशवाणी जर बघायला यायची असेल तर वेळेचं बंधन आहे का काही?
0: सुरक्षेच्या दृष्टीने बाहेर एंट्री करावी लागते, एखादं ओळखपत्र सोबत आणावं लागतं.
1: नाही, वेळ कधी येऊ शकते ना?
0: नाही नाही, 10 ते 5 मध्ये.
1: 10 ते 5, हा, तेच विचारायचं.
0: हा हा.
1: बरं बरं बरं.
0: ती तर आता तुमच्याकडे पाठवित आहोत, तुमच्या मनातलं गीत ऐका.
1: ओके, धन्यवाद.
2: खुश.

0: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
0: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा,
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
0: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 9887086490.
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
2: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम,
3: बोला.
2: हे KYC अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
3: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं.
2: पण हे होईल कसं?
3: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
2: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
3: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
2: बस समजलं.
3: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: हॅलो रसिक. हॅलो,
7: कृष्णा दहाट बोलतो, पाचगाव वरून.

0: हां कृष्णा डहाट.
1: हां हॅलो रसिकला लागला ना हा नंबर?
0: हो हो बरोबर. हे पाचेगाव कुठे आहे?
1: पाचेगाव हे आर्वी तहसील वर्धा जिल्ह्यामध्ये आहे.
0: ओके, काय करता तुम्ही तिथे कृष्णाजी?
1: मी मॅडम ट्रेनवर गोळ्या बिस्किट विकतो.
0: कुठे?
1: पुलगाव ते बडनेरा.
0: रेल्वेमध्ये?
1: हां रेल्वेमध्ये.
0: बरं, किती वर्षापासून करता हा व्यवसाय?
1: 98 पासून.
0: ओके, आणि रेडिओ पण ऐकता?
1: हो रेडिओ पण ऐकतो.
0: बरं, आणि कोणत्या ट्रेनमध्ये म्हटलं तुम्ही?
1: पॅसेंजरमध्ये.
0: हां हां हां. अच्छा, रोजच मग वेगवेगळे प्रवासी पाहायला मिळत असेल तुम्हाला?
1: हो मॅडम.
0: हां, म्हणजे आयुष्यात.
1: मॅडम तुम्ही कोण?
0: मंगला माळवे.
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार कृष्णजी.
1: हां,
0: जर आपण असा विचार केला की आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे.
1: हो हो.
0: तर तुमचं आयुष्य या प्रवासातच घडत आहे, नाही का?
1: हो.
0: बरं, काय अनुभव येतात तुम्हाला?
1: अनुभव असे येतात की कसं आहे की मी ब्लाइंड व्यक्ती आहे, त्यामुळे मला अनेक संकटाशी सामना करावा लागतो, अनेक लोकांशी सामना करावा लागतो. कोणी कोणत्या विचाराचे भेटतात, कोणी कोणत्या विचाराचे भेटतात. मला म्हणजे कमी तर पैसे देत नाही, परंतु होळीच्या टायमामध्ये रंगाच्या नोटा देतात, कलरच्या.
0: अरे,
1: त्याच्यामुळे कसं आहे का मला त्या संकटाशी सामना करावा लागतो.
0: करावा लागतो. हो.
1: परंतु माझे काही दुकानदार लोक असे आहेत की ते मला समजून घेतात आणि माझ्या नोटा ते बदलून देतात.
0: अरे वा, म्हणजे समाजामध्ये चांगले वाईट दोन्ही प्रकारचे लोक आहेत, नाही का?
1: हो हो हो.
0: बरं कृष्णाजी, गाणं कोणतं ऐकायचं आज
1: मला? मॅडम आशिकी मधलं गाणं द्या.
0: हा, आशिकी मधलं कोणतं?
1: तू मेरी जिंदगी है.
0: वा वा, सुंदर गाणं आहे.
1: हो.
0: तुमच्या सोबत कोणाला ऐकायचंय आज आणखी?
1: माझी पत्नी आहे रोशनी डहाट.
0: हो.
1: माझी ताई आहे माला नारंगे.
0: बरे.
1: आणि माझा मुलगा आहे राकेश डहाट. बस, आणि माझे मित्र परिवार.
0: बरं, तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्र परिवारासाठी ऐकूया आशिकी चित्रपटातील कुमार सानू यांनी गायलेलं गीत.
1: धन्यवाद मॅडम.

0: हॅलो रसिक.
1: हॅलो मॅडम, नमस्कार.
0: नमस्कार, कोण बोलत आहे?
1: मी खुपटी तालुका नेवासा जिल्हा आहे नगर इथून बोलतोय, बंडू लोहार पोपळगड.
0: अच्छा बंडूजी, बोला.
1: जवळजवळ 2.5 महिने झाले ना झाले, त्याच्यानंतर फोन लावला मॅडम मी आज.
0: म्हणजे दिवस लक्षात आहे, लक्षात ठेवायलाच पाहिजे नाही का?
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि या 2.5 महिन्यामध्ये इतर काही नवीन श्रोते समजा त्यांनी फोन केला असेल तर त्यांचा पण मला आनंद होईल ना.
0: अर्थातच. आणि आपण नियम पाळायला पाहिजे आहे की नाही?
1: हो अगदी बरोबर, अगदी बरोबर मॅडम. आणि आकाशवाणी यवतमाळवरून जे आपण सादर होणारे सर्व कार्यक्रम आम्हाला अतिशय आवडतात. आणि त्यामध्ये तुमच्या सारखे जे अनुसर आहेत ना, तर त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे बघा. कारण की आणि प्रामुख्याने तुमचं अनुसिंग तर आम्हाला खूपच आवडतं.
0: थँक्यू. हा तर म्हणजे याचा अर्थ रोज तुम्ही ऐकता रेडिओ नाही का?
1: हो, आम्ही कंटिन्यू ऐकत असतो ना कार्यक्रम.
0: आणि बाकी कार्यक्रम पण आवडत नाही का तुम्हाला, भक्ती संगीत वगैरे?
1: सगळं ऐकतो ना मॅडम. फक्त कसं ज्यावेळेस आमचे इतर बाकीच्या केंद्रावर जेव्हा असते ना फार्मास, त्यावेळेस मग तुमचं केंद्र आम्हाला ऐकणं होत नाही मग.
0: हो बरोबर आहे. हो
1: हो. आणि मग इतर ज्या वेळेस मग तुमचं मग बाकीच्या सांगते सकाळचा ते भक्ती संगीत कार्यक्रम वगैरे आणि डॉक्टर हॅलो आपलं ते असत ना कार्यक्रम आरोग्यविषयक, ते पण आवडतात. आणि मराठी चित्रपट संगीत वगैरे ते पण आवडतात.
0: बरोबर आहे. आणि इतर तुमच्या गावातली मंडळी पण ऐकत असेल नाही का?
1: हो आहेत ना, आमच्या गावात संगीत सगळं आपले नवीन श्रोत आहेत ना, ते पण आपले कार्यक्रम ऐकतात ना.
0: अच्छा, मग आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला?
1: आज मी एक गाण्याची निवड केली आहे बघा. आणि ते गाणं असं आहे की आपल्या हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्यांनी आपलं स्वतःच्या आवाजात गाणी गायलेली आहेत.
0: हो,
1: जसं अमिताभ बच्चन यांनी स्वतः गाणी गायलेली आहेत पिक्चर मध्ये, आणि जसं अशोक कुमार उर्फ दादा मुनीजी, सलमान खान आहेत.
0: हो हो बरोबर आहे.
1: हो, तसंच आपल्या मराठी मध्ये सुद्धा एक चित्रपट आहे
0: गम्मत जम्मत,
1: चंदनाची चोळी अंग अंग जाळी.
0: बरोबर आहे. हा,
1: या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेते अरुण सरनाईक यांनी हो
0: एक लाजरान साजरा मुखडा आहे ना.
1: हो, आणि त्यांनी पण एक गाणं गायलंय बघा वसंगेश्वर सोबत.
0: हो,
1: एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी खुललाग.
0: बरोबर.
1: हे गीत आम्हाला ऐकत आहे आणि हे गीत अतिशय श्रवणीय आहे बघा, युगल गीत आहे.
0: अगदी अगदी. आणि
1: आपल्या केंद्रावरून हिंदी गाणं काय सादर होतो बघा, समजा आपल्यापासून आपल्याकडे होत नाही ना, म्हणून मला आज आपण सांगू मला मराठी आपल्याकडे.
0: बरोबर आहे. तर खूप सुंदर गीत आहे, त्याचं पिक्चरायझेशन पण छान आहे, बघण्यासारखं गीत आहे. तुमच्यासोबत आणखी कोणाला ऐकायचंय?
1: माझे जीवाचे जीवलग मित्र आहेत भोकर तालुका श्रीरामपूरचे हरिभाऊ बिडवेजी, भावी निमगावचे श्रीराम गोंधळीजी, गणेश पेठ पाथर्डी चामदास शिंदेजी, राहुल मनोहरजी, नांगेदाल सुंदरजी, टाकादा जैनजी आणि आमच्यासोबत तुमची पण गीत गीत ऐकते मॅडम.
0: तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रांसाठी आता ऐकवीत आहो तुम्ही सांगितलेले हे गीत. ऐक.
1: धन्यवाद मॅडम.
2: एक लाजरान साजरा मुखडा

0: हेलो रसिक,
1: महेश दसोले बोलतो मॅडम.
0: कोण बोलते?
1: मला महेश दसोले.
0: महेश दसोडे.
1: हा, केल्लारा जिल्हा अकोला.
0: बरोबर, बोला.
1: आता एक गीत ऐकायचं आहे मला, ते पाकिजा चित्रपटातला.
0: कोणता चित्रपट?
1: पाकिजा, पाकिजा.
0: मीना कुमारी यांचा. हा
1: हा, मीना कुमारी, राजकुमारचा.
0: बरोबर आहे.
1: हा, चलते चलते यही मिल गया,
0: चलते चलते मुझे कोई मिल गया था. अच्छा, लता दीदी गायलंय हे गाणं. आणि मला वाटतं हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल तर त्याचं म्हणजे जे दृश्यीकरण आहे ते पण सुंदर आहे. एक रेल्वे जात असते आणि मीना कुमारी यांच्या हातामध्ये कॅन्डल, एक हा मुजरा आहे, नाही का?
1: मुजरा आहे.
0: महेशजी, आपण काय करता?
1: खूप मस्त पिक्चर होता मॅडम.
0: तुम्ही काय करता?
1: मी बांधकाम विभाग होतो. रिटायरमेंट होईल आहे मॅडम. 2013 ला माझं रिटायरमेंट झालं.
0: अच्छा.
1: सध्या, हा सध्या घरी.
0: बांधकाम विभागात काम करायचे?
1: चपकाची होतो मॅडम ऑफिसला.
0: बरं, तर तुमच्यासोबत आणखी कोणाला ऐकायचं हे गीत?
1: माझा एक मित्र आहे, तो प्रमोद पालेकर आहे. एक मधुकर रुमाले आहे, एक चिटके आहे.
0: बरं,
1: त्यांना बी ऐकायचं मॅडम. हे सर्व लावून पहा म्हणजे लागला तर लागला.
0: ओके, तर तुमचा फोन लागलेला आहे.
1: पहिलंच काल आहे मॅडम.
0: हो हो हो, बरोबर आहे. तर आता तुमचा, तुम्हाला खूप आनंद झालेला दिसतोय, नाही का? तर तुमच्या मित्रांना सुद्धा ऐकवा तुमच्या मनातलं हे पाकिजा चित्रपटातील गीत ऐका. तर

0: हेलो रसिक। हेलो।
1: हेलो।
0: हाँ बोला।
1: हाँ नमस्कार भाई।
0: नमस्कार, कौन बोलते हैं?
1: मी राम सिंह बोलतो, रामरावाडी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम,
0: रामराव वाडी
1: तालुका मालेगाव जिल्हा वाशिम इथून
0: ना,
1: आकाशवाणी श्रोता गंगाधर घुगे बोलतो। हो
0: गंगाधर घुगेजी।
1: हो
0: बरं,
1: हा
0: काय सुरू आहे सध्या?
1: सध्या काही नाही, रेडिओ एकदम चालू आहे, आकाशवाणीचा श्रोता आहे
0: हो बरोबर आहे।
1: आणि रेडिओ शिवाय आम्ही नाहीत। पहिलीपासून आमच्या 7 रेडिओशीच आहे आकाशवाणीची, आम्हाला 40 ते 42 वर्षापासून।
0: हो ना, अर्थातच म्हणजे जुने श्रोता आहात तुम्ही।
1: हो, आकाशवाणीला 90 वर्ष झाली त्याच्याबद्दल धन्यवाद देतोच मी।
0: ओके।
1: आणि आपला आकाशवाणी यवतमाळला सुद्धा धन्यवाद देतो, सर्व भारतातील आकाशवाणी केंद्र ऑल इंडिया रेडिओ
0: बरोबर।
1: त्यांना माझ्याकडून आकाशवाणीचा एक श्रोता यांना त्यांना मी आकाशवाणीला सर्व कलावंतांना, कलाकारांना आणि गुणी व्यक्तींना, तसेच श्रोत्यांना आणि कर्मचारी वृंद सर्व आकाशवाणी केंद्रामधले भारतातली
0: बरं
1: त्यांनाही मनपूर्वक मी शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा देतो की 90 वर्ष पूर्ण झाली आणि तुमच्या साथीला आम्ही आहो, आमच्या साथीला आकाशवाणी आहे।
0: अर्थातच गंगाधरजी। हॅलो।
1: बोला बोला बोला। हा ठीक आहे, बरोबर आहे ना
0: गंगाधरजी? आप मी काय म्हणते, आवाज येतोय माझा?
1: हो येते येते, मंगलाताई तुमचा आवाज छान येते।
0: बरं, तुम्ही लक्षात ठेवलं की आकाशवाणीला 90 वर्ष झालेले आहे, नाही का?
1: हो हो हो।
0: आणि संपूर्ण देशामध्ये खूप सुंदर सुंदर कार्यक्रम या संदर्भात सुरू आहे,
1: हो हो हो हो हो।
0: आणि मला इथं आवर्जून सांगावं वाटतं की रोज सकाळी 5:55 जे वंदे मातरम तुम्ही ऐकता आहात,
1: हो हो हो,
0: तर ते आता पूर्ण ऐकवतो आम्ही पंडित चंद्रशेखर वझे यांच्या आवाजामध्ये।
1: नवीन स्वरूपात मी वंदे मातरम रचना केलेली आहे, ती आता खूप छान,
0: खूप सुंदर वाटते। तर तुम्ही गाणं नाही सांगितलं आम्हाला,
1: आता बोलता बोलता ताई गाणं भुलला, पण माझी जेव्हा येणार मी, तेरा मेरा साथ रे।
0: ओके ओके। सौदागर चित्रपट।
1: धूप हो छाया हो दिन आहे की रात्र आहे, तेरा मेरा आकाशवाणी सोबतची साथ आहे आमची।
0: वा वा, तर आकाशवाणी सोबत असा स्नेह कायम ठेवा। आणि आता एका अभिनेत्री नूतन यांच्यावर चित्रित केलेलं हे गीत ऐका तर।
1: धन्यवाद सर।

0: हेलो रसिक।
1: हेलो।
0: हाँ बोला।
1: हेलो रसिक ने मैडम आज
0: हो सुरू है रेकॉर्डिंग, बोला।
1: ओ कॉल मी सुरतलाला उचललं नव्हतं मॅडम, चालू आहे काय?
0: हां चालू आहे, इतर कॉल घेणं सुरू आहे। काय नाव आपलं?
1: पंकज मोळ आहे मॅडम, पिंपरीवरून बोलत आहे, चांदूरबाजार जिल्हा अमरावती।
0: पिंपरी?
1: हो
0: अच्छा, काय करता तुम्ही तिथे?
1: मी शेतकरी आहे मॅडम, तुमच्याशी बोलणं झालं माझं।
0: किती दिवस झाले?
1: 24 मार्चला झालं तो बोलणं।
0: आता तुम्हाला हो बरोबर 2 महिने झाले नाही का?
1: हो मागच्या आठवड्यात झालं, 2 महिने झाले, आता आज 2 जास्ती झाले मॅडम।
0: अच्छा अच्छा अच्छा, हो तुमच्यासोबत माझं बोलणं झालं होतं, है ना?
1: हो हो।
0: आणि तुमच्या गावाचं काही वैशिष्ट्य सांगा ना आम्हाला, पिंपरी।
1: आमची तो पूर्ण नदी वाहती मॅडम।
0: ओके हां,
1: हो
0: पूर्ण नदी म्हणजे वलगावकडे आहे का?
1: नाही वलगावच्या थे नाही, थे पूर्ण नदी, थे दुसरी नदी म्हणजे ती पेढी नदी आहे।
0: नाही पुलगाव बरोबर आहे, सॉरी वलगावला पेढी नदी आहे, पण त्याच्या पुढे पूर्णानगर आहे ना?
1: हा पूर्ण नदी ते आमच्या इथूनच जाते, ते पूर्णानगर आमच्या इथून 20 किलोमीटर आहे मॅडम।
0: हो बरोबर आहे।
1: हो
0: पहिले त्याला थुगाव म्हणायचे आहे ना?
1: थुगाव हा तिला मोठं थुगाव म्हणायचं पहिले, आता पूर्णानगर म्हणतात।
0: आणि त्याच्या बाजूला निरुळ गंगामाई आहे जिथे मोठी यात्रा भरते।
1: हो यात्रा असते असते तिथं।
0: बरं पंकजी, आज कोणतं गाणं ऐकायचं आहे?
1: मॅडम हिंदी चित्रपटात ऐकायचं आहे यावेळेस मॅडम।
0: कोणतं?
1: शोला शब्द मधलं तू पागल प्रेमी आवारा,
0: कविता
1: कृष्ण माधवी सबीस कुमार यांच्या आवाजातलं।
0: हो आणि तुमच्यासोबत कोणाला ऐकायचं आहे?
1: तसं मी कुटुंबातलं एकटंच आहे मॅडम। तसं
0: हो मित्र असतील ना?
1: हो मित्र आहे, हा दिनेश आहे, श्रीकांत आहे, संतोष आहे, ललित आहे, अशी मित्र आहे मॅडम उमेश।
0: ओके तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रासाठी पाठवित आहो हे तुम्ही सांगितलेलं गीत ऐका तर।
1: हो मॅडम।

0: श्रोते हो, फोन इन कार्यक्रम हॅलो रसिक आपण ऐकलात. सादर करत्या होत्या मंगला माळवे. हॅलो रसिक कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12 वाजता आहेत. वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून आणि 1 वाजेपासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम.
1: 2-3-2-2-4-5-4-6-4 नंबर पुन्हा एकदा ऐका. 0-7-2-3-2-2-4-5-4-6-4 या क्रमांकावर दर मंगळवारी दुपारी 3 ते 3:30 तुम्ही फोन करू शकता. तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा
2: भेटूया. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि स्वागत करते तुमचीच मैत्रीण राखी पाटील. मैत्रिणींनो, बघता बघता मे महिना संपत आला आणि जून महिन्याची सुरुवात होईल. जून महिना म्हणजे पावसाचा महिना, त्यामुळे आता चातकाप्रमाणे आपण सारेच पावसाची वाट पाहत आहोत. सरता उन्हाळा हा निसर्गाच्या चक्रातील एक अत्यंत मोहक आणि परिवर्तनाचा काळ आहे. सध्या नवतपाच्या झळांनी सारेच गरमीने त्रस्त आहोत. मध्येच कडक ऊन, पण मध्येच येणाऱ्या सावलीमुळे जरा वातावरणात बदल झालेला वाटतो. अशा या वातावरणात संध्याकाळच्या वेळी सुखद्वारेची झुळूक मनाला शांत करून जाते. दिवसभर उन्हाची प्रखरता जरी असली तरी संध्याकाळच्या वेळी क्षितिजावर दिसणारे सोनेरी नारंगी रंग मात्र मनाला भुरळ पाडतात. घरात असलेल्या बागेतील झाडांच्या सानिध्यात रममाण होताना दिवसभराच्या झालेल्या गरमीचा काही काळ विसर पडतो. मैत्रिणींनो, हा जो सरता उन्हाळा आहे ना, हा काळ संयम आणि प्रतीक्षेचा असतो. निसर्गाच्या बदलांचा स्वीकार करायला आपल्याला शिकवतो. थोडक्यात काय तर सरता उन्हाळा म्हणजे केवळ असह्य उष्णतेचा अंत नाही, तर तो चैतन्यमय पावसाच्या आगमनाची नांदी आहे.

तेव्हा उन्हाच्या दाहकतेकडून पावसाच्या शीतलतेकडे जाण्याचा हा प्रवास लवकरच सुरू होईल अशी आशा करूया. आणि कार्यक्रमात ऐकूया निसर्गावर आधारित हे सुंदर गीत.

मैत्रिणींनो, गीत संगीत ऐकलं की मन कसं प्रसन्न होतं, त्यामुळे छान छान गाणी ऐकायला आपल्याला आवडतंच आणि यातून आपण आनंद मिळवत असतो. मैत्रिणींनो, आपल्याला आयुष्यात निखळ आनंद केव्हा मिळतो? जेव्हा आपण स्वतःतील कलागुण ओळखून त्याला बहरू देतो, त्यातून जेव्हा यश मिळतं ना, तेव्हा आयुष्यात निखळ आनंद मिळतो. मैत्रिणींनो, प्रत्येकातच काही ना काही कलागुण असतात. जसं कोणाकडे विनोद बुद्धी असते, अशा व्यक्ती अगदी सहजतेने प्रत्येक वाक्यात विनोद निर्मिती करून आजूबाजूचं वातावरण हास्यमय करतात. अलीकडच्या काही वर्षात स्टँडअप कॉमेडी हा कला प्रकार वेगाने विकसित होत आहे. युवा पिढी त्यात करिअरही करत आहे आणि या क्षेत्रात मुलींनीही छान गगनभरारी घेतलेली आहे. याविषयी बोलण्याचं कारण म्हणजे आज याच क्षेत्रात करिअर करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत आपण ऐकणार आहोत. ऐकूया स्टँडअप कॉमेडी प्रकारात उत्तुंग भरारी घेणाऱ्या, कितीतरी मुलींसाठी प्रेरणा असलेल्या नेहा ठोंबरे यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत. मालिका आहे हितगुज, ऐकूया ही मुलाखत. मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत स्टँडअप कॉमेडी प्रकारामध्ये उत्तुंग भरारी घेणाऱ्या, कितीतरी मुलींसाठी प्रेरणा असलेल्या, खास वैदर्भीय भाषेत हास्याचे कारंजे फुलवणाऱ्या ठोंबरेबाई

0: या नावाने परिचित असलेल्या स्टँडअप कॉमेडियन नेहा ठोंबरे. मैत्रिणींनो, गावातून शहराकडे येऊन शिक्षण घेत स्टँडअप कॉमेडी या कलेच्या प्रवासात त्यांनी अनेक काही गोष्टी मिळवलेल्या आहेत. हा प्रवास थेट लंडन पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. एका वैदर्भीय कन्येचा हा प्रवास छान आता गप्पांमधून जाणून घेऊया. स्वागत करूया. नमस्कार नेहाती.
1: नमस्कार राखीता.
0: आणि कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे.
1: थँक्यू सो मच. मला आज तुम्ही इथे बोलवलत. आकाशवाणी म्हणजे माझ्या जीवाजवळचा विषय आहे.
0: हो.
1: तर मला खूप छान वाटत आहे इथे आज येऊन.
0: इतरांना हसवणाऱ्या नेहाती कशा आहात?
1: मी एकदम मजेत आहे.
0: आणि इतक्या कमी वयामध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख निर्माण केली, तेही ठसकेबाज भाषेतून. एक वैदर्भीय भाषेचा तडखा तुम्ही त्याला लावलेला आहे. ते बहारदार व्हिडिओज आम्ही बघतो आणि मोठा चाहता वर्ग आहे तुमचा. आणि सोपं नाही आहे. हा प्रवास नक्कीच संघर्षांनी भरलेला असेल, अप अँड डाऊन्स असतील. तर हा प्रवास छान गप्पांमधून जाणून घ्यायचा आहे.
1: येस.
0: पण सुरुवात तुमच्या छान वऱ्हाडी भाषेतील एका मजेदार सादरीकरणाने करूया ना.
1: येस. इंजिनिअरिंग केलं आणि मला मुंबईत नोकरी लागली. सो मुंबईत गेली आणि गेल्या गेल्या मला भेटली नाईट शिफ्ट. आता आपण गावाकडचे लोक रात्री 8 वाजले का आपल्या माना लागतात डोलाले. तर मी विचार केला का आजकाल कोणी काही पायऱ्यायचा वापर करत नाही. सगळेजण लिफ्ट न ऑफिसमध्ये वर जातात खाली येतात. तर मी गेली आणि पायऱ्यावर जाऊन पसरली. तिकडून एक पोरगी आली. मला म्हणते एक्सक्यूज मी, व्हेअर इज रेस्ट रूम? मी म्हटलं बाई मी तर इथंच रेस्ट करून राहिली. बाकीच्या पोरी टेबलावर करून राहिल्या आणि उरल्या सुरल्या गाडीत करून राहिल्या. तुला बसायचं असं तर बस इथं. ते म्हणे आय मीन बाथरूम. मी म्हटलं सर की जाणं तिकडं होय काय माहिती भेटलं का नाही भेटलं.
0: खूप छान, खूप छान स्टाईल असते एक वेगळी सांगण्याची. शब्द साठाही आहे वेगळा. किंवा संवाद फेक जी म्हणतात ती तुमच्यात अगदी हे गुण अगदी पुरेपूर भरलेले आहेत. आणखीन एक महत्वाचं, तुमच्या या कलेच्या प्रवासाने तुम्हाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिलेली आहे आणि कोणत्याही कलाकारासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. स्टँडअप कॉमेडी या प्रकारामध्ये फारशा मुली जात नाहीत, पण आता हळूहळू हाही प्रकार आता छान विकसित होत चाललेला आहे. वेगाने पसरतोय, लोक त्यामध्ये करिअरही करतायत. तुम्ही लंडन मध्ये गेलात, लंडनच्या रंगभूमीवर तुम्ही हे सगळं प्रकार सादर केलात, तो अनुभव जाणून घ्यायचा आहे.
1: लंडनचा प्रवास हा अतिशय धक्कादायक आणि अकस्मातरित्या माझ्यापर्यंत पोहोचला. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की मी विदर्भातून पुलगाव जवळ विटाळा म्हणून एक छोटं खेडं आहे, 1500-1500 पॉप्युलेशनचं तिथली मी आहे. तर माझी काहीच ओळख नाही आहे इतक्या लांब लांब पर्यंत, तर बिलकुलच नाही. तर ह्या आपल्या छोट्या रील्सच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्याच माध्यमातून व्हिडिओज माझे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले. आणि तिथनं मग एका इंटरेस्टेड काही लोकांचा मला मेसेज आला. मला आता पहिले खोटंच वाटलं. म्हटलं माझ्यासारख्या गाखेड्या पाड्यातल्या पोरीला आणि आपल्याला कोण एवढा दूर लंडनला बोलवून. मी तर विचार म्हणजे मी भावच नाही दिला त्यांना सुरुवातीला. मला असं वाटलं की फ्रॉड असेल. पण म्हटलं की नाही, हे थोडे सिरियस वाटतात. कारण ते परस्यू करत होते रेग्युलरली, ईमेल करत होते. आणि ज्या दिवशी आमचं ठरलं की आपण व्हिडिओ कॉलवर एकदा बोलूया, तर एक दादा आणि ताई असे नवरा बायको समोर दिसले आणि ते विदर्भातले होते. मुलमुले म्हणून त्यांचं सरनेम आहे. तर मग मला थोडं त्यांच्याकडे पाहून वाटलं की हे लोकच जेन्युइन वाटत आहेत म्हणून. तर म्हटलं आपण रिस्क घ्यावी. तेव्हाही माझ्या मनात खूप प्रश्न आला की जाऊ की नको, जाऊ की नको, जेन्युइन लोक आहे की नाही आहे, काय करू मी एकटी लंडन मध्ये जाऊन काय करीन. जे आपल्या छोट्या गावातल्या लोकांच्या मनात अपॉर्च्युनिटी पेक्षा भीतीच जास्त असते. कारण कोणीच नाही राहत आपलं तिथे. तर मी म्हटलं जाऊ दे, जे होईन ते पाहून घेऊ. आपल्या जीवनामध्ये काही अशी संधी परत परत चालून येणार नाही. त्यामुळे मग मी त्यांना हो म्हटलं. आणि त्यांनी तेव्हा मला विचारलं की तुझ्याकडे एक तासाचा स्टँडअपचा परफॉर्मन्स रेडी आहे का? माझ्याकडे 10 मिनिटाचा होता. मी हो म्हटलं आणि मग मी त्याची तयारी केली. सो हो म्हटल्यापासून तर लंडनला जाईपर्यंत माझ्याकडे फक्त 3 महिने होते. त्या 3 महिन्यात मी एक तासाचा परफॉर्मन्स बनवला, त्याचे महाराष्ट्रात 20-25 शो केले ऍज अ रिहर्सल म्हणून. आणि मग लंडनला जाऊन मी तिथे 3 शोज केले. तर कधी कधी असं असते की आपण रेडी असो नसो अपॉर्च्युनिटीला हो म्हटल्यावर मग आपण स्वतःला तयार करतो. तर असा एक रिव्हर्स प्रवास माझा लंडनचा राहिला आहे.
0: आणि लंडन मधल्या रंगभूमीवर तुम्ही उभे राहिल्या.
1: हो,
0: तिथल्या मराठी प्रेक्षकांची मन जिंकले.
1: येस, खूप मस्त. बापरे, तिथे लंडन मध्ये आपले लोक आहेत महाराष्ट्रीयन म्हणा, खूप प्रेमळ. आणि त्यांना खूप मजा येते की अरे भारतातून आलाय कोणीतरी, तर ते आपल्याला खूप छान ट्रीट करतात. मला तर रोजचे पाहुणचार असायचे लोकांच्या घरी. आणि खूप मजा आली तिथे. माझ्या कार्यक्रमाला खूप दिग्गज लोक होते. माधुरी दीक्षितची मावशी काय आणि भरपूर असे लोक होते. आणि ते खूप आवडीने आपले मराठी प्रोग्राम्स बघतात. आणि मला सांगायला आवडेल की मी पहिली मुलगी आहे की जिने मराठीमध्ये तिथे स्टँडअप कॉमेडी प्रकार हा सादर केला.

0: महाराष्ट्रातूनच. तर हे जाणून पण मला खूप मजा आली आणि माझी जी ऑर्गनायझर होती ती पण महिलाच होती, तर मला ते त्याही गोष्टीचा एक अभिमान आहे की एका महिलेने एका महिलेसाठी प्रयत्न केला आणि आम्ही मुलींनी मिळून तिथे परफॉर्मन्स केलं.
1: छान, म्हणजे अगदी छोट्याशा गावातून शहराकडे, शहरातून आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणं हा प्रवास नक्कीच सोपा नसा.
0: हो,
1: तर थोडी उत्सुकता आहे नेहाताई की कसं होतं तुमचं बालपण, कुठे शिक्षण घेतलं आणि काही अशा तिथल्या खास आठवणी.
0: तर जसं मी सांगितलं की मी पुलगाव, वर्धेनंतर जे पुलगाव आहे तिथे विटाळा म्हणून ते आमचं गाव आहे, सो माझं बालपण तिथे गेलं आणि 12वी पर्यंत तिथेच शिक्षण झालं. माझ्या घरी 2-3 एकर शेती आहे आणि ती काही जेव्हा आम्ही शाळेत जायची तेव्हा ते वाळू शेती होती, तिथं इरिगेशन किंवा पाण्याचा स्रोत नव्हता, त्यामुळे खूप काही शेतकरी कुटुंब असून पण खूप सधन बा आणि खूप चांगली शेती असा काही बॅकग्राऊंड नव्हता. सो खूप हालाकीचंच बॅकग्राऊंड राहिलेलं आहे, कधी हे भेटायचं तर कधी ते नाही भेटायचं, जसं आपलं विदर्भातल्या गावातल्या मुलांचं असतं तसं. आणि जे काही शाळा, जसं काही लेवल ऑफ एज्युकेशन होतं ते होतं. आवर्जून सांगायला आवडेल की मी इथे आज एक आर्टिस्ट म्हणून बसली आहे तुमच्या समोर, पण आर्टिस्टचं अही आजूबाजूला काहीच नव्हतं. सो टीव्ही घरात नव्हता, सिनेमा गृह आजूबाजूचे माहीत नव्हते, तिथं एंटरटेनमेंटचं एकमेव साधन म्हणजे आपलं आकाशवाणी.
1: बरं,
0: तर आमच्या घरी त्यावेळी रेडिओ होता. आजोबांना शौक होता रेडिओचा, तर ते 24 तास रेडिओ चालूच राहायचा. तर जे काही ऐकलं, म्हणजे जे पण काही ऐकलं माझ्या कानावर, मला सर्वात जास्त शास्त्रीय संगीत आवडतं आणि माझ्यासारख्या व्यक्तीला शास्त्रीय संगीत माहीत असणे म्हणजे फक्त रेडिओमुळे ते शक्य झालं.
1: बरं,
0: तर मी आकाशवाणीची खूप मोठी काय म्हणू आपण त्याला, श्रोता, फॅन आणि एक गुरु सारखं पण मी त्याला बघते. कारण नाटकं फक्त ऐकली तर आकाशवाणीवर ऐकली, कधी पाहिलीच नाही. माझ्या इंजिनिअरिंग किंवा माझ्या ग्रॅज्युएशन पर्यंत मी नाटक पाहिलं नाही. गाणी ऐकली तर फक्त आकाशवाणीवरच ऐकली, मुलाखती ऐकल्या तर आकाशवाणीवरच ऐकल्या. तर माझ्यासाठी आकाशवाणी एक प्रकारचं म्हणू आपण मेंटर असल्यासारखं पण आहे, कारण ऐकून ऐकून पण माणूस किती काही शिकू शकतो, त्याचं एक्झाम्पल मी आहे. सो आजही मी रेडिओ ऐकते, आकाशवाणीच ऐकते.
1: मग शिक्षण कुठे झालं?
0: येस, तर 12वी पर्यंत पुलगावला झालं, त्यानंतर इंजिनिअरिंग साठी मी पुण्याला गेली, तिथे इंजिनिअरिंग केलं आणि एमटेक मी मुंबईहून केलं.
1: बरं,
0: तर लहानपणीच पासूनच नाटकांमध्ये गाण्यांमध्ये आवड होती, मी दाखवतही होती चिन्ह स्कूल्समध्ये म्हणा किंवा अशा कॉम्पिटिशन्समध्ये वगैरे पण माझा नंबर यायचा. पण तेच आहे की आपण रोल मॉडेल कधी पाहिलेलं नसतं, आपल्या आजूबाजू तसे मॉडेल्सच नसतात, एक्झाम्पलच नसतात की कोणी आर्टिस्ट होऊन त्याने जीवनात काहीतरी चांगलं केलंय. घरच्यांना नेहमी भीती असायची की ह्या क्षेत्रात पैसा आहे की नाही, कसे खाय खाणार पिणार. तसं तर शेतीतही पैसा नव्हता, तेही बेकारच चालू होतं, पण तरी सावलीतली नोकरी बा म्हणून शिक्षण घ्या असं होतं त्यांचं. आणि मी शिक्षणात पण चांगली होती, सो मग ते मला करावंच लागलं, इंजिनिअरिंग आणि एमटेक हे सगळं सोबत सोबत. मग मी माझा जे कलेचा माझा जो इंटरेस्ट होता तो मग मी पुण्या मुंबईत जाऊन पण जपला, दिवसभर कॉलेज करून मग रात्री नाटक पाहिले किंवा नाटकांच्या ग्रुप्समध्ये जाऊन ऑब्झर्व केलं. किंवा नोकरी पण जेव्हा मी करायला लागली तेव्हा दिवसभर नोकरी करून मग रात्री इकडे तिकडे आपले हातपाय मारून कसं तरी कलेसोबत कनेक्ट राहण्याचा मी प्रयत्न करत गेली.
1: खूप छान, म्हणजे जिद्द होती ना, मला शिक्षणही पूर्ण करायचंय आणि कुठेतरी नाटकाची आवड, कलेबद्दलचा थोडासा तो जिव्हाळा होता आणि ही कला बहरून आलीच, थोडं बहुत खतपाणी तुम्ही घातलं. तर स्टँडअप कॉमेडी या क्षेत्राकडे कसं वळणं झालं, मग कशा वळलात?
0: तर स्टँडअप तर हा फार रिसेंट फॉर्म आहे. मी जेव्हा प्रयत्न करत होते तेव्हा नाटक आणि सिनेमा तर आपल्या अवकाशाबाहेरचाच आर्ट फॉर्म आहे असं होतं. नाटक वगैरे थोडंसं खूप असं मस्त वाटायचं, बघायला वाटायचं किंवा कधी आजूबाजूला कुठले परफॉर्मन्सेस असले पुण्या मुंबईत तर मी जायची पाहायला. पण स्टँडअपचं असं झालं की मध्यकाळी नागपूरमध्ये कधीतरी अशीच एक कॉम्पिटिशन होती आणि मी खूप रँडमली भाग घेतला. माझं सवय आहे, मी कुठेही जाऊन भाग घेते, म्हणजे मल्टिपल आर्ट फॉर्म्समध्ये. असं मी स्वतःला रिस्ट्रिक्ट करून नाही ठेवलं की इथे शास्त्रीय संगीताचं काहीतरी तर जायचं नाही. मी तेही पाहते, मी नाटकही पाहते, म्हणजे लाईव्ह आर्ट फॉर्म पाहायला मला आवडतं. तर मी तिथं अशीच पोचली आणि तिथे चालू होतं ओपन माईक आजचा जो प्रकार असतो. अनेक कलाकार येऊन तिथे आपली सादरीकरण करत होते, कोणी डान्स करून दाखवलं, कोणी गाणं म्हटलं, कोणी रॅप केलं, कोणी कविता म्हटल्या. तर तिथं मी वऱ्हाडी भाषेमध्ये एक 5-7 मिनिटाचं सादर केलं काहीतरी आपलं एक पात्री टाईप. तर ते खूप छान वाटलं लोकांनी, खूप डोक्यावर घेतलं आणि मी ते कॉम्पिटिशन जिंकली. तर म्हटलं यार हे आपल्यालाही आवडत आहे, लोकांनाही आवडत आहे, त्याच्यात आपण बघावं काय होते. आणि स्टँडअप प्रकार असा आहे की हा एकपात्री नाटकातला सगळ्यात लो कॉस्ट फॉर्म म्हणावा आपण, की ज्याच्यामध्ये लाइटिंग नाही लागत, ज्याच्यात सेट नाही लागत, ज्याच्यामध्ये खूप काही टीम नाही लागत. तर तुम्ही तुमच्याजवळ जर काहीच नाही आहे तर तुम्ही फक्त तुमच्या बोलण्या

0: तुमच्या कलेनी आणि तुमच्या कॉन्टेंटनी लोकांना खिळवून ठेवू शकता. हा आहे तो स्टँड अप फॉर्म. आणि आपल्याला सुटेबल आहे कारण मग आपल्याला एवढी मोठी टीम वागवून इकडे तिकडे फिरावं नाही लागत. कारण आपल्याला खास करून जेव्हा विदर्भातून आपण कुठे परफॉर्म करायला जातो तर त्याचा एक मोठा खर्च असतो. सो म्हटलं आपण याच्यात थोडस लक्ष घातलं पाहिजे. सो मग मी त्याच्यात थोडं गुंतवलं स्वतःला, काय आहे कसं आहे त्याचा आर्ट अँड क्राफ्ट थोडं समजून घेतलं. मग हळूहळू पुण्याच्या एका कंपनीपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला, त्यांनी इन्व्हाइट केलं, मग त्यांनी त्यांच्या टीम बरोबर वर्षभर मला महाराष्ट्रात परफॉर्म करायला लावलं. सो हळूहळू वन थिंग आफ्टर द अदर असं लिंक जुळत गेली.
1: म्हणजे एक एक पायरी पुढे पुढे जात होतात आणि प्रत्येक पायरीला 100% देत होतात आणि ती सक्सेसफुल.
0: आणि मला माहित नव्हतं की याचं फ्युचर काय होणार आहे. मला तेव्हा ते करावं असं वाटलं म्हणून केलं. माहित नव्हतं हा की याचं हे होईल का ते होईल. म्हणजे आधीच खूप बा याचं असं झालं पाहिजे म्हणून मी असं करते असं नव्हतं.
1: पण आता तुम्ही जसं म्हणाला की आपलं लिखाणही दमदार पुढचा प्रेक्षक खेळून राहिला पाहिजे आणि वाक्यगणित हसू पण त्या व्यक्तीला आलं पाहिजे. तर मग लिखाणही तुम्ही स्वतःच करत होता का?
0: हो, स्टँडअपचं लिखाण हा तो परफॉर्मर स्वतःच करतो. आणि येस, लिखाण ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की लिखाण आपल्याला जर चांगलं आलं आणि आपली स्टोरी जर आपल्याला पॉवरफुल मांडता आली तर त्याचं खूप काही काही होऊ शकतं. म्हणजे त्याचं स्टँडअप होऊ शकतं, त्याचं नाटक होऊ शकतं, त्याचा सिनेमा होऊ शकतो. सो लिखाण जे आहे ना, मला असं वाटतं ते एक कोणत्या आर्ट फॉर्मचं सगळ्यात इम्पॉर्टंट ढाचा आहे. ते एकदा बेस बढिया बनला लिखाणामध्ये की मग त्याच्यावर आपल्याला चढवता येते. आणि लिखाणावर मला असं वाटतं खूप लक्ष दिलं पाहिजे. लिखाणच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे.
1: मी कमी वेळेमध्ये
0: हो
1: आणि भरपूर असं त्याच्यामध्ये संदेश म्हणा किंवा असं हसवण्याचे कंटेंट आले पाहिजे. तर कुठले विषय तुम्ही खास करून निवडले हसवण्याचे?
0: येस, तर माझं नेहमीच असं राहिले आहे किंवा मे बी ते जगण्यातून आलेलं आहे की विषय हे नेहमी सामाजिक आणि माझ्या मी जे जीवनात ऑब्झर्व केलेलं आहे किंवा मी ज्याच्या थ्रू गेली आहे त्याचे जास्त राहिलेले आहे. जसं गावातून आपण शहरात शिकायला जातो त्या गमती किंवा खेड्यातल्या आपल्या गमती, विदर्भातल्या आपल्या गमती किंवा आपल्या म्हणजे सटायर आपल्या दैनंदिन जीवनातला किंवा महिला म्हणून सटायर, सो मी किंवा शेतकरी म्हणून सटायर किंवा गावातली बाई म्हणून सटायर. सो विषय हे नेहमी माझ्या नॅचरलीच सामाजिक विषय मला आवडतात. तर सामाजिक आणि त्यात ट्विस्ट असा माझा स्टाईल राहिलेला आहे.
1: तर सुरुवातीला कसा रिस्पॉन्स होता लोकांचा या भाषेबद्दलचा?
0: आता मी जे बोलत आहे ते मी जे ऐकलं तेच मी बोलत आहे. आता मी जसं म्हटलं की खेड्यात वाढल्यानंतर हेच लोकल भाषा होती किंवा हेच डायलेक्ट होतं लोकांचं बोलण्याचं. सो मी वेगळा प्रयत्न नव्हती करत. मी हेच ऐकलं होतं तर मी हेच बोलत होती आणि मला वावगं वाटत नव्हतं. पण मी जेव्हा नवीन नवीन पुण्या मुंबईत गेली होती आणि तिथले थिएट्रिकल ग्रुप्सला जाऊन बसत होती त्यांना माझा खूप हसायला यायचं. त्यांना वाटत होतं की हे जाणून बोलते का, हे असं कोण बोलते, अरे असेच बोलतो आम्ही. म्हणजे आपली भाषा तशीच आहे ना. इच्छी वाटायचं लोकांना, जे वाटायचं ते वाटायचं. पण मी तेच ऐकत होती त्याच्यामुळे मला काही वावगं वाटत नव्हतं. माझ्या आजूबाजूत पण लोक तसेच बोलत होते. तर माझं पहिलेपासूनच वऱ्हाडी भाषेवर विशेष प्रेम होतं कारण आपल्या इकडे जरा वेगळाच लहेजा आहे. मलाही लोक बोलतात तर मजा वाटते ह्या भाषेची. तर माझं स्वतःचं पण प्रेम आहे ह्या भाषेवर आणि नॅचरली येतं तर मग मी तसंच केलं. आणि मी जबरदस्ती केलीच नाही, जसं आलं तोंडून तसं बोलली आणि ते लोकांना भिडलं तर ते भाषेने सगळे कनेक्ट झाले असं मला वाटतं.
1: म्हणून तर इतकं प्रेम तुम्हाला भरभरून मिळालेलं आहे चाहत्या वर्गाचं, श्रोत्यांचं, प्रेक्षकांचं.
0: इवन लंडनमध्ये गेल्यावर ते लोक वऱ्हाडीत माझ्याशी बोलायचे. हा, तर मला मजा वाटते की लोकांना मजा येते, लोकांना आवडते आपल्या इकडचं बोलायला. आणि मग ते ना आपण मग एकदम पूर्ण अक्रॉस द बॉर्डर कनेक्ट होतो. मला वाटतं भाषा जर आपण त्या माणसाची बोलायला लागलो ना मग आपण कनेक्ट होऊन जातो.
1: कारण भाषा आपल्याला समृद्ध करते आणि बालपणापासून जी भाषा आपण बोलत आलेलो आहोत तर ती आपल्या डोक्यामध्ये एवढी फिट बसलेली असते. त्या भाषेचा तुम्ही इतका छान वापर करून घेतला आणि इतकी छान प्रसिद्धी तुम्ही मिळवलेली आहे. बरं, आता या स्टँडअप कॉमेडीमध्ये पंच प्रकार हा खूप जरुरी आहे, जसं तुमची पण एक लाईन आहे. तर काय महत्व आहे आणि कुठली लाईन आहे ती?
0: येस, पंच प्रकार म्हणजे मला असं वाटतं आता कुठलाही एक मुद्दा असला तर त्याला सांगण्याचे खूप प्रकार आहे ना. पण त्याला असं आपल्याला सांगता आलं पाहिजे की म्हणजे ते अट्रॅक्टिव्ह वाटेल ऐकायला पण आणि ते स्टँडअपच्या फॉर्मॅटमध्ये पण आलं पाहिजे. म्हणजे कसं पण असू शकतं. फॉर एक्झाम्पल माझ्या केसमध्ये मी असं म्हणते की माझ्या शाळेचं नाव आहे सेंट जॉन कॉन्व्हेंट मराठी माध्यमिक शाळा. तर त्याच्यामध्ये तो एक पंच आहे की सेंट जॉन कॉन्व्हेंट आणि मराठी माध्यमिक शाळा. इंग्लिश तर आहे शाळेचं नाव पण शिकवते मराठीतूनच. तर असं याला आपण म्हणू शकतो की फर्स्ट पायरी असते की त्याला आपण साधं लिहितो आणि मग साधं लिहिल्याच्या नंतर आपण त्याला अजून शार्प बनवण्याचा प्रयत्न करतो ताकि ते इफेक्टिव्ह वाटलं पाहिजे. मग हाच एक भाषणातला आणि स्टँडअप कॉमेडी मधला फरक आहे ना की ते रिफाईंड असतं आणि कमी वेळात ते जास्त पोचतं. पंचलाईन तर अलग अलग आहेत माझ्या. जशा पहिले तर माझं एक

0: गाणं होतं ठोंबरेबाईची इंट्रो लाईन होती की पाहायचं असेल ठोंबरेबाईले अजून तर लाल बटणे वरत क्लिक मारा, हे माझी पंच लाईन होती आधी युट्यूबची. सो विथ टाइम चेंज होत राहिलेली आहे.
1: बरोबर. आणि ठोंबरीनबाई म्हटलं की सगळे व्हिडिओ डोळ्यापुढे आम्हाला येतात आणि आपसूक हसू सुद्धा येतं. बरं, आता या स्टँडअप कॉमेडी हा प्रकार सुरू असताना तुम्ही छोटे छोटे व्हिडिओ बनवले जे तुमच्या वऱ्हाडी भाषेतले होते आणि खूप प्रसिद्ध झाले आणि त्यानंतरच तुम्ही घराघरात जाऊन पोहोचल्यात. चाहता वर्ग सगळ्याच प्रकारमध्ये येतो, म्हणजे यंग जनरेशन, सिनियर सिटीझन सुद्धा आवडीने हे व्हिडिओ बघतात. हे व्हिडिओ बनवण्याचं कसं सुचलं?
0: एक्सपेरिमेंटलीच झालं ते पण, की लॉकडाऊन लागलं होतं आणि असं वाटलं की काय करावं काय करावं, आता फिजिकल शो स्टँडअपचे बंद होते आणि बिईंग अ क्रिएटिव्ह पर्सन आपण हातपाय मारतच असतो काय करावं, तर फार नॅचरली असंच मी शूट करून पाहिलं आणि स्टँडअप लिहत होती त्याच्यामुळे थोडंसं लिहिण्याचं थोडंसं येत होतं थोडंसं, तर म्हटलं बनवला असाच सहज व्हिडिओ. तो शेताच्या वाटण्याचा पहिला व्हिडिओ होता, त्याची आत्ताही लोक आठवण करून देतात, पाहिजो मर्जो गिरजो नको शेताच्या वाटण्या झाल्याशिवाय असं. तो व्हिडिओ बनवला एकदम माझ्या खराब फोनमधनं, त्याचा कॅमेरा बरोबर नव्हता, ऐकू येत नव्हतं, काही नव्हतं, कशी साडी काही काही काही विचार नाही केला, बनवला आणि टाकला युट्यूबवर. आणि तो टाकल्याबरोबर तो एवढा व्हायरल झाला की 500 वरून फॉलोअर्स माझ्या युट्यूबचे डायरेक्ट 2 दिवसामध्ये 25,000 झाले होते. आणि तो त्या 3 दिवसात इतका व्हायरल झाला की मला एकाच दिवशी IAS IPS ऑफिसर्सच्या ग्रुप्सचेही स्क्रीनशॉट आले आणि एक आजीबाई बघती आहे त्याचेही स्क्रीनशॉट्स आले, लहान मुलं बघतायत त्याचेही स्क्रीनशॉट आले, मग लोकांनी त्याला इमिटेट करून बनवलं. आणि हे सगळं एवढं नवीन होतं त्यावेळी की हे समजलंच नाही काय झालं म्हणून आम्हाला घरी. आणि माझ्या वडिलांना फोन यायला लागले की अरे वहिनी मस्त व्हिडिओ बनवून राहिली. माझे पप्पा म्हणे वहिनी वहिनी तर इथंच बसली आहे, वहिनी तर कोणते व्हिडिओ नाही बनवून राहिली, तर ने आहे वाटणे ते, म्हणजे लोकांना असं वाटते की मी जे महिला कॅरेक्टर प्ले करते ते माझी आई आहे म्हणून.
1: बरं,
0: पण त्यांना असं लक्षात नाही की हीच वेगवेगळे कॅरेक्टर प्ले करते आहे असं.
1: पण ते कठीण केलं असेल रेकॉर्ड करणं, ते लिखाण करणं.
0: हा, म्हणजे ते सुरुवातीला तर व्हायचं कठीण, पण तेव्हा लॉकडाऊन होतं, दुसरं कोणतं काम नव्हतं, तर तेच एक काम दिवसभर चालायचं, ऑफिस पण बंद होते, तर पण मग केलं, म्हणजे करायचं होतंच आपल्याला तर केलं.
1: बरोबर. सगळ्यांच्या लाडक्या ठोंबरीनबाई इथे थांबूया आणि तुमच्या आवडीचं एक गीत ऐकूया. कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: तर आशाताईंचं कुठलंही गाणं तुम्ही ऐकवलं तरी मला चालेल.
1: नक्की ऐकूया.

0: नेहाताई, सामाजिक विषय तुम्ही या बाबतीतनं खूप छान पद्धतीने हाताळलेले आहेत, तर कुठले कुठले विषय होते ते?
1: अनेक विषयांवर मी व्हिडिओज बनवले, त्यानंतर पण अनेक गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन माझ्याशी जुळल्या, जसं महाराष्ट्र इलेक्शन कमिशन आहे, त्यांच्या लोकसभा इलेक्शनच्या वेळी मी त्यांची ब्रँड अम्बेसेडर होती, आणि ज्याच्यामध्ये मी इलेक्शन कसं आपण त्याला आपल्या स्वतंत्र मताने केलं पाहिजे, कुठल्याही इन्फ्लुएन्स मध्ये न येता, याबद्दलचे व्हिडिओज बनवले. रिसेंटली पाणी फाउंडेशन जे आहे आमिर खानचं, त्यांनी मला बोलवलं होतं विदर्भातनं, आणि पाण्याचं जे त्यांचं वॉटर कप आहे शेतकऱ्यांचं, त्याबद्दलची जनजागृती करण्यासाठी मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवला. त्यानंतर आपलं जे नायलॉन मांजेचे जे होतात प्रकार, ज्याच्यामध्ये पशूंचे डेथ होते, त्यानंतर मुलांचे होतात त्या पतंगीच्या याच्यात, त्याबद्दल मी कोलॅबरेट केलेला आहे गव्हर्नमेंट सोबत आणि बाकीच्या एनजीओ सोबत सुद्धा. सो अनेक आता असं झालेलं आहे की कोणाला काही सामाजिक विषयाचे व्हिडिओ बनवायचे असेल तर ते हमखास माझ्यापर्यंत येतात, आणि मग मला मी त्याच्यावरती काही विचार करून आपल्या हिशोबाने व्हिडिओ बनवून मी त्यांना देते.
0: बरोबर, म्हणजे हसण्याचंही काम होतंय, सामाजिक संदेशही लोकांपर्यंत पोहोचतोय, आणि तुम्ही इतक्या प्रसिद्ध आहात की जेव्हा लोक असे व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच तुमचे हे विचार आत्मसात करायला पुढे येतील. खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे या कलेच्या माध्यमातून किती चांगल्या गोष्टी घडतायत. नेहाताई, नेहाताई, तर हा प्रवास जेव्हा सुरू झाला तर असतागत काय अडचणी आल्या तुम्हाला?
1: अडचणी तर खूप आल्या आणि त्या येणारच. म्हणजे असं समजू की आपण मार्जिनल विद इन मार्जिनल आहोत, म्हणजे शहर खेड्याच्या रेस मधलेही खेड्यातल्याही छोट्या खेड्यातले आपण आहोत. मग अशा परिस्थितीतनं आपण येतो तर मगाशी मी जसं सांगितलं की आपल्याकडे एकतर संसाधनं काहीच नसतात, आपल्या आजूबाजूला कोणी असे कॉन्व्हर्सेशन मध्येही ही सगळ्या गोष्टी येत नाही. जसं मी आता पुणे मुंबई मध्ये येत जात राहते तर लहान लहान मुलं शाळा कॉलेजची सहज बोलून जातात की मी हे नाटक लिहिलं, की आम्ही सिनेमा लिहिला, की मी हे लिहिलं, की ते बनवलं, त्यांच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये सहज येतं. आपल्याला हे म्हणणं की मी नाटक लिहिलं, सिनेमा लिहिला, म्हणजे असं वाटतं की हे आपलं कामच नाही आहे, कधी पाहिलंच ना, ऐकलंच नाही ना, आपले तर खाण्यापिण्याचेच प्रश्न नाही सुटले. तर मी म्हणेन की प्रत्येक टप्प्यात अडचणी आल्या, राईट फ्रॉम द सायकोलॉजिकल, की मी हे करू शकते का, खरंच मी करू शकते का, म्हणजे माझ्यात आहे का ती कॅपॅसिटी. तर इथून लढाई सुरू झाली की स्वतःच मध्ये कॉन्फिडन्स की नाही आपण करू शकतो, आपणही एक आर्टिस्ट बनू शकतो, किंवा आपला जर का आपल्यामध्ये काही कलागुण असेल तर त्याला एक चान्स आपण देऊ शकतो. सो इथून सुरुवात झाली. मग ते करू शकतो काच्या नंतर मग संसाधनं काहीच नाही, मेंटरशिप काहीच नाही. आज जर पुण्या मुंबईच्या मुलाची इच्छा झाली तर त्याच्याजवळ अनेक मेंटर्स उपलब्ध आहेत, किंवा असंच एखाद्या तो दादा ताईजवळ जाऊन विचारू शकतो की असं मी इथे अडलो कसं करू काय करू. सो मेंटर नसल्यानंतर मग स्वतःलाच स्वतःचा मेंटर बनायचं आहे, त्यातनं आपल्याला शिकायचं आहे, पुढे यायचं आहे. सो स्वतःलाच स्वतः मोटिवेट करून, आपणच आपले दुश्मन आहोत की आपण करू शकतो की नाही, आपल्यातलीच निगेटिव्हिटीला फाईट करून आपल्याला पुढे जायचं असते, आणि याच्यात अनेक आपल्याला प्रॉब्लेम्स येतात आणि येणारच, पण तरीही आपण ते करायचं आहे.
0: किती पॉझिटिव्हली त्याकडे बघायचं
1: हो
0: ते आपण ठरवायला पाहिजे.
1: येस,
0: बरोबर. बरं, आता जेव्हा तुम्ही या कलाक्षेत्रात येण्याचं ठरवलं तर घरच्यांचा कसा सपोर्ट होता, काय समाजाची प्रतिक्रिया होती?
1: घरच्यांना तर काही माहितच नव्हतं की मी काय करत आहे, कारण दुपार व्हायची लॉकडाऊन असल्याचं, म्हणजे व्हिडिओज तर सांगते, तर मी ते झोपून जायचे दुपारी आणि मी आपलं काहीतरी करत राहायची. त्यांना माहितच नव्हतं, मलाच माहित नव्हतं मी काय करत आहे, तर मी त्यांना काय सांगू. मग जेव्हा माझे व्हिडिओ व्हायरल झाले, मग त्यांना जेव्हा फोन यायचे तर त्यांच्याकडे स्मार्टफोन पण नव्हता, त्यामुळे त्यांना अनेक दिवस काही माहितच नव्हतं. त्यांना खूप उशिरा माहित झालं आणि त्यांनी काही माइंड नाही केलं, ठीक आहे बनवत आहे ठीक आहे, म्हणजे काही भावही नाही दिला आणि माइंडही नाही केलं. पण आता म्हणजे 2-3 वर्षापासून जेव्हा जेव्हा माझ्यासोबत बाहेर जातात, लोक फोटोज घेतात, भेटायला येतात, त्यांनाही लोक विचारतात की तुम्ही नेहा ठोंबरेचे मम्मी पप्पा का, मग त्यांना वाटते का अरे हिनं काहीतरी केलं म्हणते. तर आता जरा नाही तर त्यांनी नव्हतं म्हटलं. सुरुवातीलाच फक्त जेव्हा मी म्हणजे लहान होती, 11वी 12वीत होती, करिअर निवडायचा प्रश्न आला होता, तेव्हाच त्यांचं असं होतं की आता जेव्हा मी त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या, म्हणजे त्यांच्या हिशोबाचं इंजिनिअरिंग केलं, नोकरीवर लागली, आता कर म्हणतात जे करायचं.
0: छान, म्हणजे आवडीने तुमच्याही व्हिडिओमध्ये सहभाग असतो.
1: हो, आता मी माझ्या वडिलांचे मम्मीचे प्रतिक्रिया घेते आणि ते पण माझ्यासारखेच कॉमेडी आहेत, तर त्यांची स्वतःचं फॅनबेस आहे. मला लोक विचारतात की अरे तुझे मम्मी पप्पा खूप दिवस झाले घरी आले नाही, नाही. बरं, चाहत्यांच्याही लक्षात राहतात आता ते. समाजाची प्रतिक्रिया असं होतं की खूप वेळ लोकांना असं वाटायचं की ती माझी मम्मी आहे. म्हणजे ते एक माझ्या ऍक्टिंगसाठी दाद पण म्हणू शकतो आपण की जे मी बाईचं कॅरेक्टर प्ले करते, ठोंबरे बाई आणि मुलगी असं खूपदा व्हिडिओज मध्ये आलंय, तर लोकांना वाटायचं की ती बाई म्हणजे हिची आई आहे आणि दुसरी मुलगी म्हणजे मी आहे. मी त्यांना सांगितलं मीच आहे आई, मीच आहे पोरगी. मग ते एकदम

0: आश्चर्याने वागतात की अरे कसं. सो असं असं ते झालं. आणि इन जनरल पण समाजाकडून मला खूप प्रतिसाद मिळाला, प्रेम मिळालं. विदर्भातले लोक तर मी जिथं गेली तिथं डोक्यावर घेतात, खूप प्रेम करतात. लंडन म्हणा, विदर्भ म्हणा, कुठेही. आता कालच मी एका ठिकाणी कूलर घ्यायसाठी गेली होती, त्यांना माहित पडलं की मी आहे, तर त्यांचा पूर्ण अॅटिट्यूड चेंज होतो. म्हणजे ते काही पाहत नाही, आपली पोरगी आहे, विदर्भातली आहे, आणि हे पुढे गेली पाहिजे. आपला जे कल्चर आहे याच्यासाठी एवढी झटपट करते आहे, तर आपण पण हिच्या कार्यामध्ये कुठेतरी हेल्प केली पाहिजे म्हणूनच सगळ्यांची भावना असते.
1: खूप छान. आणि हे मिळणारं प्रेम आहे ना.
0: हो
1: छान. बरं, आता इतके वर्ष झाले तुम्ही हा स्टँडअप कॉमेडी प्रकारामध्ये आहात, व्हिडिओ बनवून वेगवेगळे गेटअप बनवून तुम्ही समोर येता, पण यामध्ये आता काही असं वेगळेपणा नवीनपणा आणायचं ठरवलंय का? कारण कलाकाराला एक काहीतरी नवनवीन द्यायचं असतं प्रेक्षकांना.
0: हो, तर आता मी त्या दिवशी पाहिलं, मी स्वतःच मोजले की मी 1000 व्हिडिओ तरी आतापर्यंत बनवले असतील. पण मलाही वाटलं की आपण आता काहीतरी अपग्रेड केलं पाहिजे. तर मी 2024 मध्ये एक डॉक्युमेंटरी शूट केली. आपलं दीक्षाभूमीवरती जे धम्मचक्र प्रवर्तन सोहळा असतो, तर तो पूर्ण मी शूट केला. आणि तो शूट करून मी त्याला एक फिल्म बनवली 30 मिनिटाची. तर आता ह्या 14 एप्रिलला IIT दिल्लीमध्ये त्याचं स्क्रीनिंग झालं पहिलं.
1: बरं.
0: आणि खूप छान प्रतिसाद मला तिथे मिळाला, आणि ते माझ्या जीवनातलं पहिलं स्क्रीनिंग होतं. सो हे माझी प्लस वन स्टेप आहे की रील्स नंतर मी फिल्मकडे ऍज अ फिल्म मेकर मी प्रयत्न केला, आणि ते झालं. आणि त्याच्यावरच बेस्ड एक माझं नाटक पण मी बनवलं, जे की सोलो डॉक्युमेंटरी परफॉर्मन्स आहे. त्याचं मी पुण्यामध्ये सादरीकरण केलं, तिथं मी एक ब्रॉन्झ मेडल जिंकली, त्यामुळे मला अजून कॉन्फिडन्स आला की लोकांना हे आवडत आहे. आणि पुण्यामध्ये 11 तारखेला म्हणजे ज्योतिराव फुले जयंतीच्या दिवशी भरतनाट्य मंदिर मध्ये तिथं मी एक पहिला शो केला. प्लस वन म्हणेन की नाटक आणि फिल्म याच्याकडे मी वळली आहे.
1: हो, पण नोकरी आणि तारेवरची कसरत होत असेल. ठोबरीनबाईला सगळं शक्य आहे.
0: नाही, असं काही नाही.
1: जिद्दी आहेत ठोबरीनबाई, आणि जिद्द चिकाटी हे गुण असल्यामुळे पुढे तर जात असेल. बरं नेहाताई, आता गप्पा तर इतक्या भरपूर मारायच्या आहेत, पण वेळाभावी आपल्याला थोडेसे आता कमी प्रश्न घ्यावे लागतील. या क्षेत्रात येणाऱ्या मुलींना खास करून तुम्ही काय मार्गदर्शन कराल किंवा काय सल्ला द्याल?
0: येस, मला म्हणायचं आहे सर्वात आधी की जे पण मला ऐकत आहेत आता, की प्रॉब्लेम येणार, प्रॉब्लेम आहेच, अनेक लेवलवर प्रॉब्लेम आहे. तुमच्या सोशिओलॉजिकल प्रॉब्लेम राहतील, तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम राहतील, तुमचे जेंडर प्रॉब्लेम राहतील, तुमचा ज्योग्राफीचा प्रॉब्लेम राहील, तुमचा संसाधनांचा प्रॉब्लेम राहील. पण हे इट इज व्हॉट इट इज, म्हणजे आहे हे असंच आहे. पण तरीही आपल्याला करायचं आहे. आणि तुम्ही काही विचार नका करू का माझ्याकडे मेंटर नाही आहे तर मला कोणी माझ्या जीवनात मेंटर येईल तर मी बनवीन. तुम्ही ज्या लेवलवर आहात तुम्ही त्या लेवलवर सुरू करा. म्हणजे जर तुम्हाला पूर्ण कॉन्व्हर्सेशन मधून एखादी लाईन घेऊन जायची असेल तर मी हेच म्हणेन की तुम्ही ज्या लेवलवर आहात तिथनं तुम्हाला जे आवडत असेल, तुम्ही लेखक असाल तुम्ही लिहिणं सुरू करा, तुम्ही नाटककार असाल तुम्ही डायरेक्ट नाटक बनवा, सिनेमाची आवड असेल डायरेक्ट बनवा, तुम्ही गाणं म्हणत असाल डायरेक्ट म्हणायला सुरुवात करा. ज्या लेवलवर आहे त्या लेवलपासून डायरेक्ट सुरू करा. आणि कोणी येऊन आपलं कल्याण करेल असं होणारच नाही. आपल्यालाच आपलं कल्याण करायचं असतं. आणि खास करून आपल्याला विदर्भातल्या लोकांना आणि मार्जिनल लोकांना एक कन्झ्युमर कम्युनिटी पासून क्रिएटर कम्युनिटी बनायचं आहे. हा मात्र मी तुम्हाला एक टॅग लाईन आज इथे सांगून जाते की आपल्याला आता हळूहळू कन्झ्युमर पासून क्रिएटर कम्युनिटीकडे वळायचं आहे. आणि आपल्याला आता आपल्या भागातले क्रिएटर्स आणायचे आहेत.
1: बरोबर. आणि एका वैदर्भीय कन्येनी इतका छान आपल्या या कलेच्या माध्यमातून ठसा उमटवलेला आहे या कलेच्या क्षेत्रामध्ये, आणि खूप छान संदेश दिला, मैत्रिणींना खूप छान पद्धतीने सांगितलं, छान मस्त हसवलं, छान मग मनमोकळ्या गप्पा झाल्या. सुंदर गप्पांमधून तुमचा हा कलेचा प्रवास तुम्ही उलगडून दाखवलात. पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला आकाशवाणी नागपूरतर्फे भरपूर शुभेच्छा आहे, भरभरून शुभेच्छा आहे. अशीच वाटचाल तुमची चढत्या क्रमाने होत राहो ही सदिच्छा. तर नेहा ठोंबरे इथे आल्यात आणि मनमोकळ्या गप्पा केल्यात. धन्यवाद, नमस्कार.
0: थँक्यू सो मच राखीताई. आणि आकाशवाणी नागपूरला सुद्धा खूप खूप आभार की त्यांनी मला आज इथे बोलवलं. माझं लहानपणीचं चाइल्डहूड ड्रीम पूर्ण झालं आज. सो थँक्यू सो मच.
1: धन्यवाद.

0: मैत्रिणींनो, आत्ताच आपण हितगुज या मालिके अंतर्गत स्टँड अप कॉमेडियन नेहा ठोंबरे यांची मुलाखत ऐकलीत. मुलाखत घेतली होती राखी पाटील यांनी. मैत्रिणींनो, आता आपण ही मुलाखत ऐकलीत. खरंच व्यक्तीतील कलागुणांचं किती कौतुक करावं. प्रत्येकातच कोणती ना कोणती कला असते. आपल्या अनेक मैत्रिणी सुंदर लिखाण करतात, सहजपणे आपल्याला कथेच्या कधी कवितेच्या विश्वात नेतात, कधी शब्दातून निसर्गाच्या सानिध्यात तर कथेतून स्त्री मनाचा ठाव घेतात. खरंच शब्द म्हणजे वेदना, शब्द म्हणजे संवेदना, शब्द म्हणजे अबोल मनाचा बोलका आरसाच जणू. अशा लिखाण करणाऱ्या मैत्रिणींचं आपल्याला नेहमीच कौतुक वाटतं. तिच्या शब्दातील लिखाण आपल्या कार्यक्रमातून ऐकत असतो. आज सुरेखा देवघरे यांचं मनोगत ऐकूया. मालिका आहे तिच्या शब्दातून.
1: मनाची गुंती, मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे रावळ, मनाच्या अशा गुंग करणाऱ्या अवस्थेचा थांग अशक्यच. मन गोचर नाही तरी त्याचे अधिपत्य शब्दात सांगणं कठीणच. तरी सहजच शब्द ओठी येतात. मनाचा मनाशी संवाद, आपुलाचा वाद आपणाशी, हे अंगीकारणे म्हणजे आनंदाचे डोही, आनंद तरंग अनुभवण्याचा व जगण्याचा राजमार्ग, आनंदाचे झाड बहरण्याचा, आनंद भावना आपपर भेदाच्या पार वैश्विक होण्याचा निरलस प्रेम मार्ग होय. जणू तमसो मा ज्योतिर्गमयचा साक्षात्कारच. मनाचा स्वतःच्या मनाशी संवाद साधणे म्हणजे विवेक बुद्धी, तार्किक न्याय यांचा उहापोह करणे. जे जे उत्तम उदात्त ते ये हृदयीचे ते हृदयी घालण्या, मनाचा मनाशी संवाद हवा. समतोल साधला की समानतेची वाटचाल सुकर आणि सुसह्य होते. कारण मी माझे हा अहंपणा विषमता आवडे मज या मार्गाने जाणारा. परदुःखात माझे सुख, परदुःख शीतलतेचा प्रभाव, त्यामुळेच राखावी बहुतांची अंतरे या विधानाला दूर सारले जाते. हे असे होऊ नये. समानता स्वीकारण्या व ती सह्य होण्यासाठी आपुलाची वाद आपणाशी, मनाशी संवादाची अत्यंतिक गरज आहे.

माझिया मना जरा थांबना पाऊली तुझा माझिया खुणा हा काव्यभाव असो की अचपळ मन माझे नावरे आवरीता हे शब्दांकन असो. मनाची तरलता चंचलता गतिशीलता झरझर मनात साठते. तर मुद्दा आहे अशा चंचल वढाय वढाय मनाशी संवाद वाद कठीण असले तरी अशक्य मात्र नाही. मन चंगा तर कठोती मे गंगा. मनाचं स्वास्थ्य धैर्याचं काम करतं. जीवनाच्या नौकेला भल्या बुऱ्या अनुभवांच्या वादळ वाऱ्यातही स्थैर्य जरा विसावू या वळणावर सारखे अल्पकालिक का असेना मिळतं. आपलं मन अशांत असेल आजारी असेल तर कोणत्याही बाह्य उपचारांनी शांतता समाधान मिळणं शक्यच नाही. म्हणूनच तर मन चंगा सारखी म्हण अगदी सार्थ वाटते.

हवा, चिंतनाची जोड हवी, सुसंस्काराचे प्राबल्य हवे. थांबला तो संपला, मनाची चिंतनशीलता थांबली, आळस सोकावला की बेचैनी वाढते, म्हणजेच निष्क्रियता वाढते, सर्जन संपते. आणि असे मन घेऊन जगणारे फक्त चालते बोलते शरीर उरते, जे निष्प्राण कलेवरासारखेच असे म्हणणे वावगे वाटत नाही. आपले काम निष्ठेने करणे, मनाची साद ऐकून सावधतेने काळाची पावले ओळखणे व कर्तव्य तत्परतेने वागणे, हाच जीवनातील राम आहे. यासाठीच मनाचा मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी करत राहणे जीवन जगण्याची कला आहे. कर्मात मन लागण्यासाठी कार्य मनात असावे लागते. म्हणजेच काय तर काम यंत्रवत शरीराने करणे बिगारच भरण्यासारखे आहे. वर्क इज वर्शिप, मनापासून काम हीच ईश्वर पूजा. त्यासाठी मनाशी संवाद एक सच्चा साधकाची साधना आहे, हे मर्म समजण्याची गरज आहे. पण अशी साधना, असे साधक विरळाच दिसतात. चित्र काय तर मनाला झापडबंदपणाच्या प्रदूषणाची ग्रहण लागलेले आहे. उदाहरण द्यायचे तर अंधश्रद्धेचे प्रदूषण, अविवेकाचे, घातक रूढींचे ढोल बडवत त्या पुन्हा पुनर्जीवित करत स्वतःचे प्रस्त वाढवण्याचे, अशा अनेक प्रदूषकांच्या विळख्याने मनस्वास्थ्य अस्थिर झालेले आहे. त्यामुळे तर्कबुद्धीची, विवेकाची फारकत होऊन केल्या जाणाऱ्या वेड्यागत वर्तनालाच खरं मानण्यात गैरवाटेनासे होते. त्यामुळे खऱ्या पथप्रदर्शकांचे बोल खरे वाटत नाहीत. बुद्धी गहाण ठेवून वागताना मनाशी सुसंवाद हरवून जातो. सत्यासाठी अख्खं आयुष्य खर्ची पडतं. सत्याचा विजय निश्चित असला तरी फार उशीर झालेला असतो. मनाचे सुद्धा अनेक ऋतू असतात असं म्हणणं चमत्कारिक वाटू शकतं, परंतु हे खरे आहे. मूड बदलतात ना हो, तर हे ऋतू सोबतीला असले तरी ऋतुमर्म कळणे व त्यानुसार सजगतेने वळणे सहजी शक्य होत नाही. सावध ऐका मनाच्या हाका हे विधान बोलणे सोपे व शुद्ध लेखन सुवाच्य अक्षरात लिहिणे वगैरे सब ठीक आहे, लेकिन ओळखू कशा मना तुझ्या भावना, तुझे ऋतू इथे पाऊल अडले असेच होऊन जाते. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते. मनाची प्रसन्नता शब्दातीत आहे, ती अनुभूती आहे. आपला एकटेपणा दूर करणारा सखा प्रसन्न असे मनच असते. एकटेन वाटे मज सोबतीला मन सखा, हे वळले तर सुखाच्या संकल्पनाच बदलतील. समाधान संतोष ही फार मोठी संपदा आहे. मनाला ओळखा, पारखा, त्याच्यासारखा मित्र दुसरा नाही. मनातले व्यक्त करण्याची नभोवाणीची ही संधी म्हणजे भक्तिपंथच म्हणायला हवा. मना सज्जना भक्तिपंथे जिजावे, अर्थात मनाला प्रगल्भ बनवण्याची पायवाटच. चिंता करतो विश्वाची या भावनेने तत्परता, कळणे वळणे याचे भान ठेवून जागणारा जगणारा उपासक होण्याचेच कार्य होय. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा मानवधर्म आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे यासाठीही हाच धर्म, आणि यासाठी शरीर माध्यम खलु धर्म साधनम, शरीराला श्रमाने झिजवावे, मनाला स्वस्थ ठेवावे, धरणीच्या कुशीत सुखे निजवावे या तनुला, परंतु मन मात्र जागेच ठेवावे. अनेक प्रसंगी मन विचारतं, हे असंच का नि ते तसंच का, तेव्हा एकतर अशा प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं जातं,
पलायनवादी वृत्ती

फाळते किंवा धातूर मातूर उत्तरांनी जखम डोक्याला नि पट्टी पायाला पूर्णविरामाचे नाल ठोकली जाते. विचार शक्तीला खीळ बसते. असे नाही करता आले तर अपौरुषेय अमानवीय वगैरे ठेवणीतले शब्द किंवा वर आकाशाकडे निर्देश करून त्याची लीला अपरंपार अशा वाक्यांचा प्रहार. परंतु बुद्धिनिष्ठांना हे जेव्हा पटतच नाही आणि आपले मन आपली बुद्धी गहाण ठेवण्यापासून जे वाचवू शकतात ते बंडखोर ठरतात, कारण ते मनाच्या सच्चा हाका ऐकतात. समतेचे पुरस्कर्ते लोकहितवादी समाज धुरीणांचे विचार समाजाला विषमतेच्या गर्तेत जाण्यापासून वाचवण्यासाठी मार्गदर्शक, परंतु असे विचार हितोपदेश जाणून बुजून दुर्लक्षित करत मनाचा सत्याकडे झुकणारा कल न मानता वर्तन म्हणजे शेख चिल्लीच्या झेरॉक्स नाही का? संतांनी कळवळून म्हटले आहे, बुडती हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. या कळवळ्याचे मोल जाणून मनाला तर्कनिष्ठ बनवून स्वहितासोबतच लोककल्याणही साधता येते. त्यासाठीच तर मनाचा मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी या सातत्य असले पाहिजे.

मध्यंतरी फार सुरेख निरूपण ऐकण्याचा योग आला. निरूपणकारांनी सुख आणि सौख्य यातील उकल फार सुंदर सांगितली. बाह्य उपचारांनी अल्पकालिक आनंद म्हणजे सुख, परंतु जे उपचार अंतर्यामी तरल अनुभूतीचा आनंद देतात ते सौख्य. हे सौख्यच जीवीचे जीवन असते जे सकारात्मकतेची ऊर्जा देते. अशा सौख्याच्या देवाणघेवाणीसाठी मन केले ग्वाही आणि नंतरच शक्य होईल. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने नंतरचा काव्यभाव. घेता घेता घेणाऱ्याचे हात व्हावे, घेणाऱ्याचे हात घ्यावे. अर्थात आपणासारखे करीन सकळाशी. सौख्यानुभूतीच्या घागरी रित्या करण्यात कद्रुपणा करणार नाही, हाच मनाचा मोठेपणा. असले मनाचे मोठेपण ललामभूतच आहे, नाही का? नादातूनी नाद निर्मिती. अगदी तसंच विचारांना चालना देण्याचं ठरवलं की इतकं सुचत जातं की काय लिहू नि किती लिहू असं होऊन जातं. आता हेच बघा ना, तिच्या मनातले किंवा सहज सुचलं म्हणून सारख्या सदरांसाठी लिहिताना माझं अगदी असंच होतंय. हातातली झरणी शब्द स्त्रवण्यासाठी जणू उतावी असल्यागत. मनाचे वारू तारू मध्ये सैरभैर, तर कधी स्थितप्रज्ञासारखे स्थिर, स्वतःशी संवाद करण्यात गुंग. असे लेखन करताना सहजच मनात येतं, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, सारे रोजचेच तरीही नवा सुवास सुवास. मनातील मळब दूर होऊन नवविचारांचा प्रकाश दिसू लागतो, तेव्हा विसंवाद दूर होऊन अनेक उदाहरणांची मालिका नव्या रूपाने समोर ठाकते. गाणी जुनीच परंतु नव्याने विचार प्रवृत्त करतात.

मनातले बोल लोक कल्याणासाठी प्रकट व्हावेत, परंतु असे होताना दिसत नाही. वर्तमानाचा विचार करता घडणाऱ्या घटनांनी हादरायला होतो. भयावह लूट, लैंगिक आर्थिक शोषणांनी जीवन उद्ध्वस्त होत आहेत. मानसिक कोंडीने जीवन नकोसे करण्यापर्यंत दहशत निर्माण होते. व्यसन, भूकबळी, भूलथापांना पडलेले बळी, विषमता, आहेरे आणि नाहिरेची प्रचंड दरी, त्यामुळे थोतांडाच्या मागे लागणे, दांभिकता, या सगळ्यांमुळे भय इथले संपत नाही. संतापाचा उद्रेक होतो, तरी बुडत्याचा

खोलात म्हणतात तसेच होत जाते. अशा दलदलीत फसलेले तशाच कृत्यांचे वाहक बनतात. अशांचा पोतराज कधी बनला त्यांचे त्यांनाही कळत नाही. कृष्णविवरात खोल खोल काळामिट्ट अंधार आर्तता विरून जाते. भय मात्र कायमच राहते. या भयाची गडद छाया दूर सारण्याचा मार्ग मनाला ओळखा. तुझे आहे तुझ पाशी परी तू जागा भुललाशी हे खरे आहे. मोको कहा ढूंढे रे बंदे मैं तेरे पास में ना मंदिर में ना मस्जिद में ना काबे कैलाश में. खऱ्या संतांच्या विवेक वचनांचा तौलनिक विचार करण्याची सवय लावून घ्यायला हवी. अंतर्मनाच्या सावध करणाऱ्या हाका ऐकल्या पाहिजेत. मनाला विकलांग करू नका. आत्मसंयम व समाज हितैषी विचारांना समाजाभिमुख बनवण्याचा निर्धार, समानता, सन्मान, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकसंगत न्याय यासाठी कटिबद्ध. उत्तमोत्तमाला प्रवाही करणे, मला काय घेणे देणे या विचारांनी झापडबंद होऊन मैं और मेरी दुनिया असे वर्तन मानवतेला कलंकच. यासाठी अर्थात या कलंकापासून वाचण्यासाठी मनाचा मनाशी संवाद श्वासा इतकाच आवश्यक आहे. तोरा मन दर्पण कहलाये असे असले तरी असेही आहे की चेहरा मोहरा याचा कुणी कधी पाहिला नाही. धनी अस्तित्वाचा तरीही याच्या विण दुसरा नाही. मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ. या तेजासाठी, या ऊर्जेसाठीच करावा अट्टाहास, अर्थात मनाचा मनाशी संवाद व्हावा. संवाद ही एक चिकित्साच आहे, थेरपी आहे. दासबोधाचा दाखला बघा. मन चिंती ते वैरी न चिंती, आपुलीच सावली भिववती हृदया, आपुलेच पदरव अनामिक भीतीचे भूत. या सर्वांची उपज कुठे? तर मनातच होते. म्हणून हा दाखला. तिच्या मनातले हे सदर इतके व्यापकतेकडे नेणारे की विचारांचे वारू लगाम लावण्या पलीकडे. परंतु कुठे थांबायचे हे जसे जीवनात महत्वाचे तसेच लेखनातही महत्वाचे आहे. ते कळणे व तसे वळणे, समजले की जीवन याला कळले हो सहजच म्हणावेसे वाटावे. तद्वतच शब्दांकन ही थांबवता आले तरच मनातल्या भावभावनांचे लेखन प्रकटीकरण मनभावन होण्याची आशा पल्लवित होऊ शकेल, नाही का? वाद नको, संवाद हवा. विसंवाद नकोच नको. म्हणतात ना, मन उजियारा जब जब फैले जग उजियारा होय. या तमसोमा ज्योतिर्गमयच्या मार्गक्रमणासाठी सुसंवादी पथिक होऊया. मनाची ये गुंती गुंफियला शेला. तिच्या म्हणजेच माझ्या मनातल्या शब्दांची कशिदाकारी सकळाशी आवडावी. या संवादी सुपंथाची यात्रिक मी नेहमीच संवाद साधण्यास आतुरलेली असेन. माझी लढीवाळ आशा पल्लवित होईलच या खात्रीसह मनाचा मनांना सुसंवादी नमस्कार.

असं मनोगत आपण आत्ताच ऐकलं. मैत्रिणींनो, उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे छान छान थंडगार पदार्थ बनवून आपण खातो. थंडगार पेय काहीतरी वेगळी चव, लवकर झटपट बनणारं असं काय बनवावं हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच असतो. थोडं पौष्टिकही हवं आणि घरातील मंडळींना आवडायलाही हवं. अशावेळी आपण नेहमीच ॲपल बनाना स्मूदी बनवू शकतो. आता बनाना काजू स्मूदी कशी बनवायची याची रेसिपी मी सांगते. लागणारं साहित्य आहे 10-12 काजू, अर्धा कप दही, अर्धा कप पाणी, चवीला विलायची, 2 चमचे मध, 2 केळी, 1 चमचा चिया सीड्स. हे झालं साहित्य. आता हे बनवायचं कसं? चिया सीड्स पाण्यात साधारण 1 तास भिजत ठेवायची. काजू कढईत हलके गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचे. इकडे मिक्सरमध्ये दही, पाणी, केळ्याचे तुकडे आणि मध हे टाकून छान मिक्स करून घ्यायचं. मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. ग्लासमध्ये हे मिश्रण टाकल्यावर त्यामध्ये चिया सीड्स आणि काजूचे बारीक तुकडे करून टाकायचे. छान मिक्स करून या बनाना काजू स्मूदीचा आस्वाद घ्यायचा. झाली ना झटपट तयार? मैत्रिणींनो, तुम्ही हे नक्की करून बघा. मैत्रिणींनो, बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा आणि स्वतःची नक्की काळजी घ्या. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

हॅलो हाय आणि नमस्कार मित्रांनो, युववाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य घेऊन गेली 9 दशकं अवघ्या भारताच्या मनावर अधिराज्य गाजवणारे 2 शब्द म्हणजे हे आकाशवाणी आहे. होय मित्रांनो, काळ बदलला, माध्यम बदलली, तंत्रज्ञान बदललं, पण आकाशवाणीच्या आवाजाची जादू आणि तिची विश्वासार्हता आजही तशीच अढळ आहे. 1936 मध्ये इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नामांतरण ऑल इंडिया रेडिओ असं झालं. त्या काळापासून सुरू झालेला हा प्रवास आज जगातील सर्वात मोठ्या रेडिओ नेटवर्क पैकी एक बनला आहे. भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा असो, फाळणीचे अश्रू असो किंवा सीमेवरील युद्धाचे प्रसंग, प्रत्येक ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार हे ऑल इंडिया रेडिओचं केंद्र राहिलेलं आहे. जेव्हा देशावर संकट आलं तेव्हा याच मायक्रोफोन वरून देशाच्या पंतप्रधानांनी जनतेला धीर दिला आणि देशवासियांना एकत्र आणलं. ऑल इंडिया रेडिओची खरी ताकद कशात असेल तर ती तिच्या वैविध्यात आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याला हवामानाचा अंदाज देणारे, शेतीची नवी तंत्रज्ञान सांगणारे अनेक कार्यक्रम, आमची माती आमची माणसं म्हणत शेतकऱ्यांच्या जगण्याला ऑल इंडिया रेडिओने आधार दिला आहे. तर दुसरीकडे घरच्यांपासून शेकडो मैल दूर असलेल्या जवानाला जेव्हा रेडिओवर त्याचं आवडतं गाणं ऐकायला मिळायचं ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर येणारं हसू हीच आकाशवाणीची खरी कमाई आहे. मित्रांनो, शास्त्रीय संगीताचा वारसा घराघरात पोहोचवण्याचं फार मोठं श्रेय ऑल इंडिया रेडिओला जातं. पंडित भीमसेन जोशी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्यापासून ते आजच्या नव्या पिढीतील कलाकारांपर्यंत प्रत्येकाला आकाशवाणीने व्यासपीठ दिलाय. हवा महल मधील ती नाटकं ऐकायला अख्खं कुटुंब रेडिओ भोवती जमायचं. तो काळ रेडिओ ऐकण्याचा नव्हता तर रेडिओ जगण्याचा होता. आणि हो, आपल्या युववाणीला आपण कसं विसरू शकतो? तरुणाईच्या उमेदीला, त्याच्या कलेला आणि विचारांना हक्काचं आकाश देण्याचं काम युववाणीने पिढ्यान पिढ्या केलं आहे. आजच्या गजबजलेल्या डिजिटल युगात जिथे सोशल मीडियावर फेक न्यूजचा सुसाट आहे, तिथे आजही ऑल इंडिया रेडिओच्या म्हणजेच आपल्या आकाशवाणीच्या बातम्यांवर लोकांचा डोळे मिटून विश्वास असतो. बातम्या वाचतात हा धीर गंभीर आवाज ऐकल्याशिवाय अनेकांचा दिवस पूर्ण होत नाही. माध्यम खूप आली आहेत आणि गेली सुद्धा, पण वादळातही पाय घट्ट रोवून उभ्या असलेल्या वटवृक्षासारखी आकाशवाणी आजही ताठ मानेने उभी आहे. मित्रांनो, 90 वर्ष पूर्ण झाली तरीही ऑल इंडिया रेडिओ अजूनही तरुण आणि आधुनिक झालेली आहे. आज आकाशवाणी थेट FM, न्यूज ऑन एअर ऍप आणि डिजिटल पॉडकास्ट पर्यंत पोहोचली आहे. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात बसून आता आपण आपल्या मातृभाषेतील आकाशवाणी केंद्र ऐकू शकतो. काय जरी बदलला तरी श्रोते आणि आकाशवाणी यांचं नातं आजही तितकंच रेशमी आणि घट्ट आहे. मित्रांनो, 9 दशकांचा हा प्रवास म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा विकास नाही तर कोट्यवधी भारतीयांच्या सुख दुःखाचा, त्यांच्या आशा आकांक्षाचा हा एक सुरेल प्रवास आहे. पिढ्या बदलल्या तरी या आवाजाची जादू कायमच राहणार आहे.

0: मित्रांनो, आता वेळ झालेली आहे कार्यक्रम वेद विश्वाचा आपला मित्र समर बोबडे याच्या आवाजात ऐकण्याची.
1: दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेद विश्वाचा.
2: हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या वेद विश्वाचा या मालिकेत हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, देशातील विदेशातील विज्ञान, अंतराळ, क्रीडा, शिक्षण आणि विकास या क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या वेद विश्वाची. मित्रांनो, जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल आणि अंतराळ संशोधन या विषयावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. अनेक देश आता ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट वर भर देताना दिसत आहेत. मित्रांनो, भारताच्या अंतराळ मोहिमांना जागतिक स्तरांवर मोठं महत्व मिळत असून युरोपातील अनेक देश भारतासोबत स्पेस कोलॅबोरेशन वाढवताना दिसतात. अलीकडेच स्वीडनने भारताच्या व्हेनस मिशन मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून नॉर्वेनेही इस्रो सोबत स्पेस कॉर्पोरेशन साठी करार केला आहे.

0: नो भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इस्रोने आदित्य L1 मोहिमेतील माहितीवर संशोधन करण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांना निमंत्रण दिले आहे. सूर्याचा अभ्यास करणाऱ्या या मोहिमेमुळे स्पेस सायन्स क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढताना दिसते आहे. तसेच इस्रोच्या युविका 2026 या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स बद्दल प्रेरित केलं जात आहे. मित्रांनो, देशभरातील तरुणांमध्ये विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा मानला जातो. दरम्यान चंद्रयान 3 या जागतिक स्तरावर सर्वोच्च स्पेस सायन्स पुरस्कार मिळाल्याची अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. या यशामुळे भारताची अंतराळ क्षेत्रातील ओळख आणखी मजबूत झाली आहे. मित्रांनो, राजकीय क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी म्हणजेच देशात विकास, उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर देण्याबाबत केंद्र आणि विविध राज्य सरकारांकडून अनेक घोषणा केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील उद्योग प्रदेशातील महाराष्ट्राला उद्योग आणि गुंतवणुकीसाठी अधिक सक्षम बनवण्यावर भर दिला आहे. राज्यात नवीन टेक्नॉलॉजी पार्क्स, डाटा सेंटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स वाढवण्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली आहे. दरम्यान निवडणूक प्रक्रियेमध्ये भारताने मोठा विक्रम केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग वाढताना दिसतो आहे. मित्रांनो, क्रीडा क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजे भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांना एशियन गेम सिलेक्शन ट्रायल्स मध्ये सहभागी होण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. या निर्णयाचं क्रीडा विश्वातून स्वागत करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडू चमकत असून राज्यात स्पोर्ट्स कल्चर अधिक मजबूत होताना दिसत आहे. मित्रांनो, भारतातील डिजिटल इकॉनॉमी वेगाने वाढत असून AI स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी आधारित उद्योगांना मोठी चालना मिळत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेट्रो एक्सपान्शनवर भर दिला जातो आहे. नागपूर सारख्या शहरांमध्ये अर्बन डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट्समुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. तसेच DRDO आणि स्पेस टेक्नॉलॉजी संबंधित क्षेत्रांमध्येही संशोधन वेगाने सुरू असून भारत डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात प्रॅक्टिकल लर्निंग आणि टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन वर भर दिला जात आहे. इस्रो आणि विविध वैज्ञानिक संस्थांकडून विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप्स, इनोव्हेशन प्रोग्राम्स आणि रिसर्च अपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे युवकांमध्ये सायन्स, इंजिनिअरिंग आणि इनोव्हेशन विषयी आकर्षण वाढताना दिसत आहे. मित्रांनो, आजचं जग वेगाने बदलत आहे आणि या बदलत्या जगाशी जोडून राहण्यासाठी माहिती, विज्ञान आणि जागरूकता खूप महत्वाची आहे. अंतराळापासून राजकारणापर्यंत, क्रीडांपासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारत नवनवीन उंची गाठताना दिसत आहे. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. आपण पुन्हा भेटूया नव्या ऊर्जेसह, नव्या बातम्यांसह. तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण ऐकलं वेद विश्वाचा आपला मित्र समोर बोबडे ह्याच्या आवाजात. आणि आता आपण ऐकणार आहोत करिअर मंत्र या मालेत डॉक्टर दिनेश पडोळे यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, आजच्या करिअर मंत्र या मालिकेत मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, करिअर मंत्र या मालिकेत आपण विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयांवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांकडून जाणून घेत असतो. आजही आपण अशाच एका तज्ञांशी बातचीत करणार आहोत. प्रोफेसर डॉक्टर दिनेश पडोळे सर आज आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या क्षेत्रात करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. प्रोफेसर डॉक्टर दिनेश सर यांना या क्षेत्रातील 23 वर्षांचा अनुभव असून सध्या ते GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे प्रोफेसर आणि डीन या पदावर कार्यरत आहेत. सर, आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: थँक्यू मॅडम.
2: आपल्या आजच्या चर्चेला सुरुवात करताना मला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हेच विचारायचंय की इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय?
3: नमस्कार. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हा आजच्या आधुनिक जगात आणि डिजिटल युगाचा कणा मानला जातो. आपण रोज वापरत असलेला मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, इंटरनेट ते अगदी अंतराळात पाठवल्या जाणाऱ्या सॅटेलाइट

0: पर्यंत सर्व गोष्टी या क्षेत्रावर अवलंबून असतात. यात प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे म्हणजे हार्डवेअरचे डिझाईन, माहिती आणि डेटा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वेगाने आणि सुरक्षितपणे कसा पोहोचवता येईल याचा अभ्यास केला जातो. आजच्या जगात तंत्रज्ञान वेगाने बदलत असल्यामुळे प्रत्येक नवीन शोधात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरची भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि त्यामुळे याची व्याप्ती पण अमर्याद आहे. यामध्ये येणारा विद्यार्थी हा 10वी नंतर डिप्लोमाला, 12वी नंतर इंजिनिअरिंगला किंवा एमटेक आणि पीएचडी करून पण येऊ शकतो. त्या कोणत्याही लेवलवर असेल तर तो या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एंटर करू शकतो.
1: ओके ओके. या क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत?
0: नक्कीच, या क्षेत्रात रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत मॅडम. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्सला प्रामुख्याने टेलिकॉम कंपन्या, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, माहिती तंत्रज्ञान म्हणजे आयटी क्षेत्रात मोठी मागणी आहे. सरकारी क्षेत्राचा विचार केला तर BSNL, इस्रो, DRDO आणि भारतीय रेल्वेमध्ये उत्तम दर्जाच्या नोकऱ्या मिळवता येतील. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी हा असा अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, संगणक प्रणाली म्हणजे IT, प्रोग्रामिंग याचा समावेश असतो. त्यामुळे या शाखेतील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासोबतच सॉफ्टवेअर आणि आयटी क्षेत्रातही मोठ्या संधी उपलब्ध होतात. ही शाखा विद्यार्थ्यांना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही क्षेत्रात करिअरची लवचिकता देते आणि त्यामुळे रोजगाराच्या संधीही वाढतात. याशिवाय आजकाल ऑटोमोबाईल क्षेत्रात विशेषतः इलेक्ट्रिकल व्हेकल यामध्ये पण इलेक्ट्रॉनिकचा खूप वापर वाढला, तेथेही मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतात.
1: अच्छा, म्हणजे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट अशा दोन्ही सेक्टर मध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत विद्यार्थ्यांना.
0: प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट यामध्ये तर असतातच असतात, पण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्सला दोन्ही क्षेत्रात जाण्याची मुभा असते. जसं की हार्डवेअर मध्ये पण जाऊ शकतो आणि सॉफ्टवेअर म्हणजे आयटी इंडस्ट्रीत मध्ये पण जाऊ शकतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरची मागणी मोठी आहे.
1: या क्षेत्रातील इमर्जिंग टेक्नॉलॉजीज अशा काही आहेत का की ज्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे?
0: हो नक्कीच, तंत्रज्ञान खूप वेगाने बदलत आहे. सध्या 5G टेक्नॉलॉजी, 6G टेक्नॉलॉजी हे कम्युनिकेशन मध्ये, नेटवर्क, इंटरनेट ऑफ थिंग्स जेथे उपक्रम एकमेकाशी इंटरनेटद्वारे जोडले जातात, क्लाउड कम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स यामध्ये मोठे ट्रेंड्स आहे. याशिवाय VLSI म्हणजे मायक्रोचिप डिझायनिंग, एम्बेडेड सिस्टम यामध्ये पण खूप क्रांती होत आहे. आजच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स या क्षेत्रांच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीसोबत अत्यंत जवळचा संबंध आहे. इलेक्ट्रॉनिक्स अभियंते हे केवळ सर्किट आणि कम्युनिकेशन सिस्टम पुरते मर्यादित नाही, तर ते स्मार्ट आणि AI विकसित करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी अभ्यासावर अवलंबून न राहता या नवीन नवीन टेक्नॉलॉजीशी स्वतःला जोडून घेणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे त्यांचे नवीन स्किल पण त्यात डेव्हलप होतील आणि ते त्यांना कामातच पडतील.
1: बरोबर बरोबर. येत्या काळामध्ये या क्षेत्रात अशा कुठल्या डेव्हलपमेंट होण्याची शक्यता आहे का?
0: नक्कीच, सरकारची इलेक्ट्रॉनिक्स बद्दल खूप सकारात्मक भूमिका आहे. जसे त्याचे उद्दिष्ट पण खूप व्यापक आहेत, जागतिक पातळीवर एक मोठे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवणं, इनोव्हेशन हब बनवणे, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, प्रोडक्ट लिंक इनिशिएटिव्ह स्कीम आणि सेमीकंडक्टर मिशन, इंडिया सेमीकंडक्टर मिशन याच्यासारखे महत्वाचे उपक्रम भारत सरकार राबवत आहे. या योजनांमुळे भारतात मोबाईल उत्पादन, सेमीकंडक्टर चिप, टेलिकम्युनिकेशन उपकरणे, इलेक्ट्रॉनिक उत्पन्न याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढत आहे. त्यासोबत संशोधन, स्टार्टअप, कुशल अभियंते करता रोज नवीन संधी उपलब्ध होत आहे. याकरता यातला सर्वात मोठा उपक्रम म्हणजे इंडिया सेमीकंडक्टर चिप. तुम्हाला माहितीच असेल आता भारताने 3 सेमीकंडक्टर फाउंड्रीज आता लॉन्च केलेले आहेत. त्यामध्ये याद्वारे भारत मायक्रोचिप मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे. त्यामुळे येत्या काळात थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होण्याची खूप शक्यता आहे. भारत सरकार कोट्यवधी रुपये

0: फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: अंबा ऍग्रो प्रोडक्ट्स आणि हर्बलची अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
5: रासायनिक खतांना जबरदस्त पर्याय,
4: सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि जीवाणू निर्मिती करण्यास मदत करणारी
5: अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
4: किंमत कमी, उत्पन्न नामी.
5: संपर्क 950-377-47-97.
6: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
7: बोला.
6: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
7: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
6: पण हे होईल कसं?
7: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
6: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर
7: अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
6: बस समजलं.
7: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना, 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन, तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ, 92-899-22-344.
8: सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. किसान वाणी.
9: किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा.

किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि यासोबतच मृणालिनी दहिकरचा सप्रेम नमस्कार.

शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ यांच्याकडून प्राप्त झालेले बाजार भाव. तूर 6,600 ते 7,715 रुपये प्रति क्विंटल, गहू 2,050 ते 2,400 रुपये प्रति क्विंटल, ज्वारी 2,000 ते 2,350 रुपये प्रति क्विंटल, मूग 6,500 ते 7,550 रुपये प्रति क्विंटल, चणा 5,300 ते 5,765 रुपये प्रति क्विंटल, चणा भेटू 5,350 ते 5,654 रुपये प्रति क्विंटल, सोयाबीन 6,600 ते 7,490 रुपये प्रति क्विंटल आणि चिया सीड्स 16,500 ते 17,000 रुपये प्रति क्विंटल. शेतकरी बंधू भगिनींनो, हे होते कृषी उत्पन्न बाजार समिती यवतमाळ यांच्याकडून प्राप्त झालेले दैनिक बाजारभाव.

0: किसान वाणी हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया पिकांच्या योग्य नियोजनाकरिता माती परीक्षण याविषयी प्राध्यापक अंजली गहरवार, विषय विशेषज्ञ उद्यानविद्या, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ यांची मृणालिनी दहिकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, पिकांच्या योग्य नियोजनासाठी माती परीक्षण या विषयावर आज आपण बातचीत करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ म्हणून आलेले आहेत अंजली गहरवार मॅडम, सहाय्यक प्राध्यापिका उद्यानविद्या, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ. तर आज आपण पिकांच्या योग्य नियोजनासाठी माती परीक्षणाची आवश्यकता का आहे या विषयावर बातचीत करणार आहोत. मॅडम, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार
0: मॅडम. जेव्हा आपण माती परीक्षण करायचं असं म्हणतो, पण या माती परीक्षणाचं महत्त्व काय सांगता येईल?
1: माती परीक्षणाचं महत्त्व हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांसाठी जमीन ही सगळ्यात महत्त्वाची असते. जमीन ही जिवंत असणं आवश्यक आहे. जिवंत म्हणजे त्याच्यात माती असली पाहिजे, त्याच्यात हवा असली पाहिजे, त्याच्यात पाण्याचं प्रमाण असलं पाहिजे, हे सगळं, आणि ती सच्छिद्र असली पाहिजे. हे सगळं जेव्हा मातीमध्ये असतं तेव्हाच आपण त्याला जिवंत जमीन किंवा जमीन असं म्हणतो. मग शेतकऱ्यांची जमीन ही जिवंत असेल, त्याच्यात पुरेसं सेंद्रिय अन्नद्रव्य असेल किंवा सेंद्रिय घटक असतील, अन्नद्रव्याचं प्रमाण चांगलं असेल, तरच त्याच्यात पाणी धारण करण्याची क्षमतासुद्धा जास्त असते. अन्यथा जमीन ही पूर्ण अशी कॉम्पॅक्ट जर झाली, म्हणजे एकदम अशी कठीण जर झाली, तर त्याच्यामध्ये पाणी जिरत नाही, पाणी वर साचल्या जाते, मग तिथे ओलाव्याची म्हणजे दलदलीची परिस्थिती तयार होते. मग अशा दलदलीच्या परिस्थितीमध्ये पिके ही चांगली वाढत नाही किंवा त्यांचं उत्पन्नही आपल्याला कमी मिळतो आणि वाढत तर त्याची खुंटतेच. मग अशा परिस्थितीमध्ये आपली जमीन ही पिकांच्या लागवडीसाठी किती योग्य आहे किंवा कितपत आपल्याला त्याला त्याच्यातलं उत्पादन मिळू शकतो आणि या जमिनीमध्ये किती प्रमाणात अन्नद्रव्य उपलब्ध आहे. कारण बहुतांश शेतकरी काय करतात की प्रत्येक पिकाला त्यांच्या वाढीनुसार किंवा त्यांच्या उत्पादनानुसार त्यांच्या शिफारशीत अन्नद्रव्याच्या मात्रा असतात. मग त्याच्यात आपल्याला नंतर स्फुरत, पालाश आणि इतर काही सूक्ष्म अन्नद्रव्य असतात, ते सुद्धा आपल्याला त्या जमिनीमध्ये आपल्याला टाकाव्याचे असतात. परंतु जी शिफारशीत जी मात्रा असते, जी विद्यापीठाने शिफारशीत केलेली आहे किंवा पिकाच्या वाढीसाठी चांगल्या उत्पादनासाठी जी शिफारशीत आहे, परंतु यापेक्षाही शिफारशीत मात्रेपेक्षाही कमी अन्नद्रव्य जर त्या पिकाला मिळत असेल आणि तेही माती परीक्षण न करता जर आपण म्हणजे ब्लाइंडली आपण जे म्हणतो की ठीक आहे आपल्याला कपाशी लावायचं आहे, एक पोतं एकरे टाकून दिलं किंवा ज्वारीसाठी एक पोतं टाकून, कारण शेतकऱ्यांच्या भाषेत आपण एक पोतं, दीड पोतं, दोन पोतं आपण असंच म्हणतो, म्हणजे किती किलोग्राम त्या झाडाला आवश्यकता आहे, नत्र किती पाहिजे, स्फुरत किती पाहिजे आणि पालाश किती पाहिजे, ही भाषा बहुतेक शेतकरी म्हणजे त्या पद्धतीने देत नसतात. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला माती परीक्षण करून घेणं आवश्यक आहे की त्या मातीमध्ये किती अन्नद्रव्याची उपलब्धता आहे आणि आपल्याला किती त्याला द्यायची आहे, तर हे त्या आपल्याला माहिती असायला पाहिजे. कारण आपली जर माती जर ही शेतजमीन ही कमकुवत असेल तर निश्चितच त्याच्यापासून मिळणारं उत्पादनसुद्धा हे आपल्याला कमी मिळेल. आणि दुसरं मी जे म्हटलं की आपली माती ही जिवंत असली पाहिजे. जिवंतपणा म्हणजे त्या मातीतलं कर्ब, आणि या कर्ब जो हा घटक आहे तो त्याच्यातला आपण किती सेंद्रिय पदार्थ आपण त्या जमिनीमध्ये टाकतो, मग ते सेंद्रिय पदार्थ आपण कंपोस्टच्या माध्यमातून किंवा चांगलं कुजलेल्या शेणखताच्या माध्यमातून किंवा इतर खताच्या माध्यमातून, जे नैसर्गिक खतं आहे किंवा सूक्ष्म जीवाणू आहे यांच्या माध्यमातून आपण आपल्याला ते टाकावं लागतं आणि या माध्यमातूनच आपण जमिनीतील सेंद्रिय कर्बाची म्हणजे प्रमाण वाढत असतो. म्हणून या सगळ्यांची माहिती आपल्याला या माती परीक्षणातून होत असते. हे झालं हंगामी पिकांसाठी. आणि फळपिकांसाठी सुद्धा, पण फळपिकांमध्ये एक विशेष करून काय आहे की प्रत्येक जमीन ही प्रत्येक फळपिकाला उपयोग म्हणजे सूट होत नाही. काही फळपिकं अशी असतात की त्याला थोडी अशी म्हणजे विशिष्ट जमीन लागते. उदाहरणार्थ जर आपण बागायती फळपिकं जर घेतली, त्यातल्या त्यात आपण जर संत्रावर्गीय जर पिके घेतले म्हणजे संत्रा आणि मोसंबी, तर या फळपिकांना लागणारी जी जमीन असते किंवा कोणती फळपिकांना लागणारी साधारण जी जमीन असते, त्या जमिनीमध्ये 3 फूट नंतर कठीण दगड नको. म्हणजे कठीण दगड जर या 3 फुटाखाली असेल, मुरुम असला तरी चालतो, पण कठीण दगड जर असेल तर या झाडांच्या मुळ्या खाली वाढत नाही. मग भविष्यात काय होतं की झाड तर मोठी होतात परंतु मग जोराचा वादळ वारा आला किंवा काही आलं तर ही उलमडून पडतात. मग ही माहिती आपल्याला सुरुवातीलाच होते जेव्हा आपण मोठे मोठे खड्डे खणतो त्यावेळेला, की आपली जमीन ही त्या माती परीक्षणासाठी उपयुक्त आहे किंवा नाही. दुसरं म्हणजे बागायती जी फळपिकं आहेत त्यांना चुनखडीचं प्रमाण जमिनीत असलेलं चालत नाही. त्याचंसुद्धा एक प्रमाण आहे की 60% वर चुनखडीचं प्रमाण नको, जास्तीत जास्त 7-8%. आणि चुनखडी असली तर ती भुकटी स्वरूपात नको. मग अशा जर चुनखडीची जर जमीन असेल तर त्याच्यात ओलावा त्या जमिनीमध्ये टिकून राहतो आणि या झाडांना मग ताण पडत नाही, मग अशा परिस्थितीमध्ये झाडांवर बहार धरत नाही किंवा त्यांच्यावर सलाटण्याचं जे प्रमाण असतं म्हणजे वाढलेल्या फांद्या त्या खूप अधिक प्रमाणात येतात. म्हणून या सगळ्या बाबींची आपल्याला जी कारण मीमांसा आहेत म्हणजे जे महत्त्व आहे ते सुरुवातीलाच आपल्या जमिनीची निवड या संदर्भात होते. म्हणून सुरुवातीला जमीन निवडताना आपली जमीन कशी असली पाहिजे, त्याचं माती परीक्षण करून घ्यायला पाहिजे, ती किती खोल असायला पाहिजे आणि याच्यानुसार म्हणजे त्याच्यात किती अन्नद्रव्याचं प्रमाण आहे या सगळ्या बाबतीची माहिती आपल्याला या माती परीक्षणातून होत असते.
0: आता हे जे माती परीक्षण आहे तर माती परीक्षण करत असताना त्याचा जो नमुना आहे तर तो नमुना कसा गोळा करावा
1: म्हणजे खूप चांगलं आहे. म्हणजे माहिती ही शेतकऱ्यांना बांधणं असायला पाहिजे कारण बहुतांश शेतकरी काय करतात माहिती आहे का की त्यांच्याकडे जे शेत असतं ते सर्रास आपल्या शेताचं चार पाच भागात सरळ सरळ हे करतात, विभागणी करतात आणि चार कोपऱ्यातून चार किंवा कोणत्याही कोपऱ्यातून धरसोडपणे एक चार पाच ठिकाणची माती आणतात आणि ते नमुना म्हणून पाठवून देतात. पण ही पद्धत अतिशय चुकीची आहे. त्याच्यासाठी एक शास्त्रोक्त पद्धत आहे की नमुना कसा गोळा करायला पाहिजे आणि विशेष करून जर शेतकऱ्याची जमीन ही एकसारखी असेल म्हणजे एकसारखी काळी असेल तर एकसारखीच काळी संपूर्ण शेतभर असेल किंवा मुरमाड असेल किंवा थोडीशी भुरकड तेलकट रंगाची असेल परंतु एकसारखी असेल त्या ठिकाणी ठीक आहे, त्या मातीचा आपण आठ ज्या ठिकाणचा नमुना घेतलं तर. परंतु ज्या ठिकाणी माती जमीन बदलते त्याचा रंग बदलतो त्याचा प्रकार बदलतो तशा प्रत्येक बदलत्या मातीचा आपल्याला वेगवेगळा नमुना घेणं गरजेचं आहे. म्हणजे जमिनीनुरूप त्याच्या प्रकारानुसार आपल्याला मातीचे नमुने वेगवेगळे घेणं आवश्यक आहे. मग पहिले तर आपल्या शेताची आपण प्रथम पाहणी करून घ्यायला पाहिजे त्याचे किती प्रकार पडतात, म्हणजे काही ठिकाणी खूप काळसर असेल, काही ठिकाणी भारीची असेल, काही ठिकाणी मध्यम हलकी असेल किंवा काही ठिकाणी मुरमाड देखील असू शकते आणि हे सगळे आपल्याला जमिनीचा रंग, जमिनीची खोली, त्याचा उतार या सगळ्या गोष्टी त्याच्यावर आपल्याला विचारात घ्याव्या लागतात आणि त्या सगळ्या जमिनीच्या उत्पादकतेनुसार आपण मग त्या जमिनीची विभागणी करायची आणि त्या प्रत्येक विभागणीमधून आपल्याला त्या ठिकाणचे प्रातिनिधिक नमुने आपल्याला गोळा करणं आवश्यक आहे. मग ज्या ठिकाणून आपल्याला नमुना घ्यायचा आहे म्हणजे सहसा आता आपण शेतकऱ्याचे जे सगळे कोपरे आहेत ते तर आपण त्याच्यात आपण गृहीत धरतोच, मग अशा कोपऱ्यातून किंवा ज्या ठिकाणून आपल्याला मातीचा नमुना घ्यायचा आहे त्या ठिकाणी काळी कचरा नको नस म्हणजे नसायलाच पाहिजे आणि ज्या ठिकाणी जर काळी कचरा वगैरे असेल तर तो बाजूला सारून घ्यायचा आणि त्या ठिकाणी आपल्याला 15 ते 20 सेंटीमीटरपर्यंत एक खोलीचा खड्डा करायचा. आता हा खड्डा खोदताना आपण असं नाही की टिकास पावडीने खड्डा करायचा, एक थोडासा त्रिकोणी असा हा खड्डा करायचा म्हणजे खड्डा करताना जी माती असते ती खड्ड्यात पडते तर ती खड्ड्यात पडलेली वरची माती उचलून बाहेर काढून घ्यायची आणि खड्डा पडल्यानंतर मग त्या ठिकाणची आजूबाजूची माती असते खाचाची ती खाचेची माती आपण खरडायची आणि ती खरडलेली माती ही आपण वर काढून घ्यायची. तर अशा पद्धतीने आपल्याला 15 ते 20 सेंटीमीटर खोलीपर्यंत व्ही आकाराचा खड्डा करून घ्यायचा आहे आणि या खड्ड्याच्या म्हणजे पृष्ठभागावर तळभागापर्यंतची जी माती आहे ती खरडून आपल्याला गोळा करायची आहे. अशानुसार आवश्यकतेनुसार आपल्याला 5 ते 10 ठिकाणची माती आपल्याला प्रातिनिधिक नमुना म्हणून आपल्या संपूर्ण शेतातून आपल्याला गोळा करायची आहे. मग हा मातीचा नमुना गोळा केल्यानंतर आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात माती तयार होतो कारण साधारणपणे आपण एकाच खड्ड्यातून 1/2 ते 1 किलोपर्यंतची माती काढतो परंतु आपल्याला प्रयोगशाळेत जो नमुना पाठवायचा असतो तो आपल्याला 1/2 ते 1 किलोपर्यंत असते. मग 10 ठिकाणची माती भरपूर होऊन जाते. मग अशा वेळेला आपल्याला ही सगळी माती आपल्याला एकत्र मिक्स करायची आहे. म्हणजे जेवढे प्रातिनिधिक नमुने आपण घेतले आहे ती एका ठिकाणी आणायचं, थोडंसं काँक्रीटच्या जमिनीवर किंवा जिथे सिमेंट वगैरे आहे अशा स्वच्छ जमिनीवरती एकत्र टाकून आपल्याला तो गोळा करून घ्यायचा आहे. गोळा करून घेतल्यानंतर मग आपल्या त्याच्यातली आपल्याला म्हणजे अन्नद्रव्य किती आहे या सगळ्या बाबतीची आपल्याला माती आपल्याला म्हणजे माहिती त्याच्यातून काढून घ्यायची आहे. त्याच्यासाठी मग त्या गोळा केलेल्या मातीचे चार भाग पाडायचे. चार भाग पाडताना एक आडवी आणि एक उभी रेषमधून पाडायची आणि त्याच्यातले समोरासमोरचे दोन भाग काढून द्यायचे आणि विरुद्धार्थीचे जे दोन भाग आहे ते एकत्र मिसळायचे. अशा पद्धतीने ही जी गोळा केलेली माती 8 ते 10 किलो जी गोळा होते ती आपण अशा पद्धतीने प्रत्येक वेळेला आडवी उभी रेषा मारून त्याच्यातले दोन समोरासमोरचे गोळा करायचे. म्हणजे या 8 ते 10 किलोमधून आपल्याला शेवटी 1/2 ते 1 किलोच मातीचा नमुना उरला पाहिजे. अशा पद्धतीने प्रत्येक वेळेला ती माती मिक्स करायची आहे आणि प्रत्येक वेळेला याच पद्धतीने विरुद्धार्थी नमुने असे फेकून द्यायचे आणि त्या प्रातिनिधिक म्हणून फक्त 8 ते 1/2 ते 1 किलोचाच नमुना आपल्याला इथे गोळा करून घ्यायचा आहे. मग या नमुन्यामध्ये जरा काही काळी कचरा असेल किंवा लोखंडाचे तुकडे असतील किंवा काचेचे काही तुकडे असतील, काही पानं असतील, मुळे असतील, तर हे सुद्धा आपण बाहेर काढून घ्यायचे. म्हणजे माती स्वच्छ करून घ्यायची, सिमेंटच्या फ्लोअरला पसरून ती चांगली वाळवून द्यायची आणि वाळवलेली जी

0: माती आहे ती एक प्रातिनिधिक नमुना म्हणून आपण एक कापडाच्या पिशवीमध्ये ती पॅक करायची आणि मग नंतर आपण ती परीक्षेसाठी आपण पाठवू शकतो.
1: मॅडम, आपण नमुना कसा गोळा करायचा मातीचा तर या संदर्भात माहिती दिली आहे, पण पिकानुरूप माती परीक्षणाची जी पद्धत आहे तर ती वेगवेगळी असू शकते का?
0: हां, निश्चितच वेगळी असते. कारण कसं असतं की आपल्याकडे आपण विविध स्वरूपाचे हंगामी पिकं घेतो आणि या हंगामी पिकांमध्ये काही पिकं हे द्विदलवर्गीय असतात, त्याच्या जमिनीत खोल मुळ्या जातात, तर काही त्याच्या मुळ्या अशा म्हणजे वरच्यावर असतात, उथळ मुळ्या असतात, म्हणून त्या वरच्या जमिनीच्या वरच्या लेवलमधूनच किंवा वरच्या पातळीतूनच त्या अन्नद्रव्याची उचल करतात, तर खोल जाणाऱ्या मुळ्या या खालच्या पातळीमधून अन्नद्रव्याची उचल करत असतात. म्हणून पिकानुरूप आपण जमिनीचा जो खड्डा आहे, मी सांगितलं की जे 15 ते 20 सेंटीमीटर आपण खोदायला पाहिजे, तो तर तो त्याचा आकार हा पिकानुरूप बदलेल. मग याच्यात जर मी जेव्हा सांगितलं की जे उथळ मुळ्याची जी पिकं असतात, जसं उदाहरणार्थ ज्वारी आहे, भात आहे, तर याच्यासाठी 15 ते 20 सेंटीमीटर खोलीपर्यंतचा खड्डा घ्यायचा. त्याच्यात गहू म्हणजे जे आपण तृणधान्यवर्गीय जे पीक आहे त्याच्यासाठी आपण ही पद्धत अंमलात आणायची. आपण भुईमुगासाठीसुद्धा आपण ही पद्धत म्हणजे 15 ते 20 सेंटीमीटरचा खड्डा आपण वापरू शकतो. काही पिकं आहे की ज्याची मुळे थोडी खोलपर्यंत जातात, जशी कपाशी आहे, ऊस आहे, किंवा काही फळपिके आहेत, ते आपण यांच्यासाठीसुद्धा आपण केळीसारखी, तर त्याच्यासाठी आपण 30 सेंटीमीटर म्हणजे साधारणतः 1 फुटाचा खड्डा खोलीपर्यंत आपण खड्डा खोदणं आवश्यक आहे. पण काही जी फळपिकं आहे जी म्हणजे खूप जास्त लांब दीर्घकाळ टिकतात, जसं संत्रा, मोसंबी, आंबा, पेरू, चिकू, मग अशा फळपिकांसाठी आपल्याला हा खोलीचा जो खड्डा आहे तो थोडा मोठा घ्यावा लागतो. म्हणजे झाडाच्या बुंदापासून 1 ते 1.5 फूट सोडून बाहेरच्या परिघातून आपल्याला ते मातीचा नमुना गोळा करायचा आहे. म्हणजे जी जिथे आपल्याला फळबाग अस्तित्वात आहे आणि आपल्याला त्या फळबागाला दरवर्षी आपल्याला किती खतं द्यायची याचं जर आपल्याला नियोजन करायचं असेल, तर अस्तित्वात असलेली जी फळबाग आहे त्याच्या बुंद्यापासून आपल्याला 1 ते 1.5 फूट जागा सोडून द्यायची आहे आणि बाहेरच्या परिघातला आणि हे 1 ते 1.5 फूट सोडलेली जागा याच्यामधल्या जागेतून आपल्याला हा 1 फूट खोलवीरचा आपल्याला मातीचा नमुना घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण नमुने घ्यायचे आणि मग ते याच पद्धतीने आपण करायचं, म्हणजे आडवी उभी रेषा करून आणि त्याचा प्राथमिक नमुना 1/2 ते 1 किलो आपण जमा करायचा.
1: बरं, आणि हा जो घेतलेला नमुना आहे तर तो कशा पद्धतीनं आणि केव्हा किंवा कुठे पाठवावा या संदर्भात काय सांगाल मॅडम?
0: आपण हा जो मातीचा नमुना गोळा केलेला आहे, आता जर आपल्याकडे हंगामी जर पीक असेल तर मागच्या हंगामात आपण त्याच जागेवर कोणती पीक घेतलं होतं याची त्या एका कागदावर माहिती लिहायची, या हंगामात आपण कोणती पिकं घेणार आहोत त्याविषयीची आपण माहिती लिहायची, आणि शिवाय आपल्याला आपल्या नियोजनामध्ये अजून जर कोणती दुसरी पिकं असतील त्या सगळ्या पिकांची माहिती लिहायची, तुमचा 7/12 गट क्रमांक म्हणजे त्याचा
1: नमुना
0: क्रमांक म्हणजे त्या याचा भाग जमिनीचा भाग कोणता आहे, उपविभाग कोणता आहे, हे सगळं त्याच्यात नमूद करायचं आणि अशा पद्धतीने त्याच्यात तुमचं नाव, गावाचं नाव, पोट क्रमांक असेल तर ते, ही सगळी माहिती भरून आणि आपण एक लक्षात घ्यायचं की आपण जे मातीचा नमुना ज्या पिशवीमध्ये गोळा करतो ती पिशवी कापडाची असली पाहिजे, कोणत्याही स्वरूपाची खताची पिशवी आपण घेतली नाही पाहिजे, किंवा प्लास्टिकचं पिशवी जी आपण दुसऱ्या खतासाठी वापरली आहे अशा पद्धतीची जी पिशवी आपण घेण्याचं टाळलं पाहिजे. कारण अशा पद्धतीच्या पिशवीमध्ये जर आपण नमुना गोळा करून पाठवलं तर निश्चितच त्याचा त्या नमुन्यावर फरक पडेल आणि आपल्याला अशी म्हणजे बिनचूक अशी माहिती मिळणार नाही, म्हणजे योग्य अशी माहिती मिळणार नाही. तर शेतकरी बांधवांनी तेवढी ती काळजी घ्यायची की कापडाच्या पिशवीमध्येच चांगली वाळवलेली कुठलेली माती, बारीक केलेली माती ही आपण त्या ज्या ठिकाणी माती परीक्षण केल्या जाते म्हणजे ते विद्यापीठाचं केंद्र असेल किंवा शासकीय केंद्र असेल त्या ठिकाणी पाठवायला पाहिजे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, एक शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचं की ज्यावेळेला आपण मातीचा नमुना घेतो त्यावेळेला झाडाखालचा मातीचा नमुना गोळा करू नये, किंवा ज्या ठिकाणी गाई ढोरं बसतात किंवा जिथे आपण शेळ्या मेंढ्या बांधतो किंवा ज्या ज्या ठिकाणी ते आपलं विसर्जन करतात त्या ठिकाणीसुद्धा आपण त्या ठिकाणची मातीसुद्धा आपण घ्यायला नको. कारण अशा मातीमध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण पहिलेच जास्त असतं आणि आपल्याला मग ते आपला जो हे असतो रिपोर्ट तो चुकीचा येऊ शकतो.
1: अच्छा, बरं, फळपिकांसाठी जेव्हा आपल्याला मातीचा नमुना घ्यायचा असेल तर यासाठीचा वेगळा नमुना घेण्याची पद्धत आहे का मॅडम?
0: निश्चितच, आपण जेव्हा जमिनीच्या फळपिकासाठी आपल्याला नवीन जर लागवड करायची असेल तर त्याच्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीने नमुना घेत असतो आणि हा नमुना घेणं खूप आवश्यक आहे. कारण आपल्याला समजते की आपली कोणती जमीन ही फळपिकासाठी उपयुक्त आहे किंवा नाही, मग याच्यासाठी आपल्याला जमिनीची म्हणजे रंग, त्याची खोली या सगळ्या बाबतीवर हा फळपिकाचा नमुना अवलंबून असतो. जवळपास जमिनीत 1.5 मीटर

0: किंवा मुरुम लागेपर्यंत आपण हा खोल खड्डा खोदून घ्यायचा. जवळपास म्हणजे आपण 3 फुटापर्यंत खड्डा हा खोदायलाच पाहिजे फळपिकासाठी, कारण वरच्यावर जास्त जास्त 1 ते 1.5 फूट माती असते, त्याच्यानंतर एखाद्या वेळेला मुरुम लागतो. किंवा जर चांगली जमीन असेल तर 3 फुटापर्यंत देखील आपल्याला माती मिळू शकते. परंतु बहुतांश काय होतं की जमिनीमध्ये जवळ 1 ते 1.5 फूट किंवा 2 फुटाच्या नंतरच आपल्याला असा काळा दगड लागून जातो. म्हणून ही मातीचा नमुना त्याच वेळेला घेण्याचा आणि त्याच्या वेळेला घेताना हा खोल खड्डा करणं आवश्यक आहे. मग याकरता जमिनीच्या गुणधर्मानुसार किंवा प्रकारानुसार त्याचे विभाग पडून प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे खड्डा करायचा आहे. आणि खड्डा खोदल्यानंतर त्याचं उभ्या छेदाचे 1 फूट, त्याच्यानंतर 1 ते 2 फूट, मग 2 ते 3 फूट आणि 3 ते 4 फूट असे भाग पाडायचे. म्हणजे आपण जे बघितलं की आपण हंगामी पिकाला फक्त 15 ते 20 सेंटीमीटर किंवा 1 फूट असेच फक्त 2 भाग आपण इथे बांधलेले आहेत. परंतु फळपिकाची जर नवीन लागवड करायची असेल तर आपल्याला 1 फूट खोल, 2 फूट खोल, 3 फूट खोल आणि 4 फूट खोल असे आपल्याला खोल खड्ड्यातले असे भाग पाडायचे. आणि त्याच्यानंतर मग त्या उभ्या भागातली माती खरडून मग त्याची म्हणजे प्रत्येक याची ती आपण खरडली तर वेगवेगळीच फारच चांगल्या. म्हणजे 1 फुटाची वेगळी खरडायची, 2 फुटाची वेगळी खरडायची, 3 फुटाची वेगळी खरडायची. तसं संपूर्ण माती खरडून आपण त्याचा प्रातिनिधिक 1/2 किलो नमुना हा गोळा करायचा आहे कुदळीच्या सहाय्याने, तो जमा करायचा. आणि हा नमुना आधी जसं सांगितलं त्याप्रमाणे तो वाळवायचा आहे. त्याच्यातला काळी कचरा, काही काचेचे तुकडे वगैरे असतील ते सगळं काढून घ्यायचं आहे. आणि चांगला वाळवलेला नमुना हा कापडी पिशवीमध्ये बंद करायचं आहे. त्याच्यात शेतकऱ्याचं नाव, गावाचं नाव, 7-12 क्रमांक, त्याचा पोटभाग काय असेल तर त्याचा क्रमांक, कोणती फळपीक घ्यायचं आहे, या संपूर्ण माहिती त्याच्यात नमूद करून मग तो प्रयोगशाळेत तो नमुना पाठवायचा आहे.
1: बरं, तर अशा पद्धतीने पिकांच्या योग्य नियोजनासाठी माती परीक्षण करणं हे खूप गरजेचं आहे. तर मॅडम, सरते शेवटी आपण शेतकरी बांधवांना काय सांगाल?
0: शेतकरी बांधवांना एकच सांगायचं आहे की हंगामी पिकासाठी जर आपल्याला अन्नद्रव्याचं योग्य नियोजन करायचं असेल, आपल्याला जर चांगल्या पद्धतीची जमीन आपल्याला चांगल्या दीर्घकाळासाठी टिकवायची असेल तर माती परीक्षण करून घ्या. सोबत सेंद्रिय खताचा उपयोग करा, कारण सेंद्रिय खताच्या माध्यमातूनच आपल्या जमिनीत सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढेल आणि आपल्या मातीची उत्पादकतासुद्धा वाढेल. आणि जे फळपीक लागवड करणारे जे शेतकरी आहे त्यांनी फळपीक लागवड करण्यापूर्वी चांगला खोल खड्डा करायचा, कारण शेतकऱ्यांची ती मनस्थिती नसते. परंतु ही जर पद्धत आपण जर अवलंबून केली किंवा मनस्थितीपेक्षा आपल्याला असं म्हणता येईल की म्हणजे तेवढी वेळ नसतो, एक हंगामी पीक निघालं की दुसरं हंगामी पिकाच्या याच्या तयारीला ते असतात. म्हणून एक खोल खड्डा करायचा 3 ते 4 फुटापर्यंत आणि त्याच्यातली खरडलेली माती ही योग्य पद्धतीने खरडूनच, म्हणजे त्यावेळेला आपल्याला निश्चित होऊन जातो आपण की ही जमीन आपल्या फळपिकाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे किंवा नाही. आणि त्याला शाश्वत होऊन जाते, कारण फळपीक ही दीर्घकाळ उत्पादन देणारी असते. आणि एक जर आपण थोडंसं याच्यावर चांगली काटेकोर काळजी घेतली तर निश्चितच आपल्याला दीर्घायुषी आणि चांगली उत्पादन देणारी फळपाक आपल्याला जोपासता येईल. म्हणून योग्यरित्याने मातीचं परीक्षण करून घ्यावं, त्याच्यासाठी योग्य जे सांगितलं म्हणजे ज्या पद्धती सांगितल्या त्या पद्धतीने मातीचा नमुना गोळा करून याच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, पावसाळा सुरू होण्यापूर्वीच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ते मातीचा नमुना आपण प्रयोगशाळेत पाठवून द्यावं.
1: तर अंजली गहरवार मॅडम, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि पिकांच्या योग्य नियोजनासाठी माती परीक्षण या विषयावर अतिशय बहुमोल असं मार्गदर्शन आपण शेतकरी बांधवांना केलं त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार.
0: नमस्कार, धन्यवाद.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण पिकांच्या योग्य नियोजनाकरिता माती परीक्षण याविषयी प्राध्यापक अंजली गहरवार, विषय विशेषज्ञ उद्यानविद्या, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ यांची मृणालिनी दहीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली आहेत. आणि आता कार्यक्रमात ऐकूया एक छानसं गीत.

कानाच्या वाटेनं मनाकडे आणि मनाच्या वाटेनं शेताकडे नेणारी आपली सर्वांची किसान वाणी। शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट झाली, विदर्भात बऱ्याच ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट होती। कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला, तर मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं होतं। गेली 24 तासात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवलं गेलेलं कमाल तापमान 0° सेल्सिअसमध्ये याप्रमाणे: बुलढाणा 41° सेल्सिअस, ब्रह्मपुरी 46.6, चंद्रपूर 46.4°सेल्सिअस, गोंदिया 45.2, नागपूर 45.5, वाशिम 43.4, वर्धा 46 आणि यवतमाळ या ठिकाणी 43.4°सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली। राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे 46.6° सेल्सिअस नोंदवलं गेलं। हवामानाचा पुढील अंदाज याप्रमाणे राहील: विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वारा वाहण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आलेला आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, हा होता हवामानाचा अंदाज।

0: शेतकरी बंधू भगिनींनो, याबरोबरच आजचा आपला किसानवाणी कार्यक्रम आता मात्र समाप्त करण्याची वेळ झालेली आहे. परत आपण भेटूयात येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत मृणालिनी दहिकरला अनुमती द्या. नमस्कार.
1: माहितीचं वावर किसानवाणी.

0: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92,899,22,344.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करत, लवकर आराम देत, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशी साठी 99,606,55,381.
2: अंबा अॅग्रो प्रोडक्ट्स आणि हर्बलची अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
3: रासायनिक खतांना जबरदस्त पर्याय,
2: सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि जीवाणू निर्मिती करण्यास मदत करणारी
3: अंबा फॉस्फेट आणि अंबा पोटॅश सेंद्रिय खत,
2: किंमत कमी, उत्पन्न नामी.
3: संपर्क 950-377-4797.
4: खुशखबर, खुशखबर, यवतमाल में आ गया है रशियन जलपरी शो और डिज्नीलैंड उत्सव मेला 2026. देखिए लाइव रशियन जलपरी पानी के अंदर, साथ में झूले, गेम जोन, स्वादिष्ट खाना और शॉपिंग का मजा. वनवासी मारुति मंदिर के सामने, आर्णी रोड, यवतमाल. आज ही परिवार के साथ आइए, मौका मत गवाइए.
5: रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
6: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
7: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
8: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका. दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.

0: ते नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निश्चित निरसन केलं जाईल असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूँ, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश परीक्षे प्रक्रियेसाठीची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी अभ्यासक्रमात व्यापक सुधारणा करण्याच्या उद्देशानं आज इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत AI अभ्यासक्रम कृती दलाबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधलं सहकार्य अधिक दृढ करणं आणि AI संबंधी शिक्षणाला भविष्यातल्या तांत्रिक गरजांशी जुळवून घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. तांदूळ उत्पादनात चीनला मागं टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी केलं. अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37,60,00,000 टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चव्हाण यावेळी म्हणाले.

0: देशा उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 लाख टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चव्हाण यावेळी म्हणाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्रीपदासाठी डी के शिवकुमार यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे. सिद्धरामय्या हे सर्वाधिक काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते याआधी 2013 ते 2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पक्षानं आपल्याला राज्यसभेची जागा देऊ केली होती, मात्र त्याला नम्रपणे नकार दिल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं. राष्ट्रीय राजकारणात आपल्याला रस नसून राज्यातल्या जनतेसाठीच आपण काम करत राहू, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री पदासाठी नामनिर्देशित डी के शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली, तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला. जागा वाटपाबाबत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मतभेद नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. मतभेद असल्यामुळे जागा वाटप करण्यासाठी उशीर होत आहे का असा प्रश्न विचारला असता जागा वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवलं आहे आणि त्यानुसारच ते होईल असं शिंदे म्हणाले. महायुतीत RPIला कमी महत्त्व दिलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आज यवतमाळमध्ये बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजपा युती असताना ज्यावेळी RPI युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली, मात्र आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झाल्यानं रिपाईचं महत्त्व कमी झालं आहे. रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नाही अशी नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली. एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा, त्यादृष्टीनं विधान परिषदेची एक जागा अपेक्षित आहे असं आठवले म्हणाले.
1: आम्ही आत्मदर्शन करतो आहोत की आम्ही सुद्धा त्याला 50% जबाबदार आहोत, कारण आमच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेची तयारी केली होती, आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद महापालिका नगरपालिकेची तयारी केली होती. तर हे पॉलिटिकल पक्ष आमचा उभारणार नाहीये. देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जेवढं आता महामंडळ होती आणि एक MLC आम्हाला ती मिळेल अशी अपेक्षा आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचं संसदेतलं वर्तन महिलांप्रती अपमानास्पद असल्याची तक्रार तृणमूलच्याच खासदार काकोली घोष दास्तीदार यांनी केली आहे. बॅनर्जी यांचा महिलांविषयीचा दृष्टिकोन दूषित असून त्यांना शिक्षा करावी अशी मागणी काकोली यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून केली आहे. गडचिरोली तसंच छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत आज गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती जंगलात नक्षलवाद्यांनी सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. यावेळी पोलिसांनी अनेक बंदुका, स्फोटकं आणि ते तयार करण्याचं साहित्य ताब्यात घेतलं. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी चौकशीदरम्यान या कारखान्याबद्दल माहिती दिली होती. गेल्या आठवड्यात भामरागड तालुक्यातल्या बिनागुंडाजवळच्या जंगलातला असाच एक शस्त्रनिर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. कुस्तीपटू विनेश फोगट हिला यंदाच्या आशियाई खेळांसाठीच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला भारतीय कुस्ती महासंघानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. मातृत्वाच्या रजेनंतर पुनरागमन करणाऱ्या विनेशला महासंघानं निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी नकार दिल्यानं तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मातृत्वाला कोणत्याही प्रकारे व्यावसायिक अडथळा किंवा एखाद्या खेळाडूला प्रतिकूल वागणूक देण्याचं कारण मानलं जाऊ शकत

0: शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट करून विनेशीला निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली होती. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर याला दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. अर्जेंटिनाच्या हुआन मॅन्युअल सेरुंदोला याची सिनरवर 3-6, 2-6, 7-5, 6-1, 6-1 अशी मात केली. पहिले दोन सेट्स हरल्यानंतरही दमदार पुनरागमन करत सेरुंदोलो यानं सामना जिंकला. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या सामन्यातून व्हीनस विल्यम्स आणि हेली बॅप्टिस्ट यांना कोणतंही कारण न देता माघार घेतली आहे. आज त्यांनी त्याची घोषणा केली. त्यामुळे या जोडीच्या जागेवर अमेरिकेची युडिस चोंग आणि ओरोनिका रेजवेक ही जोडी खेळणार आहे. प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू भाषेत त्यांनी लिहिलेली शेरो शायरी देशकालाची बंधनं पार करून प्रसिद्ध झाली होती. आज कुलियते बशीर बद्र, अहमद आहट आणि देवनागरी लिपीत लिहिलेला उर्दू गझलांचा संग्रह उजाले अपनी यादों के ही त्यांची पुस्तकं गाजली. दुश्मनी जमकर करो लेकिन गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो, हा भारत पाकिस्तान सिमला कराराच्या वेळी त्यांनी लिहिलेला शेर सर्वतोमुखी झाला होता. अयोध्येत जन्मलेले बशीर बद्र यांनी लहान वयात कविता लिहायला सुरुवात केली होती. मेरठमधलं त्यांचं घर आणि त्यातलं अप्रकाशित साहित्य जातीय दंगलीत जाळलं गेल्यावर भोपाळमध्ये त्यांनी आयुष्य नव्यानं सुरू केलं होतं. उर्दू भाषेचं अध्यापनही त्यांनी केलं होतं. 1999 त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला. तसंच साहित्य अकादमी आणि इतर प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना मिळाले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. डी के शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर दुसऱ्याच फेरीत पराभूत. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. तसंच हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, न्यूज ऑन AIR ॲप आणि 103.6 मेगाहर्ट्सवरील आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही ऐकत आहात. रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा येथे समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचे प्रसारण उद्या दिनांक 29 मे रोजी 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण रात्रभर आपण ऐकणारच आहोत.